शीतेन मेघाहर्स एफ एम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर 2 ज्येष्ठ शके 1948 अर्थातच 23 मे 2026 सकाळचे 5:58 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

श्रुती हो नमस्कार. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक विभूत सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत.

यानंतर कार्यक्रमात एकवित होत सुमन कल्याणपूर्वी

0: श्रुतियों भक्ती संगीत आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज कार्यक्रमात ऐकूया पाप पुण्य याविषयी डॉक्टर श्रीधर शनवारे यांचे विचार.
1: पाप करणं ही वाईट गोष्ट आणि पुण्याचं काम करणं ही चांगली गोष्ट हे तर सर्वांना समजतं. सर्व धर्मातल्या साधुसंतांनी आणि महात्म्यांनी ही गोष्ट आपल्याला वारंवार सांगितलेली असते. आपण त्यानुसार वागतो की वागत नाही हा भाग वेगळा, पण तत्वशः आपल्याला महात्म्यांचं मत पटलेलं असतं. मात्र कधीकधी एक नाजूक प्रश्न उपस्थित होतो. आपण ज्याला पाप समजतो ते खरोखरच पाप असतं काय? एक घटना सांगतो. इस्लामी राजसत्तेचा काळ होता. एका देवळात एक माणूस बसलेला. देवळासमोर एक गाय येते आणि पलीकडच्या 4 बोळींपैकी एका बोळीत जाते. मागून एक खाटीक येतो. हातातला असुरा नाचवत तो देवळातल्या त्या माणसाला विचारतो, गैया कौनसे गली में गई? माणसाला माहीत असतं, पण तो वेगळीच बोळ दाखवतो. तो माणूस खोटं बोलला, म्हणजे हे पाप झालं. पण खरं पाहता ते पाप नव्हतं, उलट ते पुण्यकर्म होतं. कारण खोटं बोलण्यामागचा त्याचा हेतू चांगला होता. याचा अर्थ असा की एखादी कृती चांगली की वाईट हे ठरवताना त्या कृतीमागचा हेतू तपासून पाहावा. पण कधीकधी हेही तेवढं खरं वाटत नाही. हेतू चांगला असूनही परिणाम वाईट झाला तर? आता दुसरी गोष्ट सांगतो. एका गावातून एक हत्ती चालला होता. त्याच्या पायाखाली चुकून एक कोंबडी आली आणि मेली. भोवतालच्या कोंबड्या रडायला लागल्या. त्या हत्तीला म्हणाल्या, बिचारी कोंबडी मेली, आता तिनं घातलेली अंडी कोण उबवणार? हत्ती चांगल्या स्वभावाचा होता. त्याचं हृदय द्रवलं. त्यानं त्या भोवतालच्या कोंबड्यांना विचारलं, अंडी कशी उबवतात? कोंबड्या म्हणाल्या, अंड्यावर बसून. मग हे काम आपणच करावं असा विचार करून तो हत्ती त्या अंड्यांवर जाऊन बसला. साऱ्या अंड्यांचा चेंदामेंदा झाला. आता इथं हत्तीचा हेतू चांगला होता, पण परिणाम वाईट झाला. म्हणजे एखाद्या कृतीचा चांगलेपणा आणि वाईटपणा ठरवताना त्या कृतीमागचा हेतू पाहावा लागतो आणि त्या कृती पुढचा परिणामही पाहावा लागतो. भारताच्या काही भागात मागे जेव्हा प्लेग पसरला होता तेव्हा उंदरांना मारणं हे पाप नाही असं गांधीजी म्हणाले होते. त्यामागची त्यांची भूमिका हीच होती. आणि महाभारतातील युद्धाच्या वेळी कृष्णानं अर्जुनाला लढायला प्रवृत्त केलं होतं, त्यामागची कृष्णाची भूमिकाही हीच होती. तात्पर्य असं की पापाचा आणि पुण्याचा विचार करताना तो केवळ परंपरेची निर्बुद्ध झापड लावून करावायचा नसतो, तर विवेकानं करावायचा असतो. विवेके क्रिया आपुली पालटावी असं रामदासांनी म्हटलंय ते शेवटी खरं आहे.

आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र हे सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 कृषीवाणी, 6:45 आरोग्य धनसंपदा, 6:50 परिसर, 6:55 सुप्रभात, 7:25 दिलखुलास मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल, 7:40 सुगम संगीत, 8:15 हिंदी चित्रपट संगीत, 8:40 ओळख कायद्याची. या कार्यक्रमात मध्यस्थीच्या माध्यमातून न्यायालयीन अंतर्भूत बाबी या विषयावर ॲडव्होकेट भास्कर दिवसे यांचं भाषण आपण ऐकू शकाल. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील. 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम गीतसरिता, 11:00 हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम, यात पाठीचा कणा आणि हाडाचा ठिसूळपणा, आजार आणि उपचार या विषयावर अस्थिरोगतज्ञ डॉक्टर पियुष गाडेगोणे यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 11:30 गाता रहे मेरा दिल, 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित होतील. 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युवाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी करम किसान वाणी, यात बदलत्या हवामानात उपयुक्त कृषी तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर विजय सिडा यांचं भाषण आपण ऐकू शकाल. श्रोते, ही होती आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 6:40 होत आहेत. आता ऐकूया कृषी वाणी.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या कृषी वाणी या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, उन्हाळी हंगामामध्ये फळ रोप वाटिकेचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ते आज आपण जाणून घेऊया. प्रचंड उन्हाळा आपण अनुभवतो आहोत. वाढलेलं प्रचंड तापमान हे फळ रोप वाटिकेसाठी सुद्धा अत्यंत धोकादायक असतं आणि त्याचा प्रतिकूल परिणाम फळ रोप वाटिकेवर होतो. म्हणून उन्हाळी हंगामामध्ये कलम शेडनेट हाऊसमध्ये ठेवली तर त्यांचं उष्णता आणि कडक सूर्यप्रकाशापासून संरक्षण होतं. त्यामुळे जी कलम आपण तयार करतो ते चांगल्या गुणवत्तेची तयार होतात. उन्हाळी हंगामामध्ये तयार केलेल्या गुटी आणि दाब कलमांची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे, कारण जास्त तापमान आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे मुळ्या तयार होण्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तयार करण्यात आलेल्या कलम आणि रोपांची उन्हाळी हंगामामध्ये विशेष काळजी घेणं महत्वाचं असतं. उन्हाळी हंगामात रोपांचा तजेलदारपणा टिकून राहण्यासाठी पाण्याचं काटेकोर नियोजन आणि आच्छादनाचा वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्या भागामध्ये रोपवाटिका आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांकडे रोपवाटिका आहेत त्यांनी रोपवाटिकेतील कलमांना प्लास्टिक पाईप आणि झारीच्या द्वारे किंवा सूक्ष्म तुषार सिंचनाद्वारे पाणी दिलं जातं. जी रोपं सामान्य वातावरणामध्ये वाढीसाठी तयार झाली आहेत अशी कलम किंवा रोप सरामध्ये किंवा सपाट वाफ्यामध्ये ठेवली पाहिजे. पाट पाणी द्यावयाचे झाल्यास 4-5 दिवसांच्या अंतराने हलकस पाणी द्यावं. पाणी जास्त काळ साचून राहू नये यासाठी सरामध्ये किंवा वाफ्यामध्ये किंचित उतार असला पाहिजे. तो उतार 0.1-0.5% एवढा असला पाहिजे. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी आणि कलमांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी पॉलिथिन कागदाच्या आणि वाळलेल्या गवताच्या साह्यानं आच्छादन केलं पाहिजे. मल्चिंग पेपरचा वापर केला पाहिजे किंवा वाळलेल्या गवताच्या साह्यानं आच्छादन केलं पाहिजे. तसंच चर आणि

वाफ्याच्या तळाला पॉलिथिन पेपर टाकावा, जेणेकरून मुळ जमिनीत जाणार नाहीत आणि पाण्याची बचत होईल. सूक्ष्म तुषार सिंचनाची जर सोय असेल तर पाण्याची साधारणतः 25-30% बचत होते. रोपांना आवश्यक तेवढेच पाणी देणं शक्य होतं. त्यासाठी 2 तास प्रतिदिवस याप्रमाणे सूक्ष्म तुषार सिंचन संच चालवावा. सूक्ष्म तुषार सिंचन संचाच्या वापरामुळे रोपवाटिकेमध्ये जमिनीलगत आर्द्रता तयार होते, त्यामुळे कलमांची आणि रोपांची जोरदार वाढ होते. प्रखर सूर्यप्रकाशामुळे कलमांची पानं करपत नाहीत. सूक्ष्म तुषार सिंचनाद्वारे मिळणारं पाणी

0: डी अँगल आणि जी आय पाईपच्या सहाय्यानं कायमस्वरूपी किंवा कमी खर्चामध्ये निलगिरी सुरू आणि बांबूंचा वापर करून तात्पुरते उन्हाळी हंगामापुरते शेडनेट हाऊस तयार केले गेले पाहिजेत. उन्हाळी हंगामामध्ये कलम शेडनेट हाऊस मध्ये ठेवले तर त्यांचं अतिउष्णता आणि कडक सूर्यप्रकाशापासून संरक्षण होतं आणि कलम चांगल्या गुणवत्तेची तयार होतात. शेतकरी बंधूंनो, उष्ण आणि कोरड्या हवामानाचा कलम आणि रोपांच्या वाढीवर वाईट परिणाम होतो, त्यासाठी फॉगर्स आणि मिस्टर्सचा वापर केला पाहिजे. त्यांच्या वापरामुळे उष्णता कमी होऊन हवेतील आर्द्रता वाढण्यासाठी मदत होते, त्यामुळे कलम किंवा रोप ताजी आणि टवटवीत राहतात आणि त्यांची जोमदार अशी वाढ होते. आता आपण रोपांसाठी आणि कलमांसाठी खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ते आपण समजून घेऊया. उन्हाळी हंगामात योग्य प्रकारे खत व्यवस्थापन केलं तर कलम आणि रोपांची जोमदार वाढ होते. दर महिन्याला DAP 50-70 ग्रॅम प्रति वाफा पाणी देण्यापूर्वी द्यावा. तसंच पाण्यामध्ये विरघळणारी 19:19:19 या प्रकारची खतं फवारणीद्वारे देता येतात. त्यासाठी 1% तीव्रतेच्या द्रावणाची रोपांच्या पानावर फवारणी करावी. सूक्ष्म तुषार सिंचनाची सोय असेल तर त्याद्वारेच पाण्यामध्ये विरघळणारी खतं देणं जास्त परिणामकारक ठरतात. सूक्ष्म तुषार सिंचनाद्वारे खतं देताना द्रावणाची तीव्रता योग्य प्रमाणात असणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण जास्त तीव्रतेच्या द्रावणाचा कलम आणि रोपांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.
1: या माहितीचं वाचन केलं होतं हेमंत शिंदे यांनी.

आकाशवाणीचा चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. मुंबई केंद्राहून आरोग्य धनसंपन्न आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

0: आपल्या झोपेवर परिणाम करतोय. रात्री उशिरापर्यंत तो निळा प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे आपली झोप उडते आणि ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याच्या मानसिक आरोग्याचा डोरा कोसळायला वेळ लागत नाही. मुलांच्या बाबतीत तर हे अधिक गंभीर आहे. मैदानावरची खेळ सुटले आणि मोबाईलमधली व्हर्च्युअल दुनिया जवळ आली, यामुळे मुलांमध्ये एकाकीपणा वाढतोय. मग यावर उपाय काय? फोन फेकून द्यायचा का? नक्कीच नाही. गरज आहे ती डिजिटल डिटॉक्सची. दिवसातला किमान एक तास नो गॅजेट आवर म्हणून पाळा. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि घरच्यांशी गप्पा मारा. झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी स्क्रीन बंद करा आणि एखादं पुस्तक वाचा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातले सुंदर क्षण कॅप्चर करण्याच्या नादात ते जगायला विसरू नका. रील्सच्या स्क्रोलिंगपेक्षा वाची झुळूक अनुभवण्यात जास्त सुख आहे. तर मित्रांनो, आज ठरवूया स्क्रीन टाईम थोडा कमी करूया आणि मनाचा मोकळा श्वास थोडा वाढवूया. तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होत.

तासनतास दुसऱ्यांचं झगमगीत आयुष्य सोशल मीडियावर पाहताना न कळत आपण आपली तुलना त्यांच्याशी करू लागतो. त्याचा पगार किती, ती किती फिरती आहे, मीच मागं राहिलो आहे का, आणि मग सुरू होतो तो म्हणजे तणाव, स्ट्रेस आणि न्यूनगंड. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा सतत नोटिफिकेशन चेक करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन रिलीज होतं. हे एक व्यसनासारखं आहे. फोन हातात नसेल तर अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे, यालाच आपण डिजिटल अँग्झायटी असे म्हणतो. श्रोते हो, तंत्रज्ञान वाईट नाही आहे, पण त्याचा अतिवापर

श्रोतेहो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापार पासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत.
1: समाजशास्त्राचा एक नियम आहे, समाजामध्ये 5% लोक असे असतात की त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते आपले सद्गुण सोडत नाहीत, आणि 5% लोक असे असतात की त्यांना कितीही शिक्षा झाली तरी ते त्यांचा दुर्गुण सोडत नाहीत. मग बाकीचे 90% लोक काय करतात? तर या दोहोपैकी कोणाचा प्रभाव जास्त आहे त्या प्रभावाकडे ते सहजपणे झुकतात. मग त्यासाठी आपल्याला पर्यावरण संरक्षणाची जाणीव असणारे, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आपलं घर हरित घर करतात, आणि अशा घरातले लोक एकमेकांना भेटून त्यांचं हरित मिलन चालत असेल तर एकत्र येऊन ते फक्त आपल्यामध्ये वस्तूंचं एक्सचेंज करण्यापुरतं फार काळ राहणार नाहीत. थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटायला लागेल की आपल्या आपल्यामध्ये तर आपण चांगले वागू लागलो, आपल्या आपल्यामध्ये तर अनेक गोष्टींचं आपण आदान प्रदान करत आहोत, पण आपल्याशी

0: न जोडलेले आहेत त्यांनाही जोडून घेऊया ना. मग त्यांना जोडून घेण्यासाठी समाजामध्ये जाऊन काहीतरी उपक्रम करावा, इतर लोकांच्या घरामध्ये जाऊन त्याचं प्रबोधन करावं, अशा प्रकारचे व्यापक विचार सुरू होतात आणि व्यापक कार्यक्रम होतात, व्यापक उपक्रम सुरू होतात. आणि ह्या सर्व व्यापक उपक्रम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था, अनेक लोकांचे गट, हे सर्व एकत्र येऊन अधिक व्यापक परिणामकारक होईल अशा प्रकारच्या काही योजना अंमलात आणू शकतात, त्यांचं प्रदर्शन मांडू शकतात. त्या प्रदर्शनातून इतरांना प्रेरणा मिळू शकते, त्याला आपण हरित संगम म्हणू शकतो. अशा प्रकारचा हरित संगम गावोगावी, छोट्या शहरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये अनेक ठिकाणी झाला तर परिवर्तनाला याची खूप मोठी मदत होणार असते. अनेक संस्था एकत्र येणं ही तशी दुर्लभ गोष्ट आहे, पण फार उपयुक्त गोष्ट आहे. प्रशासकीय पातळीवर सुद्धा असे प्रयत्न होत असतात. अशा वेळी एकच पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे आपल्या संस्थेचं नाव, आपल्या संस्थेचं बॅनर, आपला झेंडा याचा अभिनिवेश थोड्या काळासाठी बाजूला ठेवावा लागतो आणि आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे पर्यावरणाच्या संरक्षणाचं, त्या उद्दिष्टासाठी काहीतरी ठरलेलं असं योगदान आपण द्यावं आणि त्यानंतर लोकांच्या जीवनशैलीमध्ये, राहण्यामध्ये, फिरण्यामध्ये होणारे बदल पाहावेत आणि नंतर वातावरणामध्ये होणारे सुद्धा बदल पाहून आनंदित व्हावं, एवढा व्यापक दृष्टिकोन आपल्याला ठेवायला लागतो. हे परिणामकारक बदल होण्यासाठी आपल्या परिघाबाहेरील लोकांना प्रभावित करण्याची योजना आपल्याला अतिशय मोठ्या मनाने आणि एकत्र येऊन पाळावी लागते. आपण अशा प्रकारे समान विचार घेऊन वेगवेगळे लोक चालू लागलो तर समाजातल्या अनेक लोकांची, जशी इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये अलाइनमेंट होते आणि एक करंट निर्माण होतो, त्याप्रमाणे एक प्रवाह निर्माण होतो आणि त्या प्रवाहातूनच सामाजिक बदलाला सुरुवात होते. असे सामाजिक बदल झाले तरच आपण क्लायमेट चेंज ची जी संकट आहे त्या संकटावर मात करू शकणार आहे.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळ
1: आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. मुंबई केंद्राहून प्रसारित कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपित केले आहेत. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुप्रभात. श्रोतेहो नमस्कार. सुप्रभात कार्यक्रमात मी अर्चना चौधरी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, उन्हाळा चांगलाच जाणू लागला की आपल्याला जाणवणारी सर्वात भीषण समस्या म्हणजे पाणी. पाण्याशिवाय जगणं अशक्यच, म्हणूनच पाण्याला जीवन म्हटलं जातं. वर्तमानपत्रांमधून झळकणाऱ्या बातम्यांमधून पाण्याची भीषण टंचाई आपल्या लक्षात येते. पाण्याच्या उपलब्धतेवरच सजीवसृष्टीचं अस्तित्व अवलंबून आहे. वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण, वृक्षतोड, जलप्रदूषण, कमी होणारे पर्जन्य, आटते जलस्रोत, उपलब्ध जलसाठ्यांचा गैरवापर यामुळे पाणी प्रश्न किती गंभीर बनला आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तिसरं महायुद्ध हे पाण्यावरून होईल असं म्हटलं जातं. यावरून गंभीरता आपल्याला लक्षात येईल. आपण वेळीच पावलं उचलली नाही तर आपली भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही आणि पृथ्वीवर वाळवंट बनायलाही वेळ लागणार नाही. अनिश्चित आणि घटत्या पावसामुळं भूगर्भ जलाची पातळी घटून विहीर, तलाव आटल्यानं सततच्या दुष्काळामुळं ग्रामीण शेतकरी शेतीपासून दुरावत आहे.

आणि शहराकडे धाव घेत आहे. त्यामुळे शहरात नागरिकीकरणाची समस्या निर्माण झाली आहे. श्रोतेहो, पाण्याचा पुनर्वापर ही सध्याच्या जलसंवर्धनाच्या दृष्टीनं एक महत्त्वाची गरज झालेली आहे. भविष्यामध्ये कारखान्यातून बाहेर पडणारे पाणी, गटारांमधील पाणी स्वच्छ करून त्याचा पुनर्वापर करण्यावर लक्ष दिलं पाहिजे. तसंच आपल्या घरातील विविध कामांकरिता वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करायला लागलो तर काय वाईट आहे. श्रोतेहो, आंघोळीचं पाणी, कपडे धुण्याचं पाणी, भांडी धुतलेलं पाणी हे घरातील बगीचांमध्ये आपण वापरू शकतो. अनेक ठिकाणी पाण्याच्या पुनर्वापराच्या संकल्पना राबवता येतील. हे सुद्धा पाणी संवर्धनाच्या दृष्टीनं टाकलेलं फार मोठं पाऊल ठरेल. म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, अगदी त्याप्रमाणे. आपण ऐकत होतात कार्यक्रम सुप्रभात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून.
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

0: या स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेज कडे.

आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र हे सकाळचे 7:07 होत आहेत. पुणे केंद्राहून प्रादेशिक मराठी बातम्या साक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्राहून साक्षेपित होईल.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या राघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना खरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: शेतकरी राहील आता कायम खुशहाल.
1: प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. आता सविस्तर बातम्या. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,46,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण उपक्रमात

नोंदणी झालेल्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असंही चोक्कलिंगम म्हणाले. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं. या सर्व जागांसाठी 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि तामिळनाडूमध्ये खासदार सी व्ही षणमुगम या दोघांची नुकतीच विधानसभेवर निवड झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नवनियुक्त उमेदवारांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायप्रसचे पंतप्रधान निकोस क्रिस्थोदौलिदेस यांच्यासमवेत नवी दिल्लीत चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, वित्तीय संपर्क, तंत्रज्ञान, संस्कृती आणि भारत युरोपियन युनियन संबंध या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा मुकाबला करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी काल माध्यम प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोपगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल मुंबईत इमॅजिनेक्स 2026 या मुलाखतपर कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र ही स्टार्टअप आणि युनिकॉर्नची राजधानी झाली असल्याचं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात राज्याची अर्थव्यवस्था तिपटीने वाढली असून 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन विभाग तयार केला असून आयुक्तालय निर्माण केलं आहे. शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ऍप तयार करण्यात आलं असून राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी ते डाऊनलोड केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत टेक वीक 2026 घोषणा केली. टेक एंटरप्रेन्युअर्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे राज्य शासनाच्या सहकार्याने IDFC बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने 29 आणि 30 मे रोजी मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचं अग्रगण केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 30 आणि 31 मे या दोन दिवसांसाठी रायगडावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून तर तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका महिलेला अटक केली. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकंदर 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर इथल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं काल चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदू पत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांवर काल वाघाने केलेल्या हल्ल्यात 4ही महिलांचा मृत्यू झाला. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसंच पुढील दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागाने केलं आहे. सर्व मृत महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून तेंदू पत्ता संकलनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होत्या. राज्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईचं संकट गंभीर होत असून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत केवळ 7.5 TMC म्हणजेच एकंदर 25% पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरणं आणि तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.662 TMC म्हणजेच 31% पाणीसाठा शिल्लक आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत 64 गावं आणि 230 वाड्यांमधील एकंदर 1,00,000 पेक्षा अधिक नागरिकांना 64 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. सातारा जिल्ह्यातील खंडा, सातारा आणि वाई तालुक्यातील विविध भागात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्तीपत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला हे आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करून

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात वनिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 kHz आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. त्याआधी संदेश.
4: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की शेअर मार्केट मध्ये असे काही सायबर गुन्हे होतात का, तेव्हा काय काळजी घ्यायची नेमकी?
1: शेअर मार्केट मध्ये होत नाही. सेबीची अधिकृत वेबसाईट आहे, त्यांचा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. तिथं जर तुम्ही सांगितलं की ह्या स्टॉक मध्ये मी पैसे गुंतवतो आणि ह्या एजन्सीच्या मार्फत आम्ही गुंतवतोय, तर तुम्हाला ते सांगतात निश्चितपणे की हे खोट आहे. तुम्ही पहिलं खात्री करायला पाहिजे, सेबीच्या प्लॅटफॉर्म वरती जायला पाहिजे, तिथं जाऊन खात्री करायला पाहिजे की या प्लॅटफॉर्म वरती मी पैसे गुंतवतोय, या स्टॉक मध्ये पैसे गुंतवतोय हे खरं आहे का, ते तुम्हाला कळवतात. तुम्ही जर तुम्हाला खात्री झाली नाही तर तुम्ही त्यात पैसे गुंतवायला नाही पाहिजे. केवळ सोशल मीडियावरती एखादी ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही त्याच्यावरती पैसे गुंतवायला.
0: नक्कीच सर. आणि आता एक सध्या नवीन AI तंत्रज्ञान हे आलंय, तर नेमकं हे AI तंत्रज्ञान काय आहे ते आपण सुरुवातीला सांगूया.
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो त्याला. आर्टिफिशियल जी बुद्धिमत्ता जी आहे, तर हा एक प्रकारचा डेटाचा अनालिसिस आहे.
0: अच्छा.
1: वेगवेगळे सॉफ्टवेअर्स त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटावरती लावले जातात. एक काही रॉ डेटा असतो, हिस्टॉरिकल डेटा असेल, काही जॉग्राफिकल डेटा असेल, काही कुठला मार्केट कुठलाही डेटा असेल, किंवा अगदी हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सोशल मीडिया आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्ट करतायत. माणसाचा सेन्स करतायत, लोकांचा मूड लक्षात घेत आहेत, किंवा कुठल्या वस्तू कुठं खपल्या जातील, कुठल्या वस्तू कुठल्या हवामानला येतील, सगळं त्यांच्याकडे डेटा आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स ह्या डेटावरती लोड केले असतात. आणि मोठमोठ्या ज्या AI ज्या कंपन्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, त्यांच्याकडे ह्यूज डेटा आहे.
0: अच्छा.
1: आणि त्याप्रमाणे त्यांनी सॉफ्टवेअर्स तयार केलेले. मग ज्यावर तुम्ही एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या ह्याचा AI ज्यावर वापरायला सुरुवात, वेगळ्या प्रकारची AI आहे, जेमिनीचा आहे, मायक्रोसॉफ्टचा वेगळाच आहे, कोपायलट आहे, असे वेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत आणि वेगळ्या प्रकारचे आहेत. तर ह्याच्यावरती सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्हाला पाहिजे तीच माहिती त्यातून काढली ते. समजा एखादा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे PDF फाईल आहे, PDF फाईल मध्ये तुमचं काय डॉक्युमेंटेशन आहे सगळं आहे, तुम्ही AI वरती टाकली आणि तुम्हाला काय पाहिजे त्यातले बाबा ह्यातली गेलेली मालमत्ता एवढी किती आहे, किंवा इथल्या ह्या डेटामध्ये आलेल्या व्यक्तींची नावं सांगा, त्यांची माहिती पूर्ण द्या, तुम्हाला तेवढीच माहिती काढतो ते. कारण का ते सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आहे. थोडक्यात AI चा वापर असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वेगवेगळ्या कंपन्यांच्या कडे किंवा वेगवेगळ्या एजन्सीकडे जो आहे त्याच्यावरती सॉफ्टवेअर त्यांनी बसवलेले आहे. आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही जर ते AI जर त्यांचा घेतला तर तुम्ही जी काही माहिती तिथं ठेवाल त्याचं विश्लेषण करून ती दे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला नगरपालिकेचे निकाल लागले, वेगळ्या पेपरला वेगळ्या बातम्या सगळीकडे आल्या, इकडं तिकडं आलं. तुम्ही AI वरती जर गेला आणि तुम्ही सांगितलं की रिसेंट ट्रेंड काय आहे, रिसेंट अपडेट काय, तो अनेक पेपरच्या बातम्यांचं विश्लेषण करतो आणि तुम्हाला एक्झॅक्ट माहिती देतो. म्हणजे त्यांच्याकडे सर्व प्रकारची माहिती एकत्रित ठेवलेली आहे आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं त्याचे सॉफ्टवेअर ठेवलेले आहे, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो.
0: अच्छा. पण सर मला सांगा की AI चा वापर सध्या गुन्हेगारी जगतात मध्ये सुद्धा केला जातो. असं म्हणतात की आपला चेहरा वेगळा असतो आणि AI च्या माध्यमातून तिथे वेगळ्या माणसाचा चेहरा लावतात म्हणा, किंवा व्हॉइसिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा AI चा वापर केला जातो. तर AI हे शाप आहे की वरदान आहे?
1: नाही, निश्चितपणे वरदान आहे.
0: हा,
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त गुन्हेगारच वापरतात असं नाहीये. पोलीस यंत्रणा वापरेल, उद्या ज्युडिशरी वापरेल, उद्या आर्मी वापरेल, गव्हर्नमेंट वापरेल. AI म्हणजे फक्त जो डेटा आहे त्याचं डेटाचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे, किंवा जी माहिती आहे त्याचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बँकिंग सिस्टीम आहे, तर बँकिंग सिस्टीम मध्ये म्युल अकाउंट असतात. उद्या AI चा वापर जर बँकांनी जर सुरू केला तर जे बोगस अकाउंट आहे त्याच्यावरती प्रतिबंध येऊ शकतो.
0: अच्छा.
1: आता सायबर गुन्हेगार, आता तुम्ही जे मॉर्फिंग जे

0: म्हणला तर हे कसं आहे त्याला डीप फेक म्हणतो आपण. हे डीप फेक व्हिडिओ आहेत, डीप फेक पिक्चर्स आहेत, डीप फेक व्हॉइस आहे. तर डीप फेक मध्ये काय केलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आहे, मशीन लर्निंग एक आहे आणि डेटा स्वॅपिंग आहे. म्हणजे काय केलं, तुमचा जो व्हॉइस चे सॅम्पलिंग आहे वेगळ्या प्रकार, तुम्ही आपण आता बोलत बसलो आहे, तर हे जे सॅम्पल्स तयार होतो व्हॉइसचे, हे सॅम्पल्स स्वॅप केले जातात आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावला जातो. आता मी जे बोलतोय हे नाहीच आहे, माझी मुवमेंट तशीच दिसेल, हावभाव तशीच दिसतील, पण मी वेगळाच व्हॉइस मध्ये माझं काही पण जाऊ शकतो. म्हणजे मी आता जे सांगतो त्या उलट सांगितलं जाऊ शकत. तुम्ही ओटीपी पाठवा, तुम्ही पिन नंबर देऊन टाका, असं सांगितलं जाईल. याला म्हणतात आपण, याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याला डीप फेक म्हणतो.
1: अच्छा,
0: डीप फेक व्हिडिओ, डीप फेक ऑडिओ, डीप फेक पिक्चर्स, कसे डीप फेक बोलतो.
1: पण मग याच्यामध्ये गुन्हेगार एआयचा त्यांना उपयोग होत नाही का, गुन्हेगारीमध्ये, सायबर गुन्हेगारीमध्ये?
0: सध्या थोड्या प्रमाणात होतो.
1: अच्छा,
0: परंतु कसं आहे की प्रत्येक गोष्टीची व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय, जर आपण एखाद्याला ओटीपी देत असू, एखाद्याला पिन नंबर देत असू, एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असू, किंवा एखादा फोन आला आणि त्याच्यावरती खात्री न होता त्याच्यावरती आपण रिॲक्ट करत असू, त्याच्यावरती कृती करत असू, तर त्याचा सायबर गुन्ह्याचा उपयोग होईल. आता फॉर एक्झाम्पल, युपीमध्ये एक टीचर होते, त्यांना एकाने सांगितलं की मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय आणि तुमच्या मुलीला आम्ही प्रॉस्टिट्युशन रॅकेट मध्ये अटक केलेली आहे. ते महिलेने विचारच केला नाही, मुलीला पण फोन लावला नाही, खात्री पण केली नाही, काहीच नाही. ब्लड प्रेशर वाढ, अटॅक आला, ती एक्सपायर झाली. नागरिकांनी ही खात्री करावी, तुम्हाला एखादा मेसेज आला तो असू शकतो सायबर गुन्हेगाराचा, तो फसवणुकीचा मेसेज असू शकतो, कुठली माहिती असू शकतो, त्याची पहिले तुम्ही खात्री केली पाहिजे.
1: म्हणजे
0: त्रय असतं, म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही खात्री केली पाहिजे, मग त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला.
1: नक्कीच सर.
0: त्यामुळे हे सायबर गुन्हेगार वेगळ्या माहितीचा आधार घेऊन तुमचा विश्वासघात.
1: नक्कीच सर. मग तुमचा सायबर विभाग आहे तो एआयचा कसा वापर करतो गुन्हेगारी पकडण्यासाठी, तुम्ही काही त्याचा उपयोग करता का?
0: आहे. सायबर गुन्हेगारीवरती नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग म्हणून एक विभाग निर्माण करण्यात आलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. त्याच्यामध्ये 6 विभाग आहेत. पहिला आहे कमांड सेंटर. या कमांड सेंटरमध्ये 100 कॉल टेकर्स आहेत. 193 वरती तुम्ही जर कॉल जर केला तर तो कॉल हे कॉल टेकर्स घेतात, ते 24/7 आहेत.
1: अच्छा,
0: असे दिवसातून साधारणपणे 8 ते 10 हजार कॉल येतात.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये कोणाची फायनान्शियल फ्रॉड झालेला आहे, कोणाचं मॉर्फिंग झालेलं आहे, कोणाचा ईमेल हॅक केलेला आहे, कोणाचा व्हॉट्सअप हॅक केलेला आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नोंद करण्यासाठी आपल्याकडे कमांड सेंटर आहे. कमांड सेंटर मध्ये एकदा तक्रार नोंद झाली की लगेच तात्काळ संबंधित बँकेला ईमेल जातो, लगेच आर्टिफिशियल, तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यातून ईमेल जातो आणि ती जी अमाऊंट सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये, आणि बँकेमधून ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर तिथेही आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन. या ठिकाणी जे काही सायबर गुन्हेगारांनी आयुधं वापरलेली आहेत, त्याच्यामध्ये URL वापरले असेल, एखादा व्हॉट्सअप नंबर वापरला असेल, एखादा फेसबुक वापरला असेल, एखादा इंस्टाग्राम, ह्या सर्वांचं विश्लेषण टेक्निकल ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये केलं जातं, जेणेकरून सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची जी काही माहिती आहे ती विश्लेषण करण्याचं काम तिथं चालतं. त्यानंतर आहे तुमचं सर्टिन, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. म्हणजे अनेक प्रकारच्या वेबसाईट्स सर्व ठिकाणी असतात, त्याच्यावरती अटॅक करणारे काही यंत्रणा असतात, ह्या सर्टिनच्या माध्यमातून हे मालवेअर शोधून काढले जातात.
1: अच्छा,
0: आणि हे मालवेअर शोधून काढल्यानंतर ते डिस्ट्रॉय केले जातात सर्टिनच्या माध्यमातून. त्यानंतर SOC, सेक्युरिटी ऑफ द सेंटर, आमचं जे काही महाराष्ट्र सायबर जे सेंटर उभा केलेलं आहे त्याच्या सेक्युरिटीसाठी सुद्धा एक सेंटर उभा केलेलं आहे की जेणेकरून आमच्या सिस्टीमवरती कोणी अटॅक करू. त्यानंतर आहे COE, सेंटर ऑफ एक्सलन्स, याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जागृती करणे, त्याचबरोबर लोकांना ट्रेनिंग देणं, म्हणजे पोलीस आले, लॉयर्स आले, जजेस आले, ह्या लोकांना ट्रेनिंग देणं की ह्या कशा प्रकारचे गुन्हे घडतात, याची कशी ट्रायल कंडक्ट करावी, कसं इन्व्हेस्टिगेशन करावं, कोर्टापुढे केस कशी मांडावी, अशा प्रकारचे ट्रेनिंग चालू केले जातात. नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरू केलेला आहे की स्पेशल पर्पज व्हेकल आहे की त्याच्यामध्ये मार्वेल नावाचं आपल्याकडे, तर की सर्व पोलिटिशनमध्ये सायबर गुन्ह्याचा तपास होऊ शकतो.
1: अच्छा,
0: म्हणजे एखादा सायबर गुन्हा जर घडला तर नजीकच्या पोलिटिशनला जर एखादा व्यक्ती गेला तर तिथं सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर्स

0: त्यांना एका ठिकाणी मिळतील आणि सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन की जे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांना काही दिवस काही आठवडे काही महिने लागतात ते अगदी 10 मिनिटांमध्ये 1 तासामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ शकतं अशा प्रकारची यंत्रणा शासनाने उभारलेली आहे.
1: अच्छा सर, पण मला मुळात सांगा की सायबर गुन्ह्यामध्ये बळी पडलेला एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो का? म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एखाद्याचे पटकन त्याला समजलंच नाही की त्यांच्या बँकेतले कसे पैसे गेले, तर असे लोक तुमच्यापर्यंत येतात का आणि ते आल्यानंतर मग तुमचं काम काय सुरू होतं? समजा एखाद्याचे 20-50 हजार गेले असतील तर ते परत त्याला त्या माणसाला मिळू शकतात का? काय त्यांनी नेमकं करायचं असं निदर्शनास आल्यानंतर?
0: पहिलं त्यांनी 193 वरती कॉल करायचं आहे. त्यांनी कुठेही धावपळ करायची नाही. बसल्या जागेला जिथं कुठं असेल, मला कळालं की माझ्या अकाउंटमधून पैसे गेलेले, पहिलं काम करायचं, पहिली स्टेप म्हणजे 193 वरती कॉल करायचं. कॉल करून माझे असे असे पैसे गेलेले आहेत सांगायचंय, माहिती द्यायची. लगेच यंत्रणा कामाला लागते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आता बँकेला मेसेज जातो आणि ज्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे गेले त्या अकाउंटमध्ये ते पैसे फ्रीज करून ठेवले जातात. पण हे 3 तासाच्या आत करायला पाहिजे.
1: अच्छा.
0: कारण का 3 तासाच्या नंतर बँकेमधून तो सायबर गुन्हेगार किंवा त्या अकाउंटमधून पैसे बाहेर जाऊ शकतात.
1: अच्छा.
0: आता आतापर्यंत असा अभ्यास सांगतो, त्यामुळे 3 तासाच्या आत किंवा लवकरात लवकर, मग ज्या लोकांनी लवकर कॉल करून सांगितलेलं आहे त्या लोकांचे 100% पैसे मिळालेले आहेत.
1: अच्छा.
0: 100% जेवढे पैसे गेले ते सगळे पैसे त्यांना मिळालेले आहेत. त्यामुळे पहिली काळजी त्यांनी घेतली पाहिजे. हा 193 आणि त्याच्यानंतर तो जर कॉल लागत नसेल तर cybercrime.gov.in या नावाचं एक पोर्टल आहे, NCRP पोर्टल. हे जर कॉल कधी लागत नसेल, काही प्रॉब्लेम झाला असेल, त्याच्यावरती जाऊन तुम्ही स्वतःही कंप्लेंट लॉज करू शकता. तर त्या ठिकाणी पण असंच लगेच सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं, शोधलं जातं आणि त्या अकाउंटमध्ये ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे ही पहिली स्टेप घ्यायला पाहिजे. दुसरी स्टेप अशी आहे की तुम्हाला वाटतंय हे पहिलं करायचं, हे झाल्यानंतर याला ऑप्शन तो नाही, मग पोलीस स्टेशनला तुम्ही जायला पाहिजे. लोक काय करतात, पोलीस स्टेशनला जातात, त्याच्यात त्यांचे 5-7 तास जातात,
1: बरोबर,
0: काही दिवस जातात. मग त्याच्यामध्ये तोपर्यंत ते अकाउंट एका अकाउंटमधून मल्टी लेअरच्या अकाउंटमध्ये पैसे जातात. म्हणजे साधारणपणे एखाद्या गुन्ह्याचे अकाउंट एका अकाउंटमधून 2-2 हजार कधी कधी 20-20 हजार अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत. आणि हे सगळे अकाउंट व्हील अकाउंट असतात. म्हणजे ज्याच्या नावाचा अकाउंट आहे त्याला माहितच नाहीये हे काय चाललेलं आहे, त्याने कोणाला अकाउंट विकलेलं असतं पैसे घेऊनशी, किंवा काही लोभापोटी हव्यासापोटी त्याने ते पैसे अकाउंट दुसऱ्याला वापरा दिलेलं असतं. तर म्हणून हे तपास आणखी मुश्किल होतं.
1: अच्छा.
0: 1 कोटी साधारणपणे 2 हजार अकाउंटमध्ये पैसे जातात. मग कुठं 50 हजार गेले, कुठं 200 रुपये गेले, कुठं 40 रुपये गेले, असेही पैसे जातात. त्यामुळे पहिली गोष्ट आहे पहिलं 193 cybercrime.gov.in आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच SMS येतो.
1: अच्छा.
0: आणि तो SMS घेऊन मग तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि तिथं जाऊन गुन्हा दाखल करायचा आणि तपास करून घ्यायचा. पण पहिलं हे 193
1: नक्कीच. सर, श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आता प्रसारित करीत
1: एकशे तीन मेगाहर्ट्स एफ एम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत.

0: असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
2: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
2: आकाशवाणी चंद्रपूर.
3: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
4: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा, मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
3: चालता बोलता.
4: रस्त्यावर चालताना,
3: कॉलेजच्या परिसरात,
4: बाजारात किंवा चौकात
3: आम्ही भेटणार आहोत
4: थेट तुम्हाला.
3: काही हलक्या फुलक्या गप्पा,
4: काही रंजक प्रश्न
3: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
4: तुमची गोष्ट,
3: तुमचा आवाज
4: आणि तुमचंच गाणं.
3: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून
4: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
3: चालता बोलता.
2: 40 वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
5: NBA एग्रिगेटेड
2: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
5: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
2: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
5: 9209441985.
6: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढं काय?
7: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
8: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
9: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत.
8: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंग.
9: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
2: करिअरच्या नव्या दिशा.
10: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
10: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
10: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
10: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
10: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218. मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवट कॉलेज कडे.
11: श्रुतो, आपण ऐकता आहात सुगम संगीत.

0: चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच एकाच महिन्यात दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
1: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
0: कॉम्प्युटर सायन्स,
1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
0: मायनिंग इंजिनिअरिंग,
1: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
0: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
1: मुलींसाठी मोफत शिक्षण,
0: बस आणि वसती गृहाची सुविधा उपलब्ध.
1: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
0: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9800004715,
1: 9021986 40.
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न.

सुरेश पाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि या गीतासोबतच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. नमस्कार. सुगम संगीत आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 8 वाजले आहेत. दिल्ली केंद्राहून समाचार प्रभात सहक्षेपित करीत आहोत.

0: हेलो
1: हेलो फरमाइश
0: हेलो
1: हेलो आपली आवाज
0: मलाही फोन करायचा आहे मलाही फोन करायचा आहे
1: कुठे
0: हेलो फरमाइश आणि हेलो आपली आवड या कार्यक्रमात
1: वा छान
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर
1: 07172254634 या फोन नंबर वर
0: आता वेळही सांगून दे
1: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाइश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो
0: अरे वा मग ते गाणं ऐकायचं कधी

0: ही सांगून दे.
1: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
0: हॅलो,

0: संस्कृती स आपल्या नव नव नित देणारी
1: बहुजन हिता
0: बहुजन सुखा।

0: ते देखील ॲपने
1: वाजला अनोख्या पासून बचाव करा
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सॉल्यूशन कुछ पता नहीं.
3: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
4: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
3: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
4: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
5: करिअरच्या नव्या दिशा.
6: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया.
7: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
6: चालता बोलता.
7: रस्त्यावर चालताना,
6: कॉलेजच्या परिसरात,
7: बाजारात किंवा चौकात
6: आम्ही भेटणार आहोत
7: थेट तुम्हाला.
6: काही हलक्या फुलक्या गप्पा,
7: काही रंजक प्रश्न
6: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं.
7: तुमची गोष्ट,
6: तुमचा आवाज
7: आणि तुमचंच गाणं
6: ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
7: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
6: चालता बोलता.
5: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
8: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
5: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
8: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
5: आकाशवाणी चंद्रपूर.
9: हॅलो.
10: हॅलो, फरमाईश.
9: हॅलो.
10: हॅलो, आपली आवड.
9: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
10: कुठे?
9: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
10: वा छान.
9: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
10: 0717225463 या फोन नंबर वर.
9: आता वेळही सांगून दे.
10: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
9: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
10: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत.
9: हॅलो.
11: श्रुती हो, आपण ऐकता आहात हिंदी चित्रपट संगीत. यानंतर कार्यक्रमात ऐकवित आहोत मौसम या चित्रपटातील हे गीत.

श्रोते या गीतासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. नमस्कार. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत होता आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. सकाळची 8:30 होत आहेत. पुणे केंद्रहून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा. नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 19व्या रोजगार मेळ्यात देशभरातल्या 51,000 नव्यानं भरती झालेल्या तरुणांना नेमणूक पत्रांचं वितरण करणार आहेत. पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात 47 ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या 18 रोजगार मेळ्यांमध्ये आयोजित जवळपास 12 लाख नेमणूक पत्रांचं वितरण होणार आहे. राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळा महत्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निरोस ख्रिस्तोडौलिसस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि सायप्रस यांच्या दरम्यान काल दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर

दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महासंघानं घोषित केलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध समन्वयानं कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादाशी निगडीत आर्थिक व्यवहार, हिंसक कारवाया यांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचं दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आले. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. कोलकाता मुक्कामादरम्यान ते मदर तेरेसा यांच्या समाधीस्थळी भेट देण्याची आणि व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रुबिओ यांचं दिल्लीत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी उद्या ते चर्चा करतील. तसंच दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यालाही उपस्थित राहतील. मंगळवारी भारतानं आयोजित केलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार क्वाडच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागानं माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित केली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञान, आगामी संपर्क जाळं व नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी क्षमता बांधणी या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांची सामायिक वचनबद्धता दिसून आली. भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेच्या इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटचे आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मोहलेन कॅम्प यांची नवी दिल्लीत भेट घेतली अशी माहिती गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचं पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे शहरातून आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं तिला तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. या प्रकरणी देशभरातून 11 आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान सीबीआयनं राज्यातील लातूर जिल्ह्यात डॉ मनोज देशमुख आणि बालरोगतज्ञ डॉ विनोद स्वामी या 2 डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी पीव्ही कुलकर्णी या आरोपीमार्फत आपल्या पाल्यांसाठी फुटलेला प्रश्नसंच विकत घेतल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लातूरसह महाराष्ट्राच्या इतर भागातही सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठित 2025 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेजर बराक सध्या लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम युनिफिल या दलात भारतीय बटालियनमध्ये महिला पथकाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. मेजर बराक हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय शांतता सैनिक ठरल्या आहेत. भारत तिबेट सीमा पोलीस दलांच्या महिला संघाच्या माउंट एव्हरेस्ट चढाईच्या पहिल्या यशस्वी मोहिमेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात शहा यांनी दुर्गम भूप्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करून या संघानं त्यांच्या दलाचं राष्ट्रप्रथम हे ब्रीद सार्थ ठरवल्याचं नमूद केलं आहे. अग्नी 1 या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चंदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून काल यशस्वीरित्या पार पडली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड पडताळून पाहिले गेले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली. अग्नी 1 हे भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीचं कमी पल्ल्याचं

जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता अर्ज करण्यासाठी मायदेशी परत जावं लागणार आहे. युएस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या धोरणात्मक लेखी संदेशात नमूद केल्यानुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अमेरिकेतून ग्रीन कार्डला मंजुरी मिळू शकेल. त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी परदेशातून अथवा मायदेशातूनच दूतावास वासाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम सध्या अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लाखो नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून केविन वॉश यांनी काल शपथ घेतली. जेरम पॉवेल यांच्या जागी वॉश यांची नेमणूक झाली आहे. पॉवेल यांच्याशी व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या मतभेदानंतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे पती अब्राहम विल्यम्स यांना हाडाचा अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्या 30 जूनपासून कार्यमुक्त होतील अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या 1.5 वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्स संचालकांच्या कार्यालयाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे प्रिन्सिपल डेप्युटी डिरेक्टर एरन लुकॉस हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेनं आज सकाळी त्यांची सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली स्टारशिप सुपर हेवी रॉकेट प्रणाली प्रक्षेपित केली. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहिमांसाठी पुनर्वापर करण्यायोग्य अंतराळयान विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीनं दिशाभूल करणाऱ्या अनेक अनोंदणीकृत आर्थिक प्रभावक म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स आणि संस्थांवर रोखे बाजारामध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पंप अँड डंप रॅकेट चालल्याचा आरोप या संस्था आणि प्रभावकांवर आहे. महाराष्ट्रात मुंबई ते मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सोयीची असलेली ही वाहतूक असून गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चेस रवाना होतात. राखी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळच्या 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ओळख कायद्याची. या कार्यक्रमात आज ऐकवीत आहोत मध्यस्थीच्या माध्यमातून न्यायालयीन अंतर्भूत बाबी या विषयावर ॲडव्होकेट भास्कर दिवसे यांचं भाषण.
1: श्रोते हो, मागच्या वेळेस आपण सामाजिक मानसिकता व न्यायालयीन प्रक्रियेबाबत माहिती घेतली. आज त्यातलाच एक पुढील भाग म्हणून न्यायालयीन अंतर्भूत बाबी याबाबत माहिती घेणार आहो. श्रोते हो, पूर्वी दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 कलम 89 अंतर्भूत केले होते, परंतु सन 1940 सदरू कलम कमी केले व त्यानंतर लवाद कायदा 1940 म्हणजे आर्बिट्रेशन ॲक्ट 1940 हा स्वतंत्र कायदा निर्माण करण्यात आला. श्रोते हो, परंतु कालांतराने धोरणकर्त्याच्या असे लक्षात आले की दिवसेंदिवस न्यायालयातील प्रलंबित प्रकरणात भर पडत आहे, तसेच सामाजिक वातावरणात असमतोल घडत आहे. ह्या सर्व बाबींवर प्रतिबंधक लावण्याच्या दृष्टीने तसेच सामाजिक समतोल घडवण्यासाठी धोरणकर्त्यांनी दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 काही गोष्टी अंतर्भूत कर

करण्याचे ठरविले. त्या दृष्टीने केंद्र सरकारने विधी आयोग तथा मलिमत कमिटीला अहवाल देण्यासाठी सांगण्यात आले. सदरू अहवालाच्या अनुषंगाने विधी आयोगाने हे सुचवले की कुठल्याही प्रकारे मामल्यांचा कायमचा निपटारा होण्यासाठी जे जे पक्ष मामल्यात गुरफटल्या गेले आहे त्यांच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत सामाजिक सलोखा सामंजस्य राहणे गरजेचे आहे, आवश्यक आहे. श्रोते हो, विधी आयोगाचा भर सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी तसेच दोन्ही पक्षामध्ये सामंजस्य आपुलकी राहावी यावरच जास्त होता. जेणेकरून दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य राहून तडजोड घडल्या जाईल व कायम मित्रत्वाचे संबंध राहतील. श्रोते हो, तसेच लिमत कमिटी नियुक्त मंडळाच्या दृष्टीने न्यायालयीन प्रकरणात मुद्दे निघाल्यानंतर असे बंधनकारक केले की प्रकरणात तडजोड करण्याकरता प्रकरण आर्बिट्रेशन, कन्सिलेशन, ज्युडिशियल सेटलमेंट, लोक अदालत, मेडिएशन यांच्याकडे पाठवण्यात यावे.

मित्रत्वाचे संबंध राहतील. श्रोते हो, तसेच लिमत कमिटी नियुक्त मंडळाच्या दृष्टीने न्यायालयीन प्रकरणात मुद्दे निघाल्यानंतर असे बंधनकारक केले की प्रकरणात तडजोड करण्याकरता प्रकरण आर्बिट्रेशन, कन्सिलेशन, ज्युडिशियल सेटलमेंट, लोक अदालत, मेडिएशन यांच्याकडे पाठवण्यात यावे. जर ह्या माध्यमातून प्रकरण सोडवल्या गेले नाही तर प्रकरण पुढे चालवल्या जाईल. विधी आयोग तथा मलिमत कमिटीचा मुख्य हेतू हा आहे की समाजामध्ये सामंजस्य राहावे, कुठल्याही प्रकारे आपसी वाद निर्माण होऊ नये. जरी दुर्दैवाने कोणाच्या चिथावणीने वाद निर्माण झाले असल्यास ते सामंजस्याने सोडवावे. आता पुढे आपण बघूया की न्यायालयीन कायदेशीर बाबी याबाबत माहिती घेऊया. केंद्र सरकारने विधी आयोग तथा मलिमत कमिटी यांनी सादर केलेल्या आव्हानानुसार सन 1999 दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 कलम 89 अंतर्भूत केले. त्यानुसार जसे की न्यायालयाच्या बाहेर प्रकरणाची तडजोड करणे, सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स आउटसाइड द कोर्ट. श्रोते हो, सदरू दुरुस्तीची अंमलबजावणी सन 1-7-2002 सुरू झाली. सदरू दुरुस्तीनुसार तसेच अंतर्भूत करण्यात आलेल्या दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 कलम 89 नुसार न्यायालयावर जबाबदारी देण्यात आले की सादर केलेल्या प्रकरणात काही तडजोड होऊ शकते का. तसेच तडजोडीची शक्यता असल्यास कलम 89 अंतर्भूत करण्यात आलेल्या तरतुदीचा लाभ घेऊन तडजोड करण्यात यावी. तसेच दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 आदेश 10(1)(a) न्यायालयाला बंधनकारक करण्यात आले की त्यांना संबंधित पक्षांना दिवाणी प्रक्रिया संहितेचे कलम 89 अंतर्भूत करण्यात आलेल्या तरतुदीचा न्यायालयाच्या बाहेर तडजोड करून लाभ घ्यावा. श्रोते हो, त्यासाठी संबंधित पक्षांनी आर्बिट्रेशन, कन्सिलेशन, ज्युडिशियल सेटलमेंट, लोक अदालत, मेडिएशन यापैकी जी उपयुक्त तरतूद ठरत असेल त्याचा लाभ घ्यावा व आपल्या प्रलंबित प्रकरणाचा कायमस्वरूपी निकाल लावून घ्यावा. श्रोते हो, ह्या साऱ्या तरतुदी जरी दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 कलम 89 अंतर्भूत केल्या असल्या तरी कुठल्याही प्रकारे खर्चिक नसणारी व त्रासदायक नसणारी व चुटकीसरशी निकाली निघणारी बाब म्हणजे मध्यस्थी प्रक्रिया आहे. मध्यस्थी का बरं उपयुक्त आहे? श्रोते हो, आपण जर बघितले की आर्बिट्रेशन, कन्सिलिएशन, ज्युडिशियल सेटलमेंट, लोक अदालत ह्या सर्व ठिकाणी संबंधित पक्षांना आपल्या कथनाच्या पुष्टार्थ भक्कम दस्तऐवज पुराव्याच्या माध्यमातून संबंधितासमोर सादर करावे लागतात. हे सर्व केल्यानंतरसुद्धा निकाल आपल्या पक्षाकडेच लागेल की नाही यावर प्रश्नचिन्ह असते. तसेच ही प्रक्रिया कायम संपुष्टात येणारी नसते. तसेच वरील नमूद केलेल्या माध्यमातून प्रकरणाचा निकाल लावताना संबंधित पक्षाचा प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारे सहभाग नसतो. तसेच वरील प्रक्रियेच्या माध्यमातून लागलेल्या निकालाचा संबंधित पक्षांना स्वीकार करावाच लागतो. श्रोते हो, तसेच असे करताना द्रव्यहानी देखील होते. तसेच पारित झालेल्या आदेशाला वरच्या न्यायालयात आव्हान दिल्या जाते व ही प्रक्रिया चिरकाल टिकणारी आहे, याला कुठल्याही प्रकारे शेवट नाही. तसेच असे करताना व्यक्तिगत दोन्ही पक्षाची मानसिक व शारीरिक तथा आर्थिक परिस्थिती कमकुवत होत असते. श्रोते हो, तसेच यदाकदाचित अंतिम पारित झालेला आदेश जरी विजयी पक्षाच्या बाजूने लागला असल्यास ज्याने आजपर्यंत आपल्या आयुष्याचे महत्त्वाचे सुखासमाधानाचे दिवस आपल्या बुद्धीचा वापर न केल्याने तसेच चेले चपायांचे सांगण्यावरून मामले खालून वरपर्यंत चालवण्याकरता न्यायालयाचे उंबरठे पायदळी तुडवले असतात, ते झालेला न्यायालयीन विजय बघायला ह्या सृष्टीवर असतात ही वास्तविकता आहे. श्रोते हो, तसेच जरी अंतिम निकालाचा विजय जरी विजयी पक्षाच्या बाजूने लागला असल्यास त्यांच्या कायदेशीर वारसदारांना साऱ्या स्थावर संपत्तीचा नाश होऊन स्थावर जंगम संपत्तीचा नाश झाल्यामुळे व कुटुंब उघड्यावर आले असल्यामुळे पारित झालेल्या आदेशात काही स्वारस्य नसते.

0: सर्व गमावल्यामुळे असा निकाल लागला काय किंवा नाही लागला ह्यामध्ये मृतकाचे कायदेशीर वारसदारांना रस किंवा स्वारस्य नसतो. श्रोते हो, ह्या साऱ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एवढी आर्थिक झालेली असते की जी संपत्ती आदेशाच्या अंतिम अंमलबजावणीच्या वेळेस प्राप्त होणार आहे त्याचे मूल्य शून्य झालेले असते. तथा त्या संपत्तीचा उपभोग घेण्याची मानसिक व शारीरिक वय ज्या पक्षाला संपत्ती मिळालेली असते त्याची राहिलेली नसते. एवढी हानी निव्वळ न्यायालयीन प्रक्रियेमुळे झालेली असते. श्रोते हो, तसे दोन्ही पक्षाला एकमेकाविरुद्ध भांडण ठेवण्यामागे तथा भांडण लावण्यामध्ये ज्यांचा पुढाकार असतो असे समाजातील सुसंस्कारित विध्वंसक असतात त्यांना संबंधित कुटुंबाची न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कारण नसताना कुचंबना होत आहे याकडे लक्ष असते. तसेच त्यांना असेच लढवत ठेवणे ह्यामध्ये सुसंस्कारित विध्वंसकाला मोठेपणा तथा पुरुषार्थ असतो. अशा सुसंस्कारित विध्वंसकाची समाजामध्ये कमी नाही. श्रोते हो, तसेच अशा सुसंस्कारित विध्वंसकावरच बरेच कुटुंबातील हलक्या कानाचे सदस्य विश्वास ठेवून निष्कारण न्यायालयात वाद दाखल करतात व स्वतः तसेच आपल्या परिवारातील कुटुंबातील सदस्यांची सामाजिक आर्थिक व शारीरिक परिस्थिती कमकुवत करतात. श्रोते हो, अशा समाजातील सुसंस्कारित विध्वंसकाच्या चिथावणीला बळी पडून कुटुंब न्यायालयात मामले दाखल करून उद्ध्वस्त होत आहे. ही अत्यंत दुर्दैवी व खेदाची बाब आहे. मध्यस्थी प्रक्रियेच्या माध्यमातून खालील प्रलंबित न्यायालयीन मामल्याचा कायमस्वरूपी निपटारा केला जाऊ शकतो. जसे की विवाह संबंधातून निर्माण झालेले वाद, जसे की कुटुंबातील पोटगी प्रकरणे, लहान मुलांचा ताबा, लग्न संबंध विच्छेदित करणे, स्थावर संपत्तीचे संपत्तिक वाद, धनादेशाच्या माध्यमातून जसे की परक्राम्य लेखा अधिनियम कायद्याच्या अंतर्गातून निर्माण झालेले वाद, जमिनीच्या संबंधातून निर्माण झालेले वाद, जमिनीच्या हिस्सेवाटणीतून निर्माण झालेले वाद, जमिनीच्या खरेदीबाबत विसारपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी दाखल केलेले वाद, भूसंपादनाबाबत निर्माण झालेले वाद, मोटर वाहन कायदा 1988 अंतर्गत मृतकाचे कायदेशीर वारसांना तसेच अपघातासाठी देय असलेली नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केलेले वाद, कामगार न्यायालयात कामगाराच्या कल्याणार्थ असलेल्या कायद्यानुसार दाखल केलेले विभिन्न कायद्याअंतर्गत जसे की महाराष्ट्र रेकॉग्निशन ऑफ ट्रेड युनियन अँड प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस ॲक्ट 1971 कायद्याच्या अंतर्गत निर्माण झालेले वाद, फॅक्टरीज ॲक्ट 1948, एम्प्लॉईज कॉम्पन्सेशन ॲक्ट, पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट 1972 अंतर्गत निर्माण झालेले वाद, बोनस ॲक्ट 1965 अंतर्गत निर्माण झालेले वाद, माइन्स ॲक्ट 1952 अंतर्गत निर्माण झालेले वाद, तसेच अन्य कायद्याअंतर्गत प्रलंबित असलेले कामगारांचे कल्याणार्थ दाखल केलेले मालक मजुराबाबत दाखल केलेले वाद, तसेच श्रोते होय ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल केलेले मामले, भारतीय न्याय संहिता 2023 पूर्वीचे भारतीय दंडविधान 1860 कायद्याअंतर्गत प्रलंबित असलेले फौजदारी वाद, परंतु समाज विघातक कायद्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या वादाशिवाय अन्य वादाचा कायमस्वरूपी निकाल मध्यस्थी केंद्रात लावला जाऊ शकतो. तसेच घरमालक भाडेकरू यांनी दाखल केलेले वाद, भागीदारी संदर्भात निर्माण झालेले भागीदारासोबतचे वाद, शेजाऱ्यासोबत जागेच्या वापरासंदर्भातील अतिक्रमणाबाबत निर्माण झालेले वाद, संस्थेच्या संघटनेच्या सदनिका मालक संघटनेच्या बाबतीत निर्माण झालेले वाद, असे एक ना अनेक प्रकारच्या वादाचा मध्यस्थीच्या माध्यमातून आपल्याला कायमचा निपटारा करता येऊ शकतो. असे असंख्य फायदे मध्यस्थीचे आहे. आपण सर्वांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा. तसेच वर्षानुवर्षे आपल्या कुटुंबातील तथा मित्रमंडळीचे वाद न्यायालयात प्रलंबित असतील तर त्यांना मध्यस्थीचे शस्त्र वापरून वाद सोडून आपसी सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे व एकमेकांना सहकार्य करावे हीच आपल्याला विनंती करण्यात येत आहे.
1: आपण ऐकत होतात ओळख कायद्याची. या कार्यक्रमात मध्यस्थीच्या माध्यमातून न्यायालयीन अंतर्भूत बाबी या विषयावर ॲडव्होकेट भास्कर दिवसे यांचं भाषण. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: चंद्रपूरच्या इतिहासात प्रथमच एकाच महिन्यात दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
1: इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात उत्तम करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीटेक इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग,
0: कॉम्प्युटर सायन्स,
1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
0: मायनिंग इंजिनिअरिंग,
1: डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासारखे भविष्य घडविणारे कोर्सेस उपलब्ध.
0: मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती,
1: मुलींसाठी मोफत शिक्षण,
0: बस आणि वसती गृहाची सुविधा उपलब्ध.
1: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आकाशवाणी रोड, वडगाव वॉर्ड, चंद्रपूर.
0: संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9800004715,
1: 9021986 40.

0: खालसाच्या आशा युनिटचा बाल विवाह मुक्तीसाठी पुढाकार. आपल्या जिल्ह्यातील विधी सेवा प्राधिकरणाची मदत घ्या. हेल्पलाईन 1500 वर कॉल करा.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
2: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
6: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
7: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
8: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
7: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
8: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
9: करिअरच्या नव्या दिशा.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
10: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
11: मानवटकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल.
10: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
11: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
10: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
11: आजच भेट द्या मानवटकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल.
10: विश्वासाचं ठिकाण,
11: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
12: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
8: अनेक प्रश्न, अनेक शंका,
12: तर कुठे मिळेल याचं समाधान
8: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
12: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
8: कॉल करा आणि प्रश्न विचारा
12: 07172254634 या नंबरवर.
8: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
12: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
8: हॅलो डॉक्टर.
12: हॅलो डॉक्टर.
13: चाळीस वर्षांपासून चंद्रपूर शहराच्या मध्यभागात असलेली
14: NBA एग्रिगेटेड

0: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
0: यामधील अनुभवी प्राध्यापक तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी संस्था बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
1: 9209441985.
0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम का.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: श्रोते हो, यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: दिन मेगाहर्स एफएम दोन्ही लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। सकाळचे ठीक 10 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत।

आशिकी टू या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते यानंतर कार्यक्रमात ऐकवित आहोत अग्निपथ या चित्रपटातील हे गीत.

बाहुबली या चित्रपटातील गीत आपण ऐकलंच आणि या गीतासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. नमस्कार. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतसरिता.

रसिक श्रोते हो नमस्कार. गीत सरिता या कार्यक्रमात मी अर्चना आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. कार्यक्रमात पहिलं पत्र आहे शाहूनगर यवतमाळचे राहुल मनवर, सरला मनवर, रोशनी मनवर, चैतन, विशाल, बेबी, प्रियांशी आणि समस्त मनवर परिवार यांना ऐकायचं आहे अगं बाई अरेच्चा या चित्रपटातील गीत. चला तर ऐकवीत आहोत या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि या गीताची पसंती कळवणारी श्रुती होते. मेहरनगर उमरखेडीतून अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, सिद्धांत गव्हाणकर, प्रिन्स, राही, शैलेश, वैशाली, श्वेता, कुमारी ध्वनी गव्हाणकर आणि समस्त मित्रपरिवार. यानंतरचं पत्र आहे वारणा शहापूर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, माई चव्हाण, करिश्मा चव्हाण, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण, शौर्या कांबळे, डॉक्टर सूरज सुर्वे, नमिता सुर्वे, प्रकाश सुर्वे आणि समस्त मित्रपरिवार यांना ऐकायचं आहे नवरा माझा नवसासा या चित्रपटातील गीत. चला तर ऐकवीत आहोत या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत चिंटू या चित्रपटातील गीत, आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत घाटंजीवरून सर्वेश, शौर्या, सपना, भारती, लीना, आरती, बंटी, सानवी, सर्वेश आणि समस्त गवई परिवार.

आपण ऐकत होता श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतसरिता. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: 103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आपण ऐकता आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. आज कार्यक्रमात ऐकवीत आहोत पाठीचा कणा आणि हाडांचा ठिसूळपणा, आजार आणि उपचार या विषयावर अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर पियुष गाडेगोणे यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत. तांत्रिक सहाय्य किशोर पेंदे आणि सतीश धुर्वे. सादर करते उमेश दुपारे.
1: आकाशवाणी चंद्रपूर सादर करत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर.

0: श्रोतेहो नमस्कार. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मी हिमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण या धकाधकीच्या स्पर्धेच्या युगात चुकीचं उठणं, चुकीचं बसणं किंवा ज्या छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टी आपण या दैनंदिन जीवनशैलीमध्ये करत असतो पण ते आपल्या लक्षात देखील येत नाही आणि बरेचदा अशाच काही कारणांमुळे काही त्रास आपल्याला उद्भवतात. तर श्रोतेहो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात दरवेळेला विविध विषय घेऊन आपण डॉक्टरांसोबत चर्चा करत असतो आणि श्रोत्यांसोबत संवाद साधत असतो. तर श्रोतेहो, यावेळेचा हॅलो डॉक्टरचा विषय आहे स्पाईन आणि ऑस्ट्रोपोरोसिस. श्रोतेहो, स्पाईन आणि ऑस्ट्रोपोरोसिस या आजारांचं प्रमाण आज आपल्याला वाढतं दिसत आहे. तर याच अनुषंगाने आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये संवाद साधायला आलेले आहेत अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर पियुष गाडेगोने सर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सर आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम.
1: तर सर, आजच्या या कार्यक्रमात आपण स्पाईन आणि ऑस्ट्रोपोरोसिस या संदर्भात जाणून घेणार आहोत. तर हे जे पाठीचा कणा जो आहे, याचे नेमके आजार कोणते आहेत, काय सांगाल सर आपण?
2: याला 4 ते 5 कॅटेगरीज मध्ये ह्या स्पाईन किंवा मणक्याच्या आजारांना आपल्याला भागांतर करता येतं. सगळ्यात कॉमन आहे डिजनरेटिव्ह स्पायनल डिसऑर्डर्स, म्हणजे जळणवळण किंवा एक्सेसिव्ह युजेजमुळे हाडांमध्ये होणारी झीज व त्याची जी क्वालिटी ढासळते त्यामुळे होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला. त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन आहे स्लिप डिस्क किंवा प्रोलॅप्स इंटर व्हर्टिब्रल डिस्क, ज्याला आपण सायंटिफिक लँग्वेज मध्ये म्हणतो, त्याला लोक स्लिप डिस्क, सायटिका, मणक्यात गॅप पडणे, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतात.
1: सर थोडं थांबूया, एक फोन येतोय. हॅलो. हॅलो डॉक्टर.
3: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार, बोला.
3: वयस्कर लोकांना पाठीचा कणा दुखतात, त्याला साधा उपाय कोणता आहे किंवा आपण त्याला त्यांनी कुठची काढली घालावा?
2: तर सर्वप्रथम पाठीच्या कण्याचं दुखणं का वाढतंय याचं कारण जाणून घेण्यासाठी एका डॉक्टरला भेटणं तर खूप गरजेचं आहे. पण तरी हे जे आपण बोललात याचे 2-3 मुख्य कारण आहेत. सगळ्यात मेन काय आहे की कालांतराने वय जसं जसं वाढतं तसं तसं मणक्यांची जी हाड आहेत किंवा त्या दोन हाडांच्या मधली जी गादी आहे किंवा दोन हाडांच्या मध्ये जे मांस पेशी आहेत त्याची क्वालिटीमध्ये झीज होणे किंवा त्या हाडांची जळणवळण होत असल्यामुळे तिकडची हाडांची क्वालिटी आणि तिकडच्या मांसपेशीची क्वालिटी बिघडणे, त्याच्यामुळे तिथे जेव्हाही तुम्ही समोर वागता किंवा एक्सेसिव्ह लोड येते किंवा स्ट्रेस येते त्या हाडांवर तेव्हा तिकडचे वेदना वाढतात. मग सोपी सगळ्यात काय आहे तर ही पाठीचा कणा ताट करण्यासाठी आणि तिकडचे स्नायू बळकट करण्यासाठी काही सोपी व्यायाम असतात ते शिकून घेणं गरजेचं आहे, ज्याच्याने पाठीचा ताट राहण्यामध्ये मदत होईल. शेतकरी लोकांना किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना म्हणतो की तुम्हाला व्यायामाची गरज आहे तर पहिलं उत्तर त्यांच्याकडनं येतं की साहेब मी शेतकरी माणूस आहे, सकाळी 7 पासून रात्री 8 पर्यंत राबतो, मला काय व्यायामाची गरज आहे. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की शेतीतले जे कामं आहेत, मग ते पेरणी करणे असो, निंदन असो, खत टाकणे असो किंवा फवारणी करणे असो, हे सगळे पाठीचा ताण तणाव स्ट्रेस वाढवणारे कार्यक्रम आहेत आणि त्याच्यामुळे इनफॅक्ट तुम्हाला व्यायाम तो होतोय पण तो शारीरिक श्रम होतोय, ते व्यायाम नाहीये, त्याला श्रमामध्ये आपण मोजायला पाहिजे. तर ते पाठीचा
3: व्यायामाचे प्रकार कोणते सर? मग
2: हो, तर मी तेच म्हणतोय, हे रेडिओवरनं एका फोन कॉन्व्हर्सेशनवरनं सांगणं थोडंसं कठीण आहे पण जर तुम्ही काही योगासनांचं तुम्हाला विचाराल तर एक नौकासन, विपरीत नौकासन, चक्रासन किंवा पवन मुक्तासन, हे असे सोपी सोपी काही व्यायाम आहेत जे शिकायला पाहिजेत. किंवा साधा सूर्यनमस्कार देखील जर कराल तर पाठीच्या कण्यामध्ये तुम्हाला आराम मिळायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सांगायला प्रबोधनात्मक वाटेल पण खर्रा, तंबाखू, बीडी, सिगरेट, तंबाखूजन्य जेही पदार्थ आहेत हे पाठीच्या कण्याचे जे सूक्ष्म रक्तवाहिन्या आहेत

0: त्याच्यावर जाऊन हल्ला करतात आणि तिकडचा रक्तप्रवाह विस्तृत करतात आणि प्रॉब्लेम्स देतात. तर ह्याबद्दल थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे. जर तुम्ही मोटरसायकल चालवता तर सलग 40-45 मिनिटाच्या वर नॉनस्टॉप चालवायला नाही पाहिजे. अधेमध्ये थोडासा ब्रेक घ्यायला पाहिजे 5-1 मिनिटांचा. आणि जिथे खड्डे आहेत त्याच्यावरनं गाडी हळूच नेली पाहिजे 15-20 स्पीडने, जेणेकरून कमरेला घासाडे बसायला नकोत किंवा कमरेला झटका बसायला नकोत. या सगळ्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्वाचं यामध्ये आहेत की पाठीचा कणा ताठ करण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे, ज्याच्यासाठी फिजिओथेरपिस्ट किंवा ऑर्थोपेडिशियन किंवा न्यूरोसर्जन या डॉक्टरांना भेटल्याने ते तुम्हाला समोर मदत करू शकतील.
1: तर सर, आपला जो विषय सुरू होता की पाठीचा कणा, हे जे आजार आहे हे नेमके कशामुळे होतात? आज आपण बघतो आहोत की कमी वयातही हे त्रास झालेले बघतो.
0: कमी वयात होत आहेत कारण की आपण जर आपलं वैज्ञानिक दृष्ट्या बघितलं तर इव्होल्युशन ही जी डार्विनची सिद्धांत आहे, तर शरीर रचना जी आहे ती हळूहळू जशी जशी निसर्ग सृष्टी आपल्या शरीराला ज्या ज्या नवीन गरजा निर्माण होतात तसं तसं शरीराच्या स्ट्रक्चरमध्ये बदल होतात. आपण असं म्हणू की माकडापासून मनुष्य बनला तर 4 पायापासून 2 पायापर्यंत जी चालण्याची प्रक्रिया ही लाखो वर्षांमध्ये हळूहळू हळूहळू डेव्हलप झाली आहे. पण जर आपण इंडस्ट्रियल रिव्होल्युशन म्हणू किंवा जी आर्थिक एक बदल झाले आहेत किंवा लाईफस्टाईल बदल जे झाले आहेत ते मागच्या 300 वर्षात खूपच झपाट्याने झाले आहेत. मशीनी जेव्हापासून आले आहेत किंवा जॉब प्रोफाईल्स लोकांचे चेंज झाले आहेत, म्हणजे इसवी सन आधीपासून ते 17व्या शतकापर्यंत लोक शेतीचीच कामं प्रामुख्याने करत होते. पण अचानक फॅक्टरीतले कामं किंवा डेस्क जॉब म्हणा, प्रोलॉंग कम्प्युटरवर बसणे किंवा शाळांमध्ये 8-8, 9-9 तास सलग बसणे, भारी ओझे घेऊन जाणे आणि सोबतच व्यायामाचं शरीरामधनं किंवा लाईफस्टाईलमधनं हळूहळू कमी होणे, या सगळ्यांमुळे काय होतंय की जी रोग 45-50 वर्षाच्या नंतर धरायला पाहिजे होते ते 25 मध्येच आजकाल लोकांना यायला लागले आहेत. ऑफकोर्स याच्यामध्ये जेनेटिक्सचा पण एक थोडाफार प्रकार असतो.
1: सर थोडं थांबूया, एक फोन येतोय. हॅलो डॉक्टर.
2: हॅलो डॉक्टर.
1: हा बोला.
2: माझा प्रश्न असं की माझ्या 1.5 वर्षापूर्वी पायांचं ऑपरेशन झालेलं आहे पण मला अजून पाहिजे तसं म्हणजे आराम मिळालेला नाही आहे. L4 L5 मध्ये प्रॉब्लेम होता तर एंडोस्कोपिक सर्जरी केलेली होती. सकाळी सकाळच्या वेळेला अजून पेन जाणवते आणि शरीरामध्ये सगळी म्हणजे पाठीत वेगवेगळ्या भागामध्ये असं वेदना होत असत. त्याच्यावर काय उपचार करावा लागेल?
0: मला ऐकून थोडं वाईट वाटलं की आपल्याला हवा तसा निकाल मिळाला नाही ऑपरेशनच्या नंतर. सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट ही आहे की परत वेदना का होत आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. मणके जे आहेत ना हे खूप कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. जसं आपण बोललात की L4 L5 मध्ये आपली सर्जरी झाली आहे पण कमरेमध्ये लंबर स्पाइन मध्ये 5 जॉईंट्स आहेत, L1 L2 L2 L3 L4 L5 L5 S1. पुष्कळदा काय होतं, सोप्या भाषेत समजवायचं झालं तर एखाद्या माणसाला जर टक्कल पडत असेल किंवा केस पांढरे होत असेल तर आज समोरची केसं पांढरी झालीत पण कालांतराने 3 वर्षांनी मागची पण केसं पांढरी होऊ शकतात किंवा गळू शकतात आणि टक्कल पडू शकते. तसंच शक्यता ही देखील आहे की तुम्हाला L4 5 ला तर ऑपरेशन झालंय ते मोकळं आहे पण तुम्ही जीवन पद्धतीमध्ये सुधार केला नाही, कमरेचे व्यायाम सोडलेत आणि तंबाखूजन्य पदार्थ सोडले नाहीत किंवा तुमची शरीर रचनाच अशी आहे की तिथे तुम्हाला आणखीन प्रॉब्लेम निर्माण झाला आहे असं होऊ शकतं. म्हणजे L4 5 ला जिथे ऑपरेशन झालंय ते तर क्लिअर झालंय पण L3 4 ला किंवा L5 S1 ला प्रॉब्लेम निर्माण झाला असू शकतो. हे सगळं परफेक्ट उत्तर देण्यासाठी डॉक्टरला भेटणं गरजेचं आहे. त्याशिवाय फोनवरून असं अंदाज घेणं चुकीचं आहे आणि करायला नको. दुसरी गोष्ट, पुष्कळदा रिकरंट स्लिप डिस्क नावाचा एक प्रॉब्लेम असतो, म्हणजे त्यांना स्लिप डिस्क झाली असेल पण ज्या मणक्याची गादी ज्या ठिकाणून डॅमेज झाली होती किंवा जिथे फाटली होती किंवा जिथे त्याला गॅप पडली होती आणि ऑपरेशन करून ते गादी जी सरकली होती ती पूर्णपणे चांगल्यापणे काढली गेली असेल पण कालांतराने परत त्याच ठिकाणून डिस्क निर्माण झाली असू शकते. हे सगळे कारण असू शकतात. तर परफेक्ट उत्तर काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. पण श्रोत्यांचा अनुभव ऐकून मला वाटतं दुसऱ्यांनी घाबरायला नाही पाहिजे कारण फेल्ड बॅक सिंड्रोम किंवा ऑपरेशन करून देखील फायदा न मिळणे ही खूप एक रेअर एंटिटी आहे. म्हणजे सुमारे 100 लोकांना जर ऑपरेशन होत असेल तर 5-8% रुग्णांना सक्सेस मिळत नाही. यांची स्टोरी ऐकून दुसऱ्यांनी आपलं मन घाबरवून पायींचे उपचार घेण्यापासून स्वतःला वंचित ठेवायला नाही पाहिजे. पण जर आपल्याला परसिस्टंटली प्रॉब्लेम आहे तर डेफिनेटली एक नवीन MRI CT स्कॅन दोन्ही पद्धतीने तपासण्या करून एक्झॅक्टली त्यांना वेदना का होत आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे आणि मग आपण रुग्णाची बरोबर परफेक्ट मदत करू शकतो.
1: तर सर आपण जसं स्पाईन या आजारासंदर्भात बोलत होतो आणि आता जसं एका श्रोत्यांनी प्रश्न विचारला की त्यांनी शस्त्रक्रिया केली, केव्हा विचार करता की शस्त्रक्रिया करायला हवी?

0: शस्त्रक्रियेची सगळ्यात कॉमन कारण आहेत की मणक्यांमधनं नस जात असते एका बोगद्याच्या थ्रू, ज्याला स्पायनल कॅनल म्हणतो, किंवा एक पोकळ आहे बोगदा कदाचित बरोबर शब्द नाही, त्या पोकळीतनं जसे जसे नस ट्रॅव्हल करतात त्या कुठेतरी दबतात. जर फक्त सेन्सरी सिम्पटम्स असतील, सेन्सरी सिम्पटम्स म्हणजे पायाला मुंग्या येणे, मुद्र्या येणे, नसा पकडणे, जास्त वेळ चालू न देणे, टिपिकली जर एका पायाला असेल तर ऑपरेशन करायची 90-80% गरज पडत नाही. औषध, उपचार, इंजेक्शन, व्यायामाने ते बरे होतात. पण सेन्सरी सिम्पटम्सला सोडून जर मोटर सिम्पटम्स आलेत, म्हणजे मेंदूकडनं सूचना तर निघते की माझा पाय प्रॉपरली उठला पाहिजे, पण तो उठत नाहीये, तुमच्या पंजामध्ये किंवा मांडीमध्ये किंवा गुडघ्याच्या मांसपेशीमध्ये वीकनेस येत आहे, किंवा तुम्हाला युरिन आणि वॉशरूमला जायला म्हणजे जर तुम्हाला त्रास होत असेल, तर डेफिनेटली हे मेंदूकडनं जे येणाऱ्या नसा आहेत, मेरुदंडामधनं जाणाऱ्या, त्याच्यावर प्रेशर आहे. आणि जर तुमचे बॅलन्स जात आहे, पायातनं चप्पल सुटायला लागली आहे, तुम्हाला चालताना पडल्यासारखं होतंय, तोल जातोय, किंवा हातातनं तुमच्या गोष्टी सुटतायत, धरता येत नाहीत प्रॉपरली, आणि सगळे औषध, उपचार, इंजेक्शन, एक्सरसाइजेस करून देखील 3-6 महिने वाट बघितल्याच्या नंतर देखील जर तुम्हाला असह्य वेदना होत असतील, तर मग कदाचित तुम्हाला ऑपरेशन करायची गरज पडू शकते. बट 80-90% डिजनरेटिव्ह स्पायनल डिसऑर्डर्सला ऑपरेशनची गरज पडत नाही.
1: अच्छा सर, हा जो स्पाइनचा त्रास आहे हा होऊ नये यासाठी काय करायला हवं?
0: तर सगळ्यात पहिले आहे की प्रोलॉंग सिटिंग, आणि सिटिंग म्हणजे बसणे, आणि हे चुकीच्या पोस्चरमध्ये बसणे हे खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे. जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत आहात तर तुमचा कम्प्युटर टेबल किंवा तुमची सिटिंग अरेंजमेंट ही खूप अर्गोनॉमिक किंवा तुमच्या शरीर रचनेला परफेक्टली बसेल अशीच हवी. तुम्हाला तुमचा स्वतःचा एक प्रॉपर टेबल आणि चेअर हवी, ज्याच्यात तुमचा टेबल असा सेट असावा की कम्प्युटरची जी स्क्रीन आहे ती तुमच्या जवळपास आय लेवलला आली पाहिजे. तुमचे जे पंजे आहेत ते रिलॅक्स होऊन बरोबर फरशीला टेकले पाहिजेत. अँकल जॉईंट, नी जॉईंट आणि हिप जॉईंट यांचा सुमारे 90 डिग्रीचा अँगल किंवा कोन बनला पाहिजे, अशी तुमची सिटिंग अरेंजमेंट पाहिजे. पाठीला एक सपोर्ट हवा चांगला. स्टूलवर बसून नॉनस्टॉप काम करणं, ज्याला पाठीला सपोर्ट मिळत नाही किंवा पाठीचा कणा वाकतोय, अशी पोझिशन तुमची ठीक नाहीये. नॉनस्टॉप 45-50 मिनिटं तुम्ही बसायला नाही पाहिजे, मध्ये मध्ये ब्रेक्स घ्यायला पाहिजे.
1: सर थोडं थांबूया, एक फोन आलेला आहे. हॅलो, हॅलो डॉक्टर.
2: मॅडम माझ्या पाठामध्ये दुखणं आहे, मणक्यामध्ये खूप त्रास होतो मॅडम, तर आम्ही सांगायला पाहिजे.
0: नमस्कार. सगळ्यात कॉमन कारण आहे की पाठीची स्नायू, मांसपेशी याची कमजोरी आहे. आणि त्याचं सगळ्यात इफेक्टिव्ह, टाइम टेस्टेड, प्रूव्हन पद्धत जर तुम्ही म्हणाल तर पाठीचे व्यायाम, कमरेचे व्यायाम करणं आणि तिकडची स्नायू आणि मांसपेशी सुदृढ करणं हे सगळ्यात सायंटिफिकली स्पीकिंग एक प्रूव्हन टेक्निक आहे. शॉर्ट टर्मसाठी औषधं ऑफकोर्स हेल्प करतात, पण 3-4 आठवडे किंवा 2-3 महिन्याच्या बियॉन्ड जर तुम्हाला नेहमी नेहमी औषधांची गरज पडते आहे आणि तुम्हाला एक्सरसाइज, व्यायाम करून देखील पाठीचं दुखणं कमी नाही होत आहे, तर मग नेक्स्ट स्टेप येते की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे. मग सर्वप्रथम सुरुवात होते एक्सरे पासनं, त्यानंतर सुरुवात होते एमआरआय, आणि गरज पडल्यास सीटी स्कॅन किंवा दुसऱ्या नसांच्या ज्या पण तपासण्या आहेत त्या करायला पाहिजेत. हे कारण काय आहे, ह्या कार्यक्रमाच्या माध्यमाने पेशंट्सला समजवू इच्छितो की सीटी स्कॅन, एमआरआय आणि एक्सरे या तिन्ही इन्व्हेस्टिगेशन मध्ये फरक काय असतं. एक्सरे मध्ये प्रथम दर्शनी हाडांची अनॅटॉमी कळते, म्हणजे हाडांची रचना कशी आहे, त्या हाडांमधली गॅप कमी आहे का, किंवा त्या हाडांची पोझिशन ठीक आहे का, त्या हाडांनी जागा सोडून डिस्लोकेट तर नाही होत आहे किंवा सबलक्सेट तर नाही होत आहे, आणि सोबतच कॅल्शियमची कमी आहे का, हे हाडांची ठिसूळता आहे की नाही हे एक्सरे कळतं. पण एक गोष्ट समजायला पाहिजे की दोन हाडांच्या मधली जी डिस्क असते किंवा ज्याला स्लिप डिस्क असं म्हणतात, ती प्रखर्शाने एक्सरेमध्ये तितक्या सुंदररित्या दिसत नाही, किंवा दोन हाडांच्या मधनं जाणाऱ्या ज्या नसा असतात त्या देखील एक्सरेमध्ये दिसत नाही. त्याला बघण्याकरता तुम्हाला एमआरआयचाच तपास करावा लागतो. तर एमआरआय मध्ये जी स्पायनल कॉर्ड आहे किंवा नसा आहेत त्याच्यावर कुठे प्रेशर आहे का आणि त्याच्यामुळे वेदना उद्भवत आहेत का हे आपल्याला सुरेखपणे दिसतं. आणि शेवटी येतं सीटी स्कॅन. सीटी स्कॅन हा एक्सरेचा मोठा भाऊ आहे असं लोकभाषेत म्हटलं तर काही हरकत नाही. होतं काय की 2-डायमेन्शनल इमेजिंग आहे एक्सरेची, म्हणजे समोरून बघताना आणि बाजूने बघताना हाड कशी दिसतील हे या एक्सरेमध्ये दिसतं, पण सीटी स्कॅन मध्ये 3-डायमेन्शनल अनॅटॉमी कळते आपल्याला, आणि हे टिपिकली सर्जिकल प्लॅनिंग मध्ये डॉक्टर्सला मदत करते. रोग ओळखण्यामध्ये कदा गरज तेव्हा पडते जेव्हा पुष्कळ पेशंट्सला पेसमेकर लावलेला आहे हृदयामध्ये, हृदय बरोबर चालावं म्हणून एखादी कार्डिओलॉजिस्टनी मशीन बसवली आहे, तर पुष्कळदा एमआरआय करता येत नाही, किंवा शरीरामध्ये अशी एखादी इम्प्लांट असतो, मग ते नकली दात असो किंवा एखादा स्क्रू, रॉड, प्लेट दुसऱ्या कारणास्तव बसवलेली असेल, तर कधी कधी रेअर चान्समध्ये एमआरआय करता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये मग आपण सीटी स्कॅन करून किंवा सीटी मायलोग्राम नावाचा एक विशेष तपास असतो ज्याच्यामध्ये मणक्यांच्या मधनं जाणाऱ्या नसेमध्ये एक विशिष्ट प्रकारचा डाय देऊन आपण हे शोधून काढतो की नसमध्ये कुठे प्रेशर आहे का, कार्यक्रम कुठे गडबड होतोय.
1: सर, आजच्या कार्यक्रमात आपण ऑस्टिओपोरोसिस या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत, तर नेमकं ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय सांगा? हा, ऑस्टिओपोरोसिस होण्याचे नेमकं कारण काय सांगायचं?
0: ऑस्टिओपोरोसिस हा शब्द पहिले आपण समजून घेऊ. ऑस्टिओ म्हणजे हाड लॅटिन भाषेमध्ये आणि पोरोसिस म्हणजे त्याची कमतरता होणे. हाडाची झीज होणे हा ऑस्टिओपोरोसिस नाही, हाडांची क्वालिटी कमजोर होऊन त्याची ठिसूळपणा येणे याला ऑस्टिओपोरोसिस आपण असं म्हणतो. मग याचं कारण काय आहे? तर हाड दोन गोष्टींनी बनलेलं असतं. एक प्रोटीन कॉम्पोनंट असतो ज्याला मॅट्रिक्स म्हणतो आणि एक असतं कॅल्शियम कॉम्पोनंट किंवा मिनरल कॉम्पोनंट. तर मिनरल कॉम्पोनंटमध्ये कॅल्शियम सगळ्यात महत्वाचं तत्व आहे आणि प्रोटीन कॉम्पोनंट जे असतं त्याच्यामध्ये एका प्रकारे स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये कॅल्शियम रचवलेलं असतं शरीराने हाड सुदृढ करण्यासाठी. सगळ्यात कॉमन जे कारण आहे किंवा सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते आहे पोस्ट मेनोपॉझल ऑस्टिओपोरोसिस. म्हणजे मासिक पाळी जेव्हा महिलांमध्ये थांबते तेव्हा शरीरामधनं इस्ट्रोजन नावाचं एक हॉर्मोन असतं त्याचं म्हणजे नाश होतो किंवा संपते, प्रमाण कमी होतं. पुष्कळदा ऑपरेशन करून जर गर्भपिशवी आणि ओव्हरीज काढाव्या लागल्या असेल तेव्हा देखील हे प्रॉब्लेम्स लवकर निर्माण होतात. इस्ट्रोजन हा एक असा हॉर्मोन आहे जे हाडाची हेल्थ सुदृढ ठेवण्यासाठी फार महत्वाचा आहे. ऑस्टिओपोरोसिसमध्ये होतं काय की शरीरामधलं प्रोटीनची देखील क्वांटिटी कमी होते आणि कॅल्शियमची देखील क्वांटिटी कमी होते. ऑस्टिओपोरोसिसचा प्रॉब्लेम असा आहे की हा एका प्रकारे इरिव्हर्सिबल डिसीज आहे. म्हणजे एकदा हाडाची क्वालिटी ठिसूळ झाली की आजच्या विज्ञानाला देखील अशी फार औषधं माहिती नाही आहेत की खराब झालेली क्वालिटी परत सुधरवता येईल. मॅक्सिमम औषधं याच्याचकडे डायरेक्टेड आहे की आता जितकं झालंय त्याच्यापेक्षा आणखीन खराब न व्हावं. टेरिपॅराटाइड आणि रोमोसोझुमाब नावाची दोन औषधं आहेत जी काही स्टडीज क्लेम करतात की हाडांची क्वालिटी इम्प्रूव्ह करतं, पण ह्या औषधांचा प्रॉब्लेम असा आहे की खर्चिक आहेत आणि रोज घ्यावी लागतात. रोज स्वतःला इन्सुलिन सारखं पोटात इंजेक्शन टोचावं लागतं आणि 2 ते 3 वर्ष सलग नॉनस्टॉप रोज घ्यावं लागतं. याचा सुमारे महिन्याचा खर्च 3 ते 5 हजार रुपयाच्या घरात येतो. पुष्कळदा आर्थिक कारणाने म्हणा किंवा स्वतःला रोज इंजेक्शन टोचायचं याच्या भीतीपायी म्हणा मॅक्सिमम पेशंट ऑप्ट करत नाहीत, त्यामुळे घेत नाहीत आणि घेतलेत तरी सलग 2 वर्ष घेत नाहीत, 2-3 महिने सोडून देतात. मग उरलेली जी टॅबलेट्स आणि बाकीची औषधं आहेत ही फक्त हाड जितकं म्हणजे कमजोर झाले त्यापेक्षा आणखी न व्हावं इतकीच आपल्याला मदत करू शकतात. ढासळलेली क्वालिटी परत बिल्ड करायला फार त्रास होतो. महिलांमध्ये हे कॉमन कारण आहे आणि पुरुषांमध्ये म्हणाल तर 60-70 हाड ठिसूळ व्हायला लागतात. महिलांमध्ये हे फार लवकर सुरू होतं 45-50 वयामध्ये, पुरुषांमध्ये थोडं उशिरा होतं. आणि बाकी मिसलेनियस कारण आहेत. पुरुषांमध्ये व्यसन हे खूप महत्वाचं कारण आहे. विडी, तंबाखू, खर्रा म्हणा किंवा अल्कोहोल म्हणा, याच्यामुळे डाएट न्यूट्रिशनवर फरक पडतो. किंवा असं होतं की अल्कोहोलमुळे तुम्हाला ब्लँक कॅलरीज मिळतात, म्हणजे शरीराला ग्लुकोजच्या मार्फत जी एनर्जी पाहिजे ती मिळून जाते म्हणून भूक मरून जाते, पण जे बाकीचे मायक्रोन्यूट्रिएंट्स किंवा तत्व आहेत प्रोटीन म्हणा व्हिटॅमिन्स म्हणा ते शरीराला मिळत नाहीत. इनफॅक्ट त्याची खूप कमी व्हायला लागते कारण तुमचे लिव्हर किडनीवर सूज यायला लागते आणि ते बरोबरपणे काम करत नाहीत. आणि दुसरी कारणं अशी आहेत की पुष्कळदा किमोथेरपीची औषधी असतात. कॅन्सरचे जे पेशंट्स असतात एस्पेशली ब्रेस्ट कॅन्सरच्या ज्या महिला असतात त्यांना एनेस्ट्राझोल किंवा लेट्रोझोल नावाची औषधं कॅन्सर परत न व्हावा तो दबून राहावा म्हणून ती द्यावी लागतात 5-10 वर्षाच्या प्रदीर्घ काळासाठी. आणि अशा वेळी या औषधांमुळे देखील हाडांची झीज होते. तर ही एक शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ह्या पेशंट्सला प्रॉपरली स्क्रीन करून त्यांची हाडांची क्वालिटी आणखी न ढासळावी याकरता वेळोवेळी औषधं देणं गरजेचं आहे.
1: सर थोडं थांबूया, एक फोन येतोय. हॅलो डॉक्टर, बोला.
3: मी गुगुस चंद्रपूरवरून बोलत आहे.
0: नमस्कार.
3: मला हाडांच्या प्रॉब्लेम विषयी बोलायचं होतं. माझ्या आईला ते गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम झालाय. डॉक्टरांनी सांगितलं की गुडघ्यामध्ये गॅप आली आहे असं. तर ते कशामुळे होऊ शकते आणि तो प्रॉब्लेम कसा काय सॉल्व्ह केला जाऊ शकते?
0: हो, तर सगळ्यात पहिले हे जे प्रॉब्लेम आपण बोललात की गुडघ्यामध्ये गॅप पडली, याचं सगळ्यात प्रामुख्याने कारण आहे वय. सुमारे 55 वर्षाच्या जवळपास वय झालं की गुडघ्यांची झीज व्हायला सुरू होते. पण अनेकदा जर तुमची शरीर रचना अशी असेल किंवा तुमचं आयुष्य खूप मेहनतीचं झालेलं असेल तर हाडांची झीज झपाट्याने होते. आणि ह्याचं कारण असं असतं की तुम्ही जेव्हा उभे राहता तेव्हा सगळं वजन जे शरीराचं वरच्या भागाचं आहे ते मांडीच्या द्वारे गुडघ्याच्या द्वारे अँकल्स किंवा टाचेपर्यंत जातं. आणि अशा वेळी होतं की आतमधली जी बाजू आहे म्हणजे जांघेकडची जी बाजू आहे त्या बाजूचे हाड आहेत त्यांची सिलेक्टिव्हली जास्त झीज होते. आणि ती झीज व्हायला लागली की हाडं एकमेकांना घासायला लागतात आणि त्या दोन हाडांच्या

0: मध्ये मेनिस्कस नावाची एक गादी असते ज्याचं काम असतं की स्मूथली ल्युब्रिकेशन होत राहणं किंवा बॉल बेअरिंग जसं स्मूथली हालतं एखाद्या मशीन मध्ये तसा तो गुडघा प्रॉपरली मुव्हमेंट व्हावी हे त्याचं फंक्शन असतं. हे एका प्रकारची बीमारी आहे असं म्हणणं चुकीचं राहील. पार्ट ऑफ एजिंग आहे. जसं वय वाढतं तसं चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, केस पांढरे होतात, तशीच हाडांची देखील झीज व्हायला लागते. पण एका स्टेजच्या नंतर मग ती झीज इतकी जास्त वाढू जाते की आपली दैनंदिन आयुष्यातली कामं देखील आपल्याला करायला होत नाहीत. तर मग उपचार काय आहे? तर सगळ्यात इझी आणि सुरुवातीचे ऑप्शन्स आहेत की गुडघ्याचे स्नायूंना बळकट करण्यासाठी क्वाड्रिसेप्स नावाची आणि हॅमस्ट्रिंग नावाचे दोन मसल्स असतात, यांना चांगलं सुदृढ करून व्यायाम करून तुम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये पेन कंट्रोल करू शकता. आणि मग नंतर कालांतराने एक्सरे आणि एमआरआय करून तुम्हाला कुठल्या भागामध्ये एक्झॅक्टली आर्थरायटिस सुरू झालाय हे समजून दोन प्रकारचे ऑपरेशन असतात. एक असते जॉईंट प्रिझर्वेशन सर्जरी आणि एक असते जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी. जॉईंट प्रिझर्वेशन सर्जरीमध्ये तुम्हाला जॉईंट बदली नाही करावा लागत, पण जर गुडघ्याची अलाइनमेंट बिघडलेली आहे, जर गुडघ्यांच्या दोन हाडांच्या मधली गादींची झीज झाली आहे किंवा ती गादी फाटली आहे तर ती गाडी प्रॉपर पण रिपेअर करून हाडांची अलाइनमेंट चेंज करून जो देवाने दिलेला गुडघा आहे किंवा निसर्गाने दिलेला गुडघा आहे त्याला मेंटेन करून तुम्ही परत आणखीन 5-10 वर्ष त्या गुडघ्यावर काम काढू शकता. पण जर एक स्टेज निघून गेली आहे की ते जॉईंट प्रिझर्वेशन होऊ शकत नाही तर मग आजकाल जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी नावाचा एक ऑप्शन आलेला आहे. फिजिओथेरपीचा खूप जास्त रोल आहे या सगळ्यांमध्ये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फिजिओथेरपी म्हटल्याबरोबर लोकांच्या मनात काय असतं की कपिंग केली, लाईट दिला, लेझर लावलं, शेक दिला, सुया लावल्या किंवा काही प्रकारचं पट्टा गिट्टा लावला, याचा रोल आहे मी नाहीये असं नाही म्हणत. शॉर्ट टर्म मध्ये डेफिनेटली हेल्प, पण लॉंग टर्म मध्ये जर तुम्हाला लंब्या टप्प्यामध्ये तुम्हाला स्वतःला बरं करून घ्यायचं असेल तर फिजिओथेरपी सर किंवा मॅडम जे एक्झरसाइजेस शिकवतात ते नियमितपणे 7 दिवसांपैकी किमान 4 ते 5 दिवस घरी रोज सकाळ संध्याकाळ जर तुम्ही कराल तर मग तुमच्या जॉईंटची सुदृढता, तिकडच्या हाडांची क्वालिटी आणि जॉईंट मधली ऑइलिंग मध्ये इम्प्रुव्हमेंट येते.
1: सर फोन आलेले, फोन घेऊया आपण.
0: येस
1: हॅलो डॉक्टर.
2: मॅडम दिव्या बनकर बोलते आहे मी.
1: हा बोला ना.
2: माझ्या गुडघ्यामध्ये असा कटकट असा आवाज येतोय, म्हणजे वर्कआउट वगैरे करते मी जिममध्ये वगैरे जाते, यावर काय होतं?
0: सगळ्यात पहिली गोष्ट एक लक्षात ठेवावी की ती क्लिक्स काय येत आहे त्याची भरपूर कारणं असतात. बट जर त्याच्यासोबत पेन नाही आहे तुम्हाला त्याच्या तर पुष्कळदा त्याला इग्नोर केलेलंच बरं आहे. कारण की शरीर रचना अशी असते पुष्कळ लोकांची की ती क्लिक्स येतात. हायपरलॅक्सिटी सिंड्रोम नावाचा एक प्रॉब्लेम असतो ज्याच्यामध्ये शरीरात असलेले जी लिगामेंट्स असतात ते थोडेसे लूज असतात, किंवा एक कॉन्ड्रोमलेशिया पटेली नावाची प्रॉब्लेम असते ज्याच्यामध्ये गुडघ्याची जी वाटी आहे त्याच्या मागच्या सरफेस जो आहे तो स्मूथ न राहता तसं त्याच्यामध्ये खुरदडपणा येतो. जॉईंट जेव्हा हालतोय तेव्हा आजूबाजूची जी टेंडन्स आहे किंवा नसा आहेत त्या स्नॅप करतात. तर ही कारणं असतात आणि टिपिकली ह्या पेशंट्सला फक्त एका जॉईंटला नाही तर रिस्ट मध्ये किंवा मनगटामध्ये, अँकलमध्ये, मानेमध्ये आवाज यायची ही टेंडन्सी असते. तर जर त्याच्यासोबत वेदना नाही आहेत, जर तुम्ही तुमचे एक्झरसाइजेस व्यायाम रेग्युलरली इझिली करू शकत आहेत, पायऱ्या चढताना, उतरताना, मांडी घालून खाली बसताना विशेष त्रास होत नाही तर मला वाटत नाही की त्याच्याबद्दल विशेष घाबरण्याची गरज आहे म्हणून.
2: आणि जर पेन होत असेल तर यावर काय उपाय आहे?
0: मग त्यानंतर ते का होतंय, कारण असतात ते का होतंय, मग ती तुम्हाला पेशंटला तपासून क्लिनिकल एक्झामिनेशन ज्याला म्हणतो त्याला ओळखून ते कारण शोधावं लागतं आणि मग त्याला सॉल्व्ह करावं लागतं.
2: धन्यवाद डॉक्टर.
1: तर सर आपला जो विषय सुरू ऑस्टिओपोरोसिस, तर यावर मग तपासणी किंवा उपचार पद्धती काय आहे ते सांगा ना.
0: तर तपासणी म्हणजे त्याची गोल्ड स्टँडर्ड टेस्ट, सर्वोत्तम टेस्ट जी आहे त्याला डेक्सा किंवा बोन मिनरल डेन्सिटी स्कॅन असं म्हणतात. पण दुःखाची गोष्ट अशी आहे की ही मशीन थोडीशी महाग असते त्यामुळे चंद्रपूर शहरात कुठेच अवेलेबल नाहीये. जे अवेलेबल आहेत ते अल्ट्रासाऊंड गाइडेड बोन मिनरल डेन्सिटी टेस्टिंग मशीन्स आहेत जे गोल्ड स्टँडर्ड नाही आहेत. एक अंदाज मिळतो आपल्याला की हाडांची कमजोरी आहे की नाही. आणि नेक्स्ट इन्व्हेस्टिगेशन आहे एक्सरे. पुष्कळदा एक्सरे मध्येच हाडांची झीज इतकी जास्त असते की ती प्रखर्षाने ओळखू यायला लागते आणि हाडांमध्ये जी त्याची इमेज आहे ती आपल्याला मिळते की ह्याच्यात हाडं कमजोर झाली आहेत. तर सगळ्यात इम्पॉर्टंट उपचार पद्धती जर तुम्ही म्हणाल तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे. जे दारू, विडी, सिगरेट, तंबाखूची सवय असेल तर ही व्यसन सोडणं फार गरजेचं आहे. तुमचे डाएट इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. डाएट मध्ये काय काय घ्यायला हवी, तुम्हाला 1000 ते 1200 मिलीग्राम कॅल्शियमची रोज एका शरीराला गरज असते आणि जितकं तुमचं वजन आहे म्हणजे तुम्ही 50 किलोचे असाल तर सुमारे 50 ग्रॅम प्रोटीनची तुम्हाला गरज असते. तर कॅल्शियमचे सोर्सेस काय आणि प्रोटीनचे सोर्सेस काय? कॅल्शियमचे रिच सोर्सेस आहेत नाचणी किंवा रागी, तीळ, तिळाचे लाडू म्हणा किंवा हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी, शेफू ह्या भाज्या झाल्यात, शेवग्याच्या शेंगा, ह्या सगळ्यात

0: त्याचे रिच सोर्स ऑफ कॅल्शियम आहेत. पनीर, दही हे देखील चांगले सोर्सेस ऑफ कॅल्शियम आहेत. किंवा जर तुमच्या डाएटमध्ये ह्या सगळ्यांची कमी असेल तर एक्स्टर्नल कॅल्शियम टॅबलेट सप्लिमेंटेशनने देखील तुम्हाला तुमचं कॅल्शियमचं प्रमाण वाढवता येतं. प्रोटीनचा सोर्स आहे तुम्हाला पल्सेस, चण्या, शेंगदाणे ह्या सगळ्यांचं तुम्ही जर डाएटमध्ये भाजीच्या स्वरूपामध्ये हिरव्या पालेभाज्यांसोबत जर इनकॉर्पोरेशन केलं, तुमच्या आहारामध्ये एक वाटी दोन वाटी तरी जर कडधान्यातल्या भाज्या असल्या तर खूप चांगलं होईल. दुसरे प्रोटीनचे सोर्सेस आहेत एग. एगमध्ये 4 ते 6 ग्रॅम प्रोटीन असतं. आणि मग नॉनव्हेज आहे, एक वाटी दही देखील तुमच्या आहारामध्ये असली तर एक बऱ्यापैकी प्रमाणामध्ये तुम्हाला प्रोटीन त्यातनं मिळतं. पण पुष्कळ लोकांना नॉनव्हेज देखील चालत नाही आणि दुधाचे पदार्थ सहन होत नाहीत. तर यांना मग काय आहे, तर सोयाबीनच्या वड्या झाल्या किंवा टोफू नावाचा एक प्रकार आपण ऐकतो, या सगळ्यांनी देखील चांगली प्रोटीनची पूर्ती तुमची होऊ शकते. हे सगळं तर झालं डायटरी पोर्शन. पण शरीराची ही एक टेंडन्सी असते की तुम्ही ज्याला वापर सोडाल ज्या भागाचा त्या भागाकडे शरीर किंवा आपले निसर्ग लक्ष द्यायला कमी करत होत काय की ज्या गोष्टीची शरीराला गरज वाटत नाही त्या फॅसिलिटीज आणि फंक्शन शरीर हळूहळू कमी करतं. जर तुम्ही सेडेंटरी लाईफस्टाईल जगाल म्हणजे आरामाचं आयुष्य जगाल किंवा मेहनत करणं तुमच्या शरीरातनं निघत चाललंय, तुमचं बसण्याचं जास्त जॉब असेल किंवा कालांतराने जसं जसं तुमचं वय वाढतंय तसं तसं तुम्ही आरामाचं आयुष्य एका प्रकारे अंगीकृत करत आहात, तर मग शरीर हाडांची आणि मांसपेशींची देखील झीज पटापट चालू करतं. तर वेट ट्रेनिंग ही सगळ्यात इझी आणि घरी करता येण्यासारखी एक्सरसाइज आहे. वेट ट्रेनिंग म्हणजे काय, काही नाही जरी जमलं तरी 3 ते 5 किलोचे डंबेल्स आणि वेट उचलून तुम्ही एक्सरसाइजेस करायला पाहिजेत. बायसेप्स म्हणा, ट्रायसेप्स म्हणा, ओव्हरहेड शोल्डर मध्ये एक्सरसाइजेस करायला पाहिजेत. किमान 1/2 तास ते 45 मिनिटं रोज मॉर्निंग वॉक, इव्हनिंग वॉकला जायला हवं. सायकलिंग जर शक्य असेल तर खूप छान व्यायाम आहे, कारण सायकलिंग मध्ये वजन तितकं जास्त लोडिंग होत नाही पण क्वाड्रिसेप्स आणि हॅमस्ट्रिंग नावाच्या ज्या 2 मांसपेशी आहेत, मसल्स आहेत, त्याचा खूप छान व्यायाम होतो. पोहायला जर तुम्हाला ऑप्शन असेल, घराजवळपास नदी, कॅनल, तळ असेल, तर पोहण्याचा सुमारे रोज 1/2 तास तरी सराव करायला पाहिजे. जोपर्यंत आपण व्यायाम करू नाही तोपर्यंत शरीरापासून असे सिग्नल्स निघतील नाहीत किंवा शरीर असं काळजी घेईल नाही की या व्यक्तीस, मनुष्यास हाडांची मांसपेशींची गरज आहे, हे शरीराला सिग्नल्स जातील नाहीत. आणि जर तसं नाही झालं तर लवकर लवकर हाडांची एट्रोफी होते. एट्रोफी म्हणजे काय, वापर न केल्यामुळे त्या भागाची हळूहळू कालांतराने क्वालिटी ढासळत जाणे आणि निकामी होणे. काय हा सायलेंट किलर आहे. सायलेंट किलर म्हणजे काय की हाड तर ठिसूळ होत आहेत पण रोज कदाचित तिचा त्रास होत नाही आपल्याला की आपण याबद्दल कन्सल्ट केलं पाहिजे किंवा आपण याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि मग एकदा आपण पडतो आणि मग ती हाड तुटतात. कधी कधी एकाच ठिकाणी 2-2 तुकडे 3-3 तुकडे हाडाची होऊन जातात. हाडाचा चुरा चुरा होतो आणि मग हे ऑपरेशन केल्याच्या नंतर देखील सक्सेस म्हणावं जसं एखाद्या यंग व्यक्तीला मिळेल 30-25 इतल्या तितके चांगले रिझल्ट 70-80 वर्षी मिळत नाहीत. जर ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडांची क्वालिटी ढासळली आहे, खराब झाली आहे, बिघडली आहे, तर त्याच्यात बसवलेले स्क्रू प्लेट रॉड जे आहेत हे पुष्कळदा ढिले पडतात, लूज पडतात आणि हाड जुळायच्या आधीच ती प्लेट किंवा स्क्रू रॉड तुटून पडतात. आणि मग आपल्याला डॉक्टरला दोष द्यावा लागतो की यांनी बरोबर ऑपरेशन केलं नाही. पण ह्या प्रॉब्लेमचं जे मूळ होतं ते कदाचित 5 वर्ष आधीच सुरू झालेलं होतं की तुम्ही डाएटमध्ये म्हणा किंवा व्यायाम शरीराला तुम्ही बरोबर न दिल्यामुळे तुमची हाड ठिसूळ झाली होती.
1: नक्की सर, खरंच खूप छान सांगितलं सर आपण. तर सर, आजच्या या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपण स्पाईन आणि ऑस्टिओपोरोसिस या संदर्भात अतिशय उपयुक्त आणि छान अशी माहिती सांगितली. श्रोत्यांसोबतही संवाद साधला त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर.
0: खूप खूप धन्यवाद. मला देखील येऊन जनसामान्याचे मनातले प्रश्नांना उत्तर द्यायला खूप आनंद झाला. खूप खूप धन्यवाद मॅडम.
1: तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. परत आपण भेटणार आहोतच पुढील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात नवीन विषयासह नवीन डॉक्टरांसोबत. तोपर्यंत स्वतःची परिवाराची काळजी घ्या, स्वतःच्या आरोग्याला जपा. नमस्कार.
2: आकाशवाणी चंद्रपूर सादर करत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर.

0: साथीरोग तज्ज्ञ डॉक्टर पियुष गाडेगोणे यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत. तांत्रिक सहाय्य होतं किशोर पेंदे आणि सतीश धुर्वे यांचं. सादर करते उमेश दुपारे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत निवेदनासह गीतांचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. आजच्या कार्यक्रमाच्या संवादिका आहेत मुक्ता बोझावर.
1: रसिकहो नमस्कार. कार्यक्रमात मी मुक्ता बोझावर आपलं हार्दिक स्वागत करते. संगीत म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीचा आत्माच. गाण्यांशिवाय चित्रपटाची खरं तर कल्पनाच करवत नाही. चित्रपट बोलायला लागला त्या क्षणापासून संगीताचं हे महत्व आपण जाणतो. गायक, वादक, गीतकार, संगीतकार यांच्या प्रयत्नाचं एकत्रित यश म्हणजे सुमधूर गाणी. या गाण्यात अनेक वादकांचा समावेश होतो. अगदी छोटी छोटी वाद्य वाजवणाऱ्या वादकांची भूमिका सुद्धा फार महत्वाची ठरते. अनेकदा या मायनर वादकांची नावं सुद्धा आपल्याला ठाऊक नसतात, पण त्या गाण्याच्या यशस्वितेसाठी त्यांचं फार मोठं योगदान असतं. नवे कधी कधी एखाद्या गाण्यातलं वादन एवढं प्रसिद्धीस येतं की पुढील अनेक गाण्यात संगीतकार त्या वाद्यासाठी जागा निर्माण करतात. अशीच एक गोड सुरेल शीळ म्हणजे शेट्टी. कितीतरी गाण्यांमधनं गोड शेट्टीची धून आपण अनुभवली आणि ही कला नावारूपाला आणली ती नागेश सुर्वे या गुणी कलावंतानं. आज या कार्यक्रमातनं त्यांचीच काही सुपरिचित गाणी ऐकूया.

आपण ऐकतात फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमात पाठीचा कणा आणि हाडांचा ठिसूळपणा, आजार आणि उपचार या विषयावर

0: आपण ऍग्रिकोला पदक या संदर्भात माहिती जाणून घेतली.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दिल्ली केंद्राहून प्रसारित कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपित केला. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरचा नमस्कार. मैत्रिणींनो, सध्या समाजसेवा हे करिअर म्हणून काही जण ठरवून करत आहेत, त्यासाठी वेगवेगळे कोर्सेसही आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळं समाज परिवर्तन होत आहे. संपर्क साधनांमुळं काम सगळ्यांपर्यंत पोचतंय आणि त्यातून काही गोष्टी सोप्या होत आहेत. पण साधारण 50 वर्षांपूर्वी आजूबाजूच्या परिस्थितीमुळं अस्वस्थ होऊन संस्कार वर्ग सुरू करणाऱ्या मालुताई जोशी आज आपल्या भेटीला आले आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, पण त्याआधी कार्यक्रमात ऐकूया हे गाणं.

0: ऐकूया निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ. मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध.
1: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या दिसणाऱ्या अनेक गोष्टींनी घटनांनी आपण अस्वस्थ होत असतो. काहीतरी तिथं चुकतंय असं वाटत असतं. त्याचवेळी मी काय करणार, जाऊ दे असा आपल्या मनात विचार येतो आणि आपण ते सगळं सोडून देतो. पण काही जण मात्र मी काय करणार असं न म्हणता मी काय करणार हे ठरवतात, वेगळी वाट तयार करतात. तिथं असणारे खड्डे दगड काटे सगळं सहन करतात आणि एक पायवाट हळूहळू हमरस्ता होत जाते. आपण काही वेगळं केलंय असं त्यांना वाटतही नसतं. आज आपल्या भेटीला आपली जी मैत्री आलेली आहे त्या मैत्रिणीची ओळख या सगळ्यातून आपल्याला दिसती. 50 वर्षाहून अधिक काळ समाजसेवा हे आपण समाजाचं देणं आहे म्हणून केलेल्या मालुताई जोशी आज आपल्यासोबत आहेत. सांगलीत अनेक जणांना मालुताईंच्या संस्कारांनी मोठं केलेलं आहे आणि आज ती माणसं प्रतिष्ठित आणि समाजाचं देणं पुन्हा एकदा देण्याच्या परिस्थितीमध्ये पोचलेली आहे. निग्रहानं पाऊल टाकत मालुताईंचं हे कार्य वाढत गेलेलं आहे. आज आपण त्यांच्याकडून त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
2: नमस्कार.
1: आता मी जशी तुमची ओळख करून दिली की सांगलीत मालुताई म्हणल्यावर संस्कार मिळणार असं ठिकाण, मालुताईंकडे गेलं की आपल्याला शिकायला मिळणार, पण ह्याची सुरुवात तुमच्या बालपणापासून झाली असेल ना? तुमचं कुठलं गाव, बालपण कुठलं?
2: माझं बालपण माझं कवठे एकंद तासगावच्या अलीकडचं. म्हणजे मी 10 वर्षापर्यंत होते. नंतर माझी आई गेली, ती गेल्यानंतर मग मी हिंगण्याला गेले. पण माझी जी आई होती त्या आईला कुणी वेडवाकडं वागलेलं चालायचं नाही. ते कसं सांगते मी तुला, एकदा काय झालं मी गाणं शिकून आले आणि मी घरात येताना म्हणत आले कॉलेजातल्या मुली आम्ही हवे तसे करणार, कोण आम्हा पुसणार, असं उड्या मारत म्हणत म्हणत आले. त्याबरोबर आई खरं माझी सतत थांतरुणाला खेळलेली असायची, तिला उठायला यायचं नाही. तर तिनं मला हातानं जवळ बोलावलं, मी जवळ बसल्याबरोबर ती मला म्हणाली, तर मग तू काय म्हणत होतीस, आपण जेव्हा कॉलेजात जातो शिकतो तेव्हा हवं तसं वागायचं नसतं, आपला देश आहे केवढा मोठा, आपलं राष्ट्र आहे, आपलं आपल्या अवतीभोवती माणसं असतात, तर त्यांच्यासाठी आपल्याला जगायचं असतं. तर म्हटलं अगं मला आवडलं गं गाणं, तर मग तुला आवडलंय ना, मग त्याच चालीवर तू दुसरं गाणं कर. आणि मला लगेच आलं, कसं आलं मला आठवत नाही, पण मला लगेच ते गाणं आलं. पण मग मी कॉलेजातल्या मुली आम्ही शूर फार होणार, आई बाबांच्या आज्ञेत आम्ही राहणार, कॉलेजमध्ये आम्ही जाणार, शिवाजी महाराज यांचा आदर्श आम्ही घेणार. आईला इतका माझा आनंद झाला, तिने माझं पटकन एक पापी घेतली. त्यावेळेला आईने मला
1: तीच आठवण
2: आईची काय
1: बरोबर. 16 सप्टेंबर 1931 ही तुमची जन्मतारीख आहे, होय की नाही? म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य लढा बऱ्यापैकी बघितलात, भारताला स्वातंत्र्य मिळालं तो काळ अनुभवलात. तुमच्या घरचं वातावरण कसं होतं, घरी काय काय तुम्हाला आणखीन शिकायला मिळत होतं?
2: माझे वडील खरं म्हणजे सतत बाहेरच असायचे. ते जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी हिंगण्याला बोर्डिंग मध्ये होते त्या काळामध्ये.
1: बर, मग हिंगणा म्हणल्यावर महर्षी कर्वे, बाया कर्वे ह्या सगळ्या व्यक्ती तुम्हाला बघायला मिळाल्या असतील, त्यांना भेटायला मिळालं असेल.
2: त्यांच्या तर आमच्या मनात खूप आदर असायचा ना. आम्ही दुरून बघितलेला आहे, दुरून आम्ही तर नमस्कार केलेला आहे बायाजी नाणी यांना.

0: आत्ता तुम्ही एवढंच जे समाजकार्य केलं त्याची ज्याला म्हणू आपण मुळं किंवा बीज त्या काळातली होती का, त्यावेळी तुम्हाला असं काही वाटायचं की हे सगळं बघून की आपण पण पुढे जाऊन असं करावं?
1: हा संस्कार होत गेला, तिथला अन्न आहे ना, हा संस्कार आम्हाला होत गेला असेल, कारण मी सगळी वस्तीगृहात राहिले असल्यामुळं आणि माझी आई लहानपणीच गेली असल्यामुळं बाकीच्या मुली सुट्टीला ज्या घरी यायच्या तसं मला कधी घरी यायला मिळालं नाही आहे, त्यामुळं हा तिथला संस्कार म्हणजे हिंगण्याचा संस्कार म्हटलं तर समाजासाठी करणं, दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या हितासाठी ही चर्चा असायची, हेच त्यांचं करणं, तिथलं वागणं, उठणं बसणं, घासाघासात तर आम्हाला हा संस्कार मिळत गेला असला पाहिजे, त्याच्याशिवाय काय हे मला सुचलं नाही आहे इथं, हे देणं त्यांचं आहे बहुतेक.
0: बरोबर, म्हणजे जे दिसत होतं आजूबाजूला घडत होतं त्यातून तुम्हाला आपोआप तो संस्कार तुमच्यावर होत गेला.
1: होत गेला.
0: शिक्षण तुमचं पूर्ण झाल्यावर पुढे काय काय झालं?
1: मी हिंगण्याहून आले 50 साली आले, तिथं माझं ट्रेनिंग झालं, आताचं डीएड आहे ना, तर तिथं माझं ट्रेनिंग कॉलेज हिंगण्याचं झालं आणि अक्का कळत्रेच्या प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये मी 1 वर्ष नोकरी केली आणि मग इथं शेजारी जोशी राहत होते माझे मिस्टर, तिथं आमची दोघांची ओळख झाली आणि लगेचच म्हणजे 50 साली मी नोकरी केली आणि 51 साली आमचं लग्न झालं लगेच दोघांचं.
0: बरोबर.
1: आणि मग जोशी इथं बालचंद कॉलेजच्या वर्कशॉपमध्ये होते, त्यामुळे इथंच परत आम्ही बिराड केलं सांगलीत.
0: सांगलीत. आणि मग आता तुम्ही जर संस्कार वर्ग वगैरे नंतर सुरू केलेत त्याची सुरुवात कुठं झाली?
1: आम्ही सांगलीत राहत होतो, जोशी त्यांना स्वतःचा वर्कशॉप सुरू करायचं होतं, मग त्यांनी वर्कशॉप सुरू केलं काकांनी आणि आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला, वर्कशॉपसाठी जागा मिळाली, प्लॉट मिळाला, त्यावेळेला 500 रुपये आम्हाला भरून सभासद व्हावं लागणार होतं आणि ह्यांना पगार होता 70 रुपये फक्त काकांना तेव्हा, त्याच्यामध्ये माझी एक नणंद, एक दीर शिकायला, आम्ही दोघं आणि भाड्याच्या जागेत राहत होतो, तर ते आम्हाला जरा अवघड जात होतं आणि 500 रुपये कसे भरायचे, म्हणून मला एकदा स्कूप असं राहायला लागलं, तर माझी मावशी शेजारी राहत होती, ती म्हणाली गं मालूत अस्वस्थ काय असायचे, रडली का झालेच, म्हटलं नाही असं असं आहे, तर त्यावेळेला मला मावशीने 500ची नोट दिली होती, मग ते 5 रुपये भरले, आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला आणि आमचे तर वर्कशॉप सुरू झालं. मग रात्रंदिवस मी पण कामाला मदत करायची काकांना, सायकलवर आम्ही डबल सीट यायचं, एक आम्ही औद्योगिक वसाहतीमध्ये एक खोली काढली, आम्ही दोघांनी बांधली होती ती खोली, म्हणजे विटांची खोली आणि तिथं आम्ही मग राहायला आलो. जोशी खूप कष्टाळू होते आणि जिद्दी होते भयंकर, आणि बघता बघता आम्ही प्लॉट, आम्ही वर्षात 1.5 वर्षात प्लॉटच घेतला आणि तिथं आम्ही राहायला आलो आणि आता मी सध्या या पंचशील नगरमध्येच राहते.
0: पण तुम्ही नोकरी पण करायचात ना?
1: हो, आम्ही जेव्हा औद्योगिक वसाहतीत राहिलो होतो तेव्हा माझी बापडबाची नोकरी चालू, पण आता जायला यायला उशीर व्हायला लागला ना, आम्हाला लांब पडायला लागलं, त्यामुळे मग मी ती नोकरी सोडली आणि मग वर्कशॉपमध्ये मला हातभार लावावा लागायचा, काम काही हाताची कामं असायची ती मी करायची.
0: मग तिथं घर आणि वर्कशॉप असं सुरू झालं.
1: तिथं सुरू झालं.
0: मग तुम्ही संस्कार वर्ग सुरू कसं काय बरं केलं, काय वाटतं तुम्हाला करावं?
1: काय झालं, मी जेव्हा पंचशील नगरमध्ये राहायला आले त्यावेळेला सांगलीचा जो साखर कारखाना आहे तो आशिया खंडातला 1 नंबरचा साखर कारखाना होता, तसंच माधवनगर कॉटन मिल जोरात होती त्या काळामध्ये, त्यामुळं औद्योगिक वसाहत देखील खूप जोरात होती, दूरदूरच्या सुद्धा जिल्ह्यातली तरुण जी मुलं आहेत ती नोकरी करावी, नवरा बायकोनी यायचं आणि जगण्याचं त्याला ते साधन म्हणून लांब लांबून खूप म्हणजे अशा आमच्या घराभोवती चारी बाजूला नजर टाकेल एवढी झोपडपट्टी होती, म्हणजे लोक यायचे झोपड्या टाकायचे तिथं राहायचे आणि मग औद्योगिक वसाहती साखर कारखान्यामध्ये माधवनगर कॉटन मिलला आणि बारक्या बारक्या वर्कशॉपमध्ये नोकरीला सगळे लोक यायचे, तर झोपडीमध्ये आई वडील दोघं कामाला जाणार, संध्याकाळी पुरुष ठरलेला दारू पिऊन येणार, झोकांड्या खात येणार, बाई बिचारी त्याच्याबरोबरच कामाला गेलेली पण ती भराभरा चुलीला जळण घालतीये, बाळाला अजूनही अंगावर घेतीये पदराखाली, तो प्रसाद दारू पिऊन येणार, बायकांना मारणार, असं सगळं बघायचं आणि मग त्यांची मुलं हे सगळं बघत होती, ही सगळी माझ्याभोवती खेळायची ना, शाळेत कुणी जात नव्हतं, त्याचं कारण असं 14 वर्षाचं मूल मजुरीवर जायचं आणि 13 वर्षापासूनची जी लहान मुलं आहेत 5-6 भावंडं सांभाळायला म्हणून घरात ठेवली असायची, मग त्या मुलांचं खेळ तेच की झोकांड्या खातोय, दारू पितोय आणि अगदी बोबडं बोलणारं मूल सुद्धा, मी आता दालू पेला जातो पण का, मी बायकोला बदवणार काय, झिपल्या धलून बलवणार काय, हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की ही जी लहान मुलं आहेत ही जगणं हे असंच असतं, हा संस्कार घेत आहेत, त्या मुलांना मुद्दाम ठरवून घडवायला पाहिजे, त्यावेळेला माझ्या मनामध्ये ते शब्द आले की ह्या मुलांच्यामध्ये निकृष्टाची घृणा आणि उत्कृष्टाची ओढ निर्माण करायलाच हवी. हे शब्द मला कुठेतरी ईश्वरी देणग्या ही मला मिळालेले शब्द आहे. एक मूल म्हणजे कुटुंबाचा आधार असतो, एखाद्याचं कुटुंब आहे. आणि मग मी ती सगळी मुलं संध्याकाळी गोळा करून घरात घ्यायची, त्याला सुंदर गाणी सांगायची, गोष्टी सांगायच्या छान छान. मुलं शाळेत जात नव्हती कुणी, त्याच्यातून आपोआपच पाढे म्हटले जायला लागले मुलांचे, त्यांचे अभ्यास घेतले जायला लागले. तर मला आठवते काकांनी पत्राच्या 30 पाट्या आणल्या होत्या एकदम या मुलांना द्यायला. मी मुलांचा अभ्यास घेते म्हटलं, मोठ्या पेन्सिलीचा बॉक्स. मग या मुलांना मी रोज संध्याकाळी त्यांना उत्कृष्टाची ओढ निकृष्टाची घृणा हे माझ्या मनामध्ये मी ध्येय ठेवून त्या मुलांना मी गोष्टी सांगणं, गाणी सांगणं, त्यांचे अभ्यास घेतले त्या मुलांचे. ते 60-70 तरी मुलं असायचे, कारण खूप होती पोरं. तर एवढी मुलं असावी, ती सगळी मुलं माझी दुसऱ्या वर्षी पहिलीपासून दुसरी लागली. 29 नंबरची शाळा आहे आमच्या पंचशीलनगरमध्ये. सगळी मुलं परीक्षा बसवली, सगळी मुलं पास झाली, दुसरीत गेली सगळी मुलं, शाळा सुरू झाली,
0: शिक्षण मुलांचं सुरू झालं
1: आणि संध्याकाळी अभ्यासाची जबाबदारी माझी
0: तुम्ही घेतली. ते अफूच्या गोळीची तरी एक गोष्ट होती ना.
1: हो हो.
0: ते काय घडलं होतं बरं?
1: म्हणजे असं सरकडं रागणारं मुलं असतं ते कुठं जाऊ नये म्हणून मुलांना भरपूर आपू घालायचे. तर मंदा नावाचे 2-2.5 वर्षाची ती मुलगी होती, तिला ती सतत ती आपूच्या धुंदीतच असायची मंदा. म्हणजे तिचं काळी जी भोपळ्यात ना ती कधी दिसायचीच नाही, ती आपल्या पापड्यांच्या खालीच गेलेली असायची सतत. आणि मी ह्यांची लहान मुलं सांभाळते म्हणताना तिने एक दिवस ते आणून माझ्याकडे ठेवलं की ती गोळा तसाच्या तसा. 5-6 महिन्यानंतर तिची बुबळं खाली आली, काळी बुबळं. पुढं ती मंदा फार काही तिच्यात सुधारणा झाली नाही, पण ती माणसा सगळी जेवायला लागली, खायला लागली, चालायला लागली जरा.
0: मग ह्या मुलांच्या आया तुमच्याकडे पाठवायच्या मुलांना?
1: हो हो. प्रत्येक आई कामावर जात होती ग, त्यामुळे घरात मूल ठेवणं पेक्षा माझ्याकडे पाठवणं तिला सोपं जायचं ना.
0: तुम्ही काय सांगायचा त्यांच्या आयांना?
1: मग जसं त्या मुलांचे मी अभ्यास घ्यायला लागले, शिकवायला लागले, मूल चांगलं व्हायला लागलं, मग मी प्रत्येक घरात जाऊन सांगितलं की तुमचं मूल हे तुमचं उद्याचं पालक आहे, तुमचा उद्याचा आधार आहे. मी या मुलांना शिकवते, अभ्यास घेते आहे, त्यांना चांगलं वळण लावते तुमच्या मुलांना. आणि मग खूप मुलं यायला लागली सगळी.
0: ही मुलं जी यायची ना, त्यांना ना स्वच्छतेची सवय असेल, औषध उपचार वगैरे असं काहीच त्यांना नीटसं झालेलं नसेल ना, कशी असायची ती मुलं?
1: एक तर सगळ्यांना पडसं असायचं. माझ्या कमरेला एक मोठ्याच्या मोठा टॉवेल ठेवलेलाच असायचा. सगळ्यांना खरूच ही जवळजवळ आई वडिलांना पण असायची खरूच त्या काळात. मुलं आणली की जाड जाड जाड मी भाकरी करायची, तेल मिठवून भाकरी खाल्ली की पोरं झोपायची, झोपली की त्यांच्या कमरेला वगैरे जे खरूच त्याच्यावर मी बोरीक पावडर टाकायची, तेव्हा बेतानं सगळं हलक्या हातानं टाकायची. उन्हाळ्यात तर सगळ्यांचे डोळे यायचे, म्हणजे आई वडिलांचे पण डोळे यायचे. पण मी आधी तुरटी फिरवून तुरटीचं पाणी करून मग ते पाणी खळाखळा उकळायचं आणि ते गार झालेलं पाणी आहे मुलांच्या डोळ्यात घालायचं. पण डोळ्यात चुरचुर तर मग मी काय करायची, सगळी मुलं गोल बसवायची आणि मध्ये मी झोपायची आणि माझ्या डोक्याने एक थेंब टाकून घ्यायची. खूप आग होती अगं बाई असं म्हणायचं ना, पुन्हा उठून बसायचं. हा काय गार वाटतंय असं म्हटलं की पोरं पण सगळी झोपायची, हौसेनं घालून घ्यायची. मग असं मी मोठ्या बाटल्याच्या बाटल्या करून ठेवल्या होत्या. त्यांच्या आई वडिलांना पण मी ते तुरटीचं पाणी पाठवायची डोळ्यात घालायला.
0: म्हणजे असे छोटे छोटे प्रयोग करत मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना पण प्लस करत गेला. सुरुवातीच्या काळात त्याला विरोध झाला असेल ना, ती सगळी झोपडपट्टी होती, काय अनुभव त्यावेळेस आठवते तुम्हाला?
1: हो, एक झोपडपट्टी फार मोठी होती आणि तिथं मी मुलांना एक दिवस जायची सांगायला. तर तिथं एक दादा होता, पत्र्याची शेड होती, पत्र्याचं दार होतं, दारातच संडास केला. म्हणताना मी बघितलं पाणी टाकून, मी स्वतःच धुतलं, धुतलं मी सगळी पोरं आत घेऊन बसले. त्या माणसाने बघितलं, मी काय तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी त्याने काय केलं, उंबरा होता त्या उंबरावर पाऊल टाकलं की ते उंबऱ्याच्या आतल्या बाजूला, म्हणजे पडलं की तिथं पडावं, तिथं घाण केली. तो पण मी दुसऱ्या दिवशी धुतला. दुसऱ्या दिवशी मी ज्या पत्रावर मी जिथं बसते तिथं घाण केली, तरी तो पण मी धुतला. असा लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला
0: तरी तुम्ही निग्रहानं म्हणजे करत राहिला.
1: त्यातला एक मुलगा पुढे खूप चांगला निघाला, म्हणजे मला माहित नाही, एकदा एसटी स्टँडवर तो मला भेटला. तो पण मोठा झाला तर मी तर सगळं विसरूनच गेले होते. एसटी स्टँडवर भेटला आणि मला म्हणला, काकी मला ओळखलं का तुम्ही? म्हटलं नाही रे राजा, नोकरी करत होता कुठं. छान कपड्यामध्ये माझ्या समोर आला, काही मिळाल्याचा एक आनंद वेगळा असतो.
0: बरोबर. तर ही मुलं तर सुधारत होती तुमच्याकडे येत असताना, पण पालकांच्या पण सवयी बदलणं गरजेचं होतं. त्यासाठी काय काय करायचं?
1: आयांचे संपर्क ठेवला होता, त्यांच्यासाठी मी पोथी वाचायला सगळ्यांनी घरी यायच्या आणि मी पोथी वाचायची, एकेका प्रत्येक ओळीचा अर्थ सांगायचा. आणि त्याच्यातून मग त्या बायकांना मला जे काही शिकवायचं असेल, म्हणजे मुलांची कसं वागावं काय करावं शिकवत होत. दारुडे नवरे असल्यामुळे मारहाण तर करायचंच बायकांना, पण त्यांचे पैसे

0: घुसकून घ्यायचंय. मग मात्र मी काय केलं, त्यामध्ये मी प्रत्येकाच्या नावाची स्वतंत्र पिशव्या केल्या तयार. घरामध्ये त्या सगळ्या पिशव्या ओळीनं लावलेल्या होत्या. मग बाईनं कुठं काही जरी बाहेरनं मिळवून आणलं असेल पैसे चार, तर ते सगळे त्या पिशव्यात त्या बायकांचं साठायला लागले. म्हणजे सणावारीला त्यांना काही जेवायला खायला करायचं असेल, आणायचं असेल, किंवा जर काही कपडे घ्यायचे असतील मुलांच्यासाठी, ह्याच्यासाठी तो खर्च व्हायचा. पुस्तकं वगैरे मात्र तर कधी मी आयानं घेऊन दिलं नाही. जोशी काका ह्या सगळ्याला पाट्या पेन्सिली पुस्तकं सगळं पुरवत होते. आमची गाडी होती, जर गरोदर बाई असेल तर तिचं पोट दुखायला लागलं की लगेच आमच्याकडे निरोप कुणाकडे तरी यायचेच, सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जायचं. त्या बाईची सुटका होईपर्यंत काका थांबायचे. तिची सुटका झालेली दिसली, तिचं बाळ दिसलं की काका घरी यायचे. तसा काकांचा पण खूप आधार होता.
1: दोघांना ही एक व्रत घेतल्यासारखं तुम्ही काम करत होता. मुलांचा तुमच्यावर विश्वास बसला की आपल्या प्रत्येक प्रश्नावर जोशी काकींकडे उत्तर आहे. तर असं काही प्रसंग घडले का?
0: दोन सांगते तुला मी त्यातले. पाचचे दिवस होते, गाडी एक आली, त्या गाडीचं दार उघडलं आणि त्यात ना कुत्र तिथं सोडलं पाण्याच्या तिथं, आणि ती गाडी निघून गेली. पूर्ण रक्ताळलेलं होतं सगळं, ते रक्त त्याच्या सगळ्या अंगाला रक्त लागलं होतं. ते कुत्र बघितलं, त्यातला एक जण म्हणायला आवडतं चल आपण काकीकडे घेऊन जाऊया म्हणून मी ठेवून घेतलं अर्थात त्या कुत्र्याला. इतकं ते आशानं बघत होतं त्यावेळेस माझ्याकडं. डॉक्टरांचं औषध पण सुरू केलं त्याला, आणि इतकं छान झालं ते कुत्रं, अगदी गुपगुपीत आणि छान. आमच्या पंचशील नगरमध्ये जे मारुतीचं मंदिर आहे ना, तिथे पाठीमागं एक बाळ झालं गाढवा, एक
1: गाढविणी
0: गाढविणीला. ते बाळ बाहेर येत असताना तिचे खूप हाल झाले आणि ती गाढवीण तिथल्या तिथंच गेली. आणि ते गाढवाचं जे पिल्लू होतं ते उठून उभं राहिलं जरा ते गाढवा, त्यावर तिथली जी आसपासची परिस्थिती, चल आपण काकींकडे घेऊन जाऊया म्हणून त्या गाढवाला हळू हळू हळू माझ्याकडे घेऊन आले. तो आणि ते आलं गाढव आमच्याकडे, तो जन्माला आलं गाढव. थानानं पेलं पाहिजे ना, त्याचं काय दूध बीत पिलते. तर मग मी काय करायची, पिशवी केली, पिशवीत दूध घालायचं, तिचं तोंड बांधायचं आणि थानाला तोंड लावेल तसं त्या गाढवाच्या तोंडामध्ये मी रोज दूध द्यायची. किती दिवस मला मला माहित नाही, पण जे दिवशी ते गाढव गाढवासारखं ओरडलं त्या दिवशी मी हरिपूर रोडला गाढववाले लोक राहतात, जे दिवशी ओरडलं त्या दिवशी मी म्हणजे हरिपूर रोडला गेले आणि मग त्याच्या ताब्यात ते गाढव दिलं.
1: तुमची अशी ख्याती झाली की सगळ्यांसाठी मालूताई हा एक उपाय आपल्याकडे आहे, तर अनेक बायका पण तुमच्याकडे अशाच अचानक यायच्या ना मदतीसाठी, मदत मागायला. आठवत तुम्हाला
0: रेखा म्हणून एक होती माझ्या 30-40 वर्ष होती रेखा, तर रेखाची अवस्था इतकी वाईट होती की रेखाला किती आशक्त असेल रेखा, तिच्या तोंडात त्याची खाली लाळ गळायची, लाळ वर ओढायची सुद्धा तिला ताकद नव्हती, ती अशी पुसून काढावी लागायची, इतकी आशक्त होती. पातळ भात करायचा तिच्या तोंडात तिला घालायचा, तेवढा घास खाल्ला की झोपायची, मग तिला थोडा परत तरतर यायची, पुन्हा तो दुसरा घास खाल्ला पुन्हा झोपायची, इतकी तिची आशक्तपणा होता रेखाचा. तिला पोटभर अन्न खायला हवं लागायचं आणि नंतर पुढं पुढं रेखा छान राहिली, म्हणजे एखाद्या मुलासारखी राहिली माझ्याकडे रेखा. कोल्हापूरून एक तिला फसवून आणली ती खरं वाचते, एक मुलगा होता तिचा तो हिच्यासारखा सुंदर होता आणि मग ही माझ्याकडे राहिली. तिचं सारखं काय वाटायचं, मी तुमच्याकडे किती दिवस राहायचो, माझा त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा मला खर्च, मला काही वाटायचं नाही खर्च होतोय माझाचा, तिला वाटायला लागलं पुढं पुढं की ह्यांच्यावर आपण सगळं किती अवलंबून राहायचं. म्हणून तिनं काम बघितलं बाहेर, मला सांगितलंच नाही. मग माझ्याकडे सायकली होत्या तर ती सायकल घेऊन गेली, मला म्हणाली मी काम बघितलं जाते. मी तिला खरं जाऊ देत नव्हते पण ती गेलीच कामावर, तिनं स्वयंपाकाचं का कसलं तरी काम धरलं. तिचा नवरा तो जो होता सगळीकडे माणसं ठेवली होती आणि ही सायकलवर न गेल्यावर तिला पकडली त्यांनी. मग तो ग्रस्त माझ्याकडे आला तिला घेऊन, तो अगदी माझ्या पाया पडला लगेच, म्हणाला तुम्ही खरंच चांगलं ठेवलीत माझ्या बायकोला, मी आता घेऊन जातो. तो पुढं जावं म्हणून माझ्याकडे येत राहिला येत होता. पुढे
1: आणखी नाही काय बऱ्याच जणी आल्या,
0: एक सुला आणि शोभा दोन जावा. माझ्याकडे कशा आल्या मला माहित नाही, त्यांना मी कशी माहिती असं काही माहित नाही. अंगावर पिणारी बाळं दोघींच्या पण, आणि त्याच्यापेक्षा 2.5 वर्षांनी मोठी अशी दोन मुलं. आणि त्यांनी असं ठरवलं होतं की माझ्याकडे मुलं सोडायची आणि पाठीमागं आमच्या रेल्वे जाते तर तिथे जीव द्यायचा, काकी चांगलं सांभाळतील. आणि त्या दारात आल्या, आमच्या गेटच्या तिथं आल्या आणि त्या दोघी बाहेर लुडबुडायला लागल्या. मी आणि आतनं बघितलं आणि मग मी दार उघडलं आणि त्यांना आत घेतलं. तर त्यावेळेला नाही ही आमची मुलं, बघा आम्ही जरा जाऊन येतो, पण मला जरा संशय आला त्यांचा, मी त्यांना सोडलं नाही, त्यांना आत घेतलं. भुकेत जाऊ होत्या, त्याला भाकरी केल्या मी पहिल्यांदा, जेवायला घातलं दोघींना, आधी मुलांना दूध दिलं. त्यांनी नंतर सांगितलं की काकी आम्ही असं असं करणार होतो म्हणून, पण त्याशी त्यांनी माझं वागणं बघितलं आणि त्या तिथं राहिल्या माझ्याकडं. मग त्या दोघीजणी पण इतक्या जिद्दी

0: त्यांना काही ते आपल्या स्वतःच्या पायावर आपलं उभं राहावं असं त्यांना वाटायचं. त्यामुळे काकी तुमच्या जोर आम्ही किती जोरायचो, आम्हाला उभं करा. मग त्याला मी येरळा प्रोजेक्टमध्ये आणि तिचं त्या शिकल्या, म्हणजे चांगल्या शिकल्या आणि मग आपल्या मुलांना पण नंतर घेऊन गेल्या त्या दोघी जणी. त्या मला काही असं वाटत नाही, पण त्या म्हणतात आम्ही 5 वर्ष तुमच्याकडे होतो. त्यांची जी लहान मुलं आहेत ती मी नगरपालिकेच्या शाळेत घातली होती. तिची जी धाकटी मुलगी होती ना ती इतकी अशक्त, म्हणजे ती रडायला लागली तर तिचा आवाजच यायचा नाही, तोंडाचा आत दिसायचा. मग तिला डॉक्टरांच्याकडे नेऊन औषध वगैरे देऊन हॉस्पिटलवर ठेवावं लागलं मला. तिचा ज्या दिवशी आवाज आला रडण्याचा ते दिवशी मला आनंद झाला. आणि मग त्या राहायला लागल्या आणि नंतर त्यांना येरळा प्रोजेक्टच्या ह्याच्यात पाठवलं मी आणि चांगलं चाललंय त्यांचं त्या मुलींचं.
1: मग अशा ज्या यायच्या किंवा आजूबाजूला ज्या झोपडपट्टीतल्या बायका होत्या त्यांना पण तुम्ही काहीतरी शिकवायचा प्रयत्न करायचा ना, म्हणजे त्यांनी काहीतरी त्याच्या पायावर उभं राहावं, मग निदान शिवण काम करा, ब्युटी पार्लर.
0: त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणमध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पण होतो बुशर पण होतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतो यांना. मग मी रात्रभर विचार करत होते आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं आणि येताना 2 धावदोराच्या मध्ये जी जागा असते येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनारणे म्हणून होती आणि आणखीन एक होती, त्या ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडंच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना 2 मशीन घेऊन दिली, त्या मशीनवरून नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
1: काका तुमच्या पाठीशी होते त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं. तुमच्या बोलण्यात सारखा काका बोलणे येतोच आहे, पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते, तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
0: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य, म्हणजे मग यांनी आपले सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला काम पुढं चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. असं म्हणून सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली, आमची एक मोठी संस्था उभी राहिली. काका असताना संस्था होती आमची, मला पुढं चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढं चालत राहिलं.
1: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जात?
0: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला, आमचा पापड उद्योग खूप जोरात चालू होता, पालक पापड, त्याला इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला, पण ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे, मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची कोल्हापुराला जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने हातातल्या बांगड्या ते मोत्याचे तोडे ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: बरोबर.
2: निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकला. या मुलाखतीचा उत्तरार्ध ऐका 13 जून रोजी वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा.
1: दारावरची बेल वाजली म्हणून मी दार उघडलं, तर बाहेर एक मध्यमवयीन गृहस्थ आणि 17-18 वर्षाचा एक मुलगा उभा होता. चटकन ओळखता आलं नाही मला. मग तो मुलगाच पुढे येऊन म्हणाला, मॅडम मी वैभव, तुमचा विद्यार्थी. ओळखलं ना, एकदम लक्षात आलं. आणि मी त्या मुलासोबत असणाऱ्या गृहस्थांकडे पाहिलं. त्यांनीही हात जोडले माझ्याकडे पाहून. मी त्यांना आत घेतलं आणि म्हणाले, काय वैभव, कसा आहेस आणि काय करतोस, आणि वैभवचे बाबा तुम्ही कसे आहात? वैभवच्या बाबांचे हात जोडलेलेच होते आणि तशा स्थितीत ते म्हणाले, बाई आता सगळं ठीक झालं आहे, वैभवचा 12वीचा रिझल्ट लागला तेच सांगायला आलोय. अरे वा वैभव, मग काय म्हणतो काय तुझा रिझल्ट? मॅडम आजच रिझल्ट लागला, 67% मार्क मिळाले, कॉमर्सला आहे मी. अरे वा छान छान, अभिनंदन. थांब हां, तुझ्या हातावर काहीतरी गोड ठेवू दे बरं मला. असं म्हणून मी त्यांना बसायला सांगून स्वयंपाकघराकडे वळले. खोबऱ्याची बर्फी होती तीच दोघांच्या हातावर ठेवली. वैभवच्या वडिलांचे डोळे तर भरलेलेच होते. ते म्हणाले, बाई आमचा वैभव तुमच्यामुळं वळणावर आला, नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं बघा. इतक्यात वैभवनंही पेढ्याची पुडी मला दिली आणि म्हणाला, खरं आहे पप्पांचं, तेव्हा तुम्ही मला बोललात ते बरं झालं बाई. पण खरं सांगतो, तेव्हाही मला राग नव्हता आला तुमचा, पण फार वाईट वाटलं होतं. माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग सर्रकन आला. वैभव 10वी अमध्ये माझ्याच वर्गात शिकणारा, चांगला ताडमाड, उंच, शरीरानं सशक्त, चांगला खेळाडूसुद्धा, पण अभ्यासाची आवड नाही, व्रात्य मुलांमध्ये गणना होईल असा होता. शाळा बुडवायचा, अभ्यासही कमी, आणि केला तर तो कधी पूर्ण नसायचा. वर्गामध्ये तास चालू असताना सतत बडबड, नवीन शिक्षकांना त्रास देणं, असा हा खोडकर वैभव. मी वर्गशिक्षक असल्यानं माझ्या तासाला शांत असायचा, पण नंतर मात्र इतर तासांना जागा बदलणं अशा त्याच्या बाकीच्या खोड्या चालू व्हायच्या. सगळे शिक्षक माझ्याकडं त्याची तक्रार करायचे आणि कितीही ताकीद दिली तरी पुन्हा तो तेच करायचा. नाही म्हणा, एक गोष्ट चांगली होती त्याची, ती म्हणजे त्याचं हस्ताक्षर, अत्यंत रेखीव आणि सुबक. पेपरमध्ये जे काही लिहायचं ते अगदी नीटच असायचं. शेवटी एकदा आमच्या वडिलांना शाळेत येऊन भेटायला सांगितलं. 3-3 वेळा निरोप दिल्यावर एकदाचे ते आले, ते दुपारी 1:30 सुमारला. मी स्टारूममध्ये वैभवलाही बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाले, काय रे बाबांना मी का बोलवलं ते लक्षात आलं असेल ना? वैभव शांतपणे मान खाली घालूनच उभा होता. तू सांगोस की मी सांगू, आणि हे सगळं ऐकून बाबांना काय बरकणार आहे का रे? माझं बोलणं मध्येच तोडत त्याचे बाबा म्हणाले, बाई मला कल्पना आहे, त्याच्या मित्रांनी पण मला निरोप दिला होता, पण मी तुमची क्षमा मागतो. मी पतसंस्थेमध्ये शिपाई आहे, दुपारी 1:30 ते 2 अशी जेवणाची सुट्टी असते, पण त्याच वेळात कुणीतरी काहीतरी काम सांगतं आणि मग मी ठरवलं तरी शाळेत मला येता आलं नाही. आज आलो जेवणाच्या सुट्टीत लगोलग. मी खाली मान घालून उभ्या असलेल्या वैभवला म्हटलं, बघ बरं, तुझ्या बाबांना आज तुझ्यामुळं जेवायला मिळणार नाही आहे आणि त्याची तुला काही किंमत नाही. त्याचे बाबाच पुढं म्हणाले, बाई काय सांगू, पतसंस्थेत पगार फारच कमी आहे, घरी काय तो पुरा पडत नाही, 2 मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही दोघं नवरा बायको पोटाला चिमटा घेऊन कष्ट करतो, याची आई घरी शिवण शिवते आणि हा पोरगा हा असा वागतो, आईचं सुद्धा घरी ऐकत नाही बघा. बाई आजपर्यंत बोललो नव्हतो, घरी कुणाला काहीच बोललो नाही, पण आज माझ्या या पोरासमोरच सगळं सांगू.

0: पतसंस्थेतनं आल्यावर संध्याकाळी एका हॉटेलात कामाला जातो. तिथं ग्लाससुद्धा विसरतो. अपमान झाला तरी तो गिळतो. हे सगळं लाजेखातर बोललो नव्हतो, पण आता हे मुलासमोर सांगावं लागतंय. आमचं नशीबच हे असं आहे. पोरांना काही कमी करत नाही, पण यांना त्याची फिकीर नाही. आता याच्यापेक्षा तरी जास्त मी काय करू. मी असा हा अशिक्षित. पुढं त्यांना अधिक बोलवेना. डोळ्यांना धारा लागलेल्या. वैभवची स्थिती पण काही वेगळी नव्हती. तोही रडायला लागला. आणि मी प्रथमच असं एका पुरुष पालकांना अश्रू ढाळताना बघत होते. शेवटी मी वैभवला म्हणाले, पाहिलंस बाबांना किती त्रास होतोय ते. आता तुझं तूच ठरव बघ कसं वागायचं ते. वैभव काही बोलला नाही त्यावेळी. मग मीच त्याला वर्गात जायला सांगितलं. त्याच्या बाबांनाही सांगितलं की काळजी करू नका, वागेल आता तो नीट, असं सांगून त्यानं परत पाठवलं. अवघा 10-15 मिनिटांचा तो प्रसंग. पण त्यानंतर वैभवचं वागणं खूपच बदललं. आकडे तो शांत शांत राहायला लागला होता. त्याचं अक्षर चांगलंच होतं, पण थोडा आता अभ्यासही करतोय हे जाणवायला लागलं. पुढं तर वर्ग सजावट स्पर्धेत सगळी जबाबदारी त्यानं आपणहून घेतली. वर्गाचा सेक्रेटरीसुद्धा मी त्याला केला होता. त्याचा 10वीचा रिझल्टसुद्धा चांगला लागला. पण पुढं कधी फारसा शाळेमध्ये तो आलेला दिसला नाही. पण आता आला होता तो डोळ्यात एक वेगळी चमक घेऊन. त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला मला दिसत होता. आणि हे काम केलं होतं त्याच्या वडिलांच्या अश्रूंनी. वैभव मुळातच संवेदनशील असणार, त्यामुळं तोसुद्धा आतून हल्ला होता त्यावेळी. आता तर पोलीस खात्यामध्ये भरती होण्याचं स्वप्न आहे त्याचं. तशी तयारीही करतोय असं तो सांगत होता. अनेकदा आईचे अश्रू किंवा तिला मुलांबद्दलची वाटणारी काळजी आपण ऐकतो पाहतो, पण वडिलांच्या अश्रूंनी झालेला असा बदल मी प्रथमच पाहिला होता. इथं वडिलांनी मुलाला वास्तव जाणून दिलं. तो त्यांचा निरुपाय होता म्हणून, तरीही ते त्यांच्या लाजेपेक्षा त्याला ते समजणं जरूर आहे असं त्यांना वाटलं. पूर्वी माहीत नसलेलं सत्य या मुलालाही कळलं. वडिलांची अगतिकताही त्याला कळली. आणि त्या अश्रूंनी त्या मुलाचं शहाणपण वाढवलं, त्याची समजूत मोठी केली. अश्रूमध्ये ताकद असते म्हणतात ते खरंय.
1: अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा आपण ऐकली. आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. पुन्हा भेटू. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. दुपारचे 12:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे.

0: किशोर कुलकर्णी. निवेदन सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
1: कल्पना करा, 1965 वर्ष आहे. रात्रीचे साधारण 2 वाजलेत. बाहेर अचानक सायरन वाजू लागतो.
2: सगळीकडं काळा कुट्ट अंधार. खिडक्यांना आधीच काळे कागद लावलेले आणि घराच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा टेबलावर एक रेडिओ आहे.
1: संपूर्ण जगाशी, देशाशी आणि स्वतःच्या सुरक्षेशी जोडणारा एकमेव धागा कोणता असेल तर तोच तो कोपऱ्यात ठेवला, थोडा खरखरणारा पण एक स्पष्ट आवाज देणारा रेडिओ म्हणजेच आकाशवाणी. म्हणजे हवेतील लहरींवरून लढणारा अदृश्य सैन्य असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
2: श्रोते हो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील संघर्षाच्या कालखंडात जावं लागेल.
1: श्रोते हो, 1962 चीन युद्ध आणि त्यानंतर लगेचच आलेलं 1965 पाकिस्तानचं युद्ध हे 2 आघात होते.
2: आपण विचार करू शकतो श्रोते हो की तो काळ भारतासाठी किती कठीण आणि कसोटीचा काळ असेल.
1: सीमेवर देशाच्या अस्तित्वाची लढाई सुरू होती तेव्हा देशांतर्गत पातळीवर भीती, असुरक्षित वातावरण असणं हे स्वाभाविक आहे.
2: हो श्रोते हो, 1962, 65 आणि 71 युद्धांमध्ये जेव्हा देशाचं अस्तित्वच पणाला लागलं होतं तेव्हा भारताची राष्ट्रीय प्रसारण संस्था असणारी आकाशवाणी ही केवळ बातम्या देणारी संस्था राहिली नव्हती
1: तर खऱ्या अर्थानं ती देशाची ढाल बनली. त्यामागचं तंत्र काय होतं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे या अदृश्य सैन्यानं लोकांच्या मनावरती कसा ताबा मिळवला हे या भागामध्ये आपण बघणार आहोत.
2: श्रोते हो, 60 आणि 70 दशकामध्ये भारतासारख्या अवाढव्य देशात जिथं भौगोलिक आणि भाषिक विविधता एवढी मोठी आहे तिथं एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती पोहोचवण्याचं रेडिओ शिवाय दुसरं कोणतंच साधन नव्हतं. मुळे
1: बघा, युद्ध सीमेवर लढलं जातं
2: हो
1: हे खरंय पण त्या युद्धाचं पडसाद संपूर्ण देशात उमटतात.
2: सगळेच नागरिक त्या तणावातून जात असतात.
1: आकाशवाणीनं नेमकी हीच देशांतर्गत आघाडी अत्यंत भक्कमपणानं सांभाळली.
2: हो, हे ऐकायला खूप सोपं वाटतंय पण जेव्हा सीमेवर खऱ्या अर्थानं बॉम्ब पडताय तेव्हा एका स्टुडिओमध्ये बसलेला माणूस माईक मध्ये बोलून काय करू शकतो.
1: आपण आकाशवाणीला अदृश्य सैन्य म्हणतोय पण ते काम कसं करत होतं जर हे एका उदाहरणासह सांगायचं झालं की आकाशवाणी त्या काळामध्ये देशाच्या मज्जा संस्थेचं काम करत होती.
2: तसंच सीमेवर काही घडलं संपूर्ण देशाला एकाच वेळी सावध करण्याचं आणि एकाच सूत्रात बांधून ठेवण्याचं काम या रेडिओ लहरी करत होत्या.
1: युद्धाच्या काळात शत्रूचा सर्वात मोठा डाव हा केवळ जमिनी बळकावण्याचा नसतो.
2: हो ना,
1: समोरच्या देशाचं मानसिक खच्चीकरण करायचं असतं.
2: हो,
1: लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करणं हा त्या मागचा उद्देश असतो.
2: बापरे, म्हणजे देशाला आतूनच तोडून टाकायचं.
1: हो, आणि आकाशवाणीनं त्याविरुद्ध एक अत्यंत पद्धतशीर अशी मस्वी रणनीती वापरली.
2: शत्रू राष्ट्राचे जे रेडिओ स्टेशन्स होते ते अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण दावे करत होते. म्हणजे आम्ही इतकी शहरं काबीज केली, भारताचं सैन्य पळून जात आहे, अशा धादांत खोट्या बातम्या ते पसरवत असत.
1: अरे बापरे, म्हणजे लोकांमध्ये घबराट पसरवायची.
2: हो ना, आणि अशा वेळी आकाशवाणीनं एक वेगळाच मार्ग निवडला बर का. संयमित सत्याचा मार्ग,
1: विश्वासार्हता.
2: हो, आणि माहिती अत्यंत तटस्थ आणि शांत भाषेत लोकांपर्यंत पोहोचवली.
1: शांत आणि पारदर्शक पत्रकारितेतून मिळवावा लागतो तो विश्वास आकाशवाणीने मिळवला.
2: बरोबर,
1: सत्य लपवण्यापेक्षा ते योग्य प्रकारे सांगणं जास्त प्रभावी असतं.
2: खरंय खरंय,
1: आकाशवाणीनं माहितीचं युद्ध अत्यंत प्रभावीपणाने लढलं.
2: हो हो, कारण 1965 आणि 71 युद्धात शत्रूनं फक्त सीमेवर गोळ्या चालवल्या नाही तर हवेतून खोट्या बातम्यांच्या फैरीही झाडत गेल्या होत्या.
1: शत्रू राष्ट्रांचं रेडिओ स्टेशन भारतीय नागरिकांना उद्देशून विशेषतः सीमेवरच्या राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक भाषांमध्ये जसं की उर्दू, पंजाबी, बंगाली यामध्ये ते अशा खोट्या बातम्या पसरवत.
2: बापरे, म्हणजे थेट स्थानिक लोकांना टार्गेट करत होते असं म्हणायचंय तर मग.
1: हो, विचार करा,
2: म्हणजे अफवा पसरवून देशातच युद्ध पेटवण्याचा डाव होता मग त्यांचा.
1: युद्धाच्या त्या दहशतीच्या वातावरणात जेव्हा आधीच सगळीकडे गोंधळ आहे तेव्हा अशी एखादी बातमी कानावर पडली की माणसाची काय अवस्था होईल.
2: हो ना,
1: पण आकाशवाणीनं फॅक्ट आणि

0: चेकिंग तंत्र वापरलं होतं.
1: बरं,
0: 1965 मध्ये पण तेच केलं बरं का.
1: हो, जेव्हा शत्रूच्या रेडिओवरून एखादी अफवा यायची तेव्हा आकाशवाणीचे निवेदक अत्यंत शांतपणे अचूक तारखा, वेळा, भौगोलिक स्थान आणि स्थानिक शासनाचे संदर्भ देऊन शत्रूंचे दावे खोडून काढत होते.
0: आकाशवाणीचं काम फक्त बातम्या आणि अफवांचं खंडन करण्यापुरतंच मर्यादित नव्हतं बरं.
1: हो ना,
0: आपल्याकडं असलेल्या त्या स्रोतांनुसार या अदृश्य सैन्याची खरी ताकद आणखी एका वेगळ्या आघाडीवरती दिसून येते.
1: हो, आकाशवाणीची भूमिका अत्यंत दुहेरी आणि गुंतागुंतीची होती हे इथं नमूद करावंसं वाटतं. एकाच वेळी त्यांना दोन आघाड्यांवर लढायचं होतं, एक व्यावहारिक आणि दुसरी भावनिक.
0: हा, प्रॅक्टिकल म्हणजे नागरी सुरक्षेचे नियम.
1: हो, हवाई हल्ल्याचं सायरन वाजल्यावर नागरिकांनी काय करावं, खंदकांमध्ये कसं लपावं, अन्नधान्याची साठवणूक कशी करावी याच्या सूचना वारंवार प्रसारित केल्या जात होत्या त्या काळी.
0: अच्छा, पण भावनिक पातळीवरती काय.
1: बघा, माणूस फक्त सूचनांवर जगू शकत नाही, त्याला एक भावनिक आधार लागतो आणि इथं एंट्री होते ती संगीताची.
0: गाण्यानं गोळ्या थांबत नाहीत हे खरं असलं तरी गाणं म्हणजे मॉरल सपोर्ट नाही का.
1: हो, सीमेवरचा तो सैनिक आपल्या जवळच्या छोट्या रेडिओवर लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी यांच्या आवाजात एखादं देशभक्तीपर गीत ऐकतो, त्याला बळ मिळतं.
0: एकाच रेडिओ लहरींवरून एकाच वेळी एकच भावना अनेक नागरिक अनुभवत असत.
1: बापरे, हे ऐकूनच तर माझ्या अंगावर काटा आला बरं काटा.
0: हो, आपण ज्या देशासाठी जीव धोक्यात घालतोय तो संपूर्ण देश, ते लोक आपल्या पाठीशी आहेत आणि अगदी खंबीरपणे आहेत.
1: हो ना,
0: त्याच वेळी घरातलेल्या नागरिकांच्या मनात त्या सैनिकांच्या प्रती कृतज्ञता आणि देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण होते.
1: हो,
0: हे काम आपल्या आकाशवाणीने केलं बरं.
1: खरंच ना, संगीत माणसाच्या तर्काला वळसा घालून थेट त्याच्या भावनांना हात घालतं. देशभक्ती गाण्यांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधलं होतं त्यावेळी.
0: 1962 भारत चीन युद्धाच्या वेळी आकाशवाणीवरून राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी कोणते गीत ऐकवल्याचे ठाऊक आहे का.
1: हो, तर मग लता मंगेशकर यांनी गायलेलं ए मेरे वतन के लोगो, जरा आंख में भर लो पानी हे प्रदीप यांचं गाणं तर हमखास त्यावेळी लावलं जायचं, ज्यामुळे हे ऐकताना सामान्य नागरिक आणि सैनिकांमध्ये एक प्रकारचा जोश यायचा.
0: हो, आणि ते दुसरं गाणं बा, जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती बसेरा,
1: हो, हो, हो,
0: हो भारत देश है मेरा.
1: किती छान गाणं होतं
0: हे. रफी साहेबांचं गाणं तर अजरामर झालंय.
1: हो ना, ते 1965 युद्धाच्या वेळी प्रसिद्ध झालं होतं. यासोबतच या काळातलं शहीद चित्रपटातलं मेरा रंग दे बसंती चोला हे पण किती लोकप्रिय गाणं ठरलं होतं की नाही, जे आजही रेडिओवरून प्रसारित झालं तर सर्वांमध्ये राष्ट्र चेतना जागृत होत असते.
0: म्हणजे आकाशवाणीचं हे काम एका अदृश्य धाग्यासारखं होतं.
1: हो ना,
0: ज्यानं काश्मीरच्या बर्फाळ सीमेच्या भागापासून तर थेट कन्याकुमारी पर्यंत एका क्षणात जोडून ठेवलं होतं.
1: नक्कीच,
0: 1962, 65 आणि 71 या निर्णायक युद्धापर्यंत या रेडिओच्या लहरींनी आशेचा किरण पसरवायचं काम अखंडपणे केलं.
1: हो,
0: केवळ मनोरंजनाचं साधनच असलेली आकाशवाणी ही रेडिओ देशाची सर्वात मोठी ढाल बनली.
1: हो,
0: आणि बनत आहे.
1: हो ना, आकाशवाणीनं त्या कठीण काळात हे सिद्ध केलं की जेव्हा एखादं माध्यम सत्याची कास सोडत नाही, पारदर्शकता ठेवते आणि आपल्या नागरिकांच्या भावनिक सुरक्षेची जबाबदारी घेते, तेव्हा ते खऱ्या अर्थानं राष्ट्राचा कणा बनते.
0: 1971 मध्ये रेडिओनं भारत पाक युद्धामध्ये माहिती देण्याचं काम केलं.
1: हो,
0: पण याच जोडीला भारतात असलेल्या दुष्काळाला परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून खंबीर भूमिका आकाशवाणीने निभावली.
1: हो ना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. 1971-72 काळात देशात दुष्काळी परिस्थिती होती. आकाशवाणीनं शेतीवाडी आणि ग्रामीण कार्यक्रमांद्वारा शेतकऱ्यांना दुष्काळात पीक व्यवस्थापन, पाण्याची बचत आणि पर्यायी शेतीविषयी तांत्रिक माहिती सुद्धा दिली.
0: आपण आज अशा एका जगात आहोत की जिथे माहिती मिळवणं ही समस्या नाहीये, तर मिळणाऱ्या अफाट माहितीतून खरं काय आणि खोटं काय
1: तेच तर
0: हे शोधणं कठीण झालं.
1: हो ना, आपल्या हातातल्या स्मार्टफोन्सवर दर सेकंदाला नवनवीन बातम्या, व्हिडिओ आणि मेसेजेस धडकत असतात. डीप फेक आणि फेक न्यूज या महास्फोटात समाज वेगवेगळ्या गटांमध्ये आता विभागला गेलाय.
0: प्रत्येकाची आपापली एक वेगळी रियालिटी तयार झालेली.
1: हो ना, बरोबर अगदी.
0: अशा वेळी जेव्हा आपल्याला एकत्र आणण्याऐवजी एकमेकांपासून दूर नेणारे हजारो आवाज आजूबाजूला आहेत,
1: हो,
0: तेव्हा एकाच सत्यावर आधारित असलेल्या आणि संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या

0: एका खणखणीत आवाजाची उणीव प्रकर्षण झाला.
1: हो, हे वास्तव बर का, आणि ते नाकारता सुद्धा येणार नाही.
0: बरोबर.
1: आज आपल्या इथं तांत्रिक दृष्ट्या अनेक प्रगत साधनं आहेत, पण संकटाच्या वेळी संपूर्ण देशाला मानसिक दृष्ट्या एका पातळीवर आणण्याची क्षमता या सर्व साधनांमध्ये आहे का?
0: पण भविष्याचा वेध घेताना एका क्षणासाठी असा विचार करा.
1: हा,
0: समजा
1: हो,
0: उद्या एखादं महाभयंकर सायबर युद्ध सुरू झालं. कोणीतरी एका क्लिक वर देशाची संपूर्ण इंटरनेट व्यवस्था हॅक केली, तर काय होईल?
1: काय होईल मग?
0: सर्व आधुनिक सर्व्हर्स क्रॅश झाले.
1: हो.
0: मोबाईलचे टॉवर्स बंद पडले.
1: हो ना.
0: आणि तुमच्या हातातला लाख रुपयांचा स्मार्टफोन फक्त एक काचेचं तुकडं बनून राहील.
1: बरोबर.
0: सर्वत्र डिजिटल अंधार पसरला. तर रेडिओची भूमिका खूप मोलाची ठरते. बर का?
1: अगदी बरोबर. अशा अकल्पित आणि भयानक परिस्थितीत जेव्हा आपली सगळी अत्याधुनिक डिजिटल हत्यारं निकामी ठरतील, तेव्हा माहिती आणि संवादाचा फक्त रेडिओ किंवा आकाशवाणी सुरेल.
0: रेडिओच्या लहरीच आपले एकमेव अदृश्य सैन्य बनून कठीण परिस्थितीमध्ये उभे राहतील.
1: हो.
0: युद्धाच्या त्या दुसर जगात जिथे सगळं काही अनिश्चित असतं, तिथे सत्याचा आणि विश्वासाचा तो एक स्पष्ट आवाज जो असतो ना,
1: हो हो,
0: तो कधी अदृश्य होऊ शकत नाही. याचा विचार आपण करायलाच पाहिजे.
1: हो, नक्कीच. या माहितीच्या गदारोळात स्वतःचा तो स्पष्ट आणि सत्य आवाज आकाशवाणीतून मिळेल असा पक्का विश्वास आपल्याला आहे. श्रोते हो, आता ऐकूया आकाशवाणीचे 90 वर्षांचे श्रोते रामकृष्ण जोशी यांचं मनोगत.
2: नमस्कार, माझं नाव आहे रामकृष्ण कत्तू जोशी. मूळ राहणारा खेड्यागावातलं आहे, धरणगाव तालुक्यामध्ये निंबोरे म्हणून गाव आहे. त्या गावाचा मी रहिवासी आहे. काय खेड्यागावात शिक्षण नाही, काही नाही, अशा परिस्थितीत मी गाव सोडून नातेवाईकांकडे शिक्षणाला गेलो. 12वी पर्यंत शिक्षण केलं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट माझं सिलेक्ट झालं वनरक्षक म्हणून. नंतर मला प्रमोशन मिळालं त्या वनपाल म्हणून. 26/7/1940 मी जळगावला वन ऑफिस मध्ये हजर झालो. पण अंबळनेरहून माझं रिटायरमेंट झालं 1960 रेडिओ घेतला. कितले रेडिओ? आडव्या दांडीचा. मग आकाशवाणीवरचे सगळे कार्यक्रम, आकाशवाणीचा कार्यक्रम आवडीचा म्हणजे गीत मला फार आवडीचं. माझं मनोरंजन आकाशवाणीच्या याच्यातला तर मोठे चांगले कार्यक्रम आकाशवाणीने दिले. त्यावेळेला त्याच्या परिस्थितीमध्ये झाला, स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. तर त्यावेळेला तर आकाशवाणीने अनेक प्रकारचे कार्यक्रम दिले. स्वातंत्र्य मिळालं तो कार्यक्रम आकाशवाणीने सांगा म्हणजे जबरदस्त नेहरूंचा कार्यक्रम दिला. ते वेळेला आकाशवाणीने इंदिरा गांधीचं भाषण सुद्धा मी ऐकलं आहे आकाशवाणीवरचं. आता जवळजवळ 91 चालू आहे आणि आकाशवाणीला 90 वर्ष झाली शेवटी होत आहे. याबद्दल आकाशवाणीचं कौतुक करावं इतकं आहे आपलं माहिती प्रमाणे.
1: रामकृष्ण जोशी यांचं मनोगत आपण ऐकलं. श्रोते हो, तर मग भेटूया पुढील भागात. नमस्कार.
3: श्रोते हो, आज आपण आकाशवाणीच्या 90 वर्षांनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका ऐकली निरंतर स्वरलहरी. लेखन केलं होतं किशोर कुलकर्णी यांनी. निवेदन होतं सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

नमस्कार। आकाशवाणीचे हे चंद्रपूर केंद्र आहे। मुंबई केंद्राहून प्रसारित कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपित केला। यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत।

आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन देतल्या 47 शहरांमध्ये 51 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन आणि त्या बातम्या विस्तृतपणे भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून

0: संबोधित करताना बोलत होते. मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे. प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं की भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे.
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है. आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है. भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है. इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे. साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले.
0: सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिदर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिदर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोलचा दर 110 रुपये 64 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 97 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. आज चेन्नईत पेट्रोलचे दर 105 रुपये 31 पैसे तर डिझेल दर 96 रुपये 98 पैसे प्रतिलिटर झाला आहे. याच महिन्याच्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती. गेल्या 9 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. अखादी युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत 15 मेपर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं आज सकाळी भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यासाठी कोलकाता इथं आगमन झालं. ही त्यांची पहिलीच भारत भेट असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इंडो पॅसिफिक धोरण क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याच्या दृष्टीनं त्यांची भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे. रुबिओ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली. त्यानंतर मंगळवारी ते भारतानं आयोजित केलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणार आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू

मोटेगी क्वाड बैठकीत सहभागी होणार आहेत. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इबोला विषाणूच्या बुंदी बुग्यो प्रकारच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याची पातळी वाढवली आहे. कॉंगोमध्ये हा धोका उच्चवरून अतिउच्च पातळीवर गेला आहे, तर जागतिक स्तरावर अद्याप कमी प्रमाणात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनॉन घेब्रेसेस यांनी म्हटलं आहे. या आजाराची आतापर्यंत 82 जणांना लागण झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असली तरी या रोगाचा प्रसार वेगानं होत असून सुमारे 7.5 जणांना याची लागण झाली असून 177 जणांचा मृत्यू उडवल्याचा संशय असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातले शास्त्रज्ञ या आजारावरची लस विकसित करत असून येत्या 2 ते 3 महिन्यात ही लस वैद्यकीय चाचणीसाठी उपलब्ध होईल. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपास समोर आलं आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या, त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालयानं सांगितलं. सेना दलांमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे घेण्यात येणाऱ्या समानता पुरस्कार यंदा भारतीय सैन्य दलातील अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 3 भारतीय लष्करी अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनान इथं तैनात आहेत. जिनिव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 7-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातील जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत होईल. एपीओ अर्थात आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या 68 सत्राची काल नवी दिल्लीत सांगता झाली. 20 ते 22 रोजी भारत मंडपम इथं 3 दिवस चाललेल्या बैठकीत परिसंवाद, धोरणात्मक चर्चा आणि उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51,000 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया परी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये विविध भारती है राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन
1: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश 2025-26 साठी केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे ऊर्जा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नवनवीन संधींचा उल्लेख त्यांनी केला परदेशात शाश्वत ऊर्जा स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली
2: आज क्लीन एनर्जी क्रिटिकल मिनरल्स ग्रीन हाइड्रोजन और सस्टेनेबल मैन्युफैक्चरिंग से जुड़े सेक्टर्स भी बहुत तेजी से ग्रो कर रहे हैं इनसे जुड़ी पार्टनरशिप एक नई इकोनॉमी के न्यू अपॉर्चुनिटीज के दरवाजे खोल रही है स्वीडन नॉर्वे और इटली जैसे देशों के साथ ग्रीन ट्रांजिशन और सस्टेनेबल टेक्नोलॉजी में भी सहयोग बढ़ रहा है ये भारत को क्लीन मैन्युफैक्चरिंग से जुड़ी फ्यूचर इंडस्ट्रीज में मजबूत करेगा
1: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे असंही मोदी म्हणाले हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला देशभरातून निवडलेले नवनीत

उमेदवार रेल्वे मंत्रालय गृह मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील. याआधीच्या 18 रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रति लिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 पर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमाच्या पोस्टरद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची 623 बैठक बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली. यावेळी जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा भविष्यातल्या संभाव्य धोक्यांचा आढावा घेतला. बँकेचं एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.42% वाढलं तर जोखमीच्या तरतुदींपूर्वीचा खर्च 27.60% वाढला आहे. जी रामजी या ग्रामीण रोजगार कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जी रामजी कायद्याचा मसुदा नागरिकांची मतं मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला. या प्रस्तावित मसुद्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुकाणू समिती, संक्रमणकालीन तरतुदी, केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद, वेतन आणि बेरोजगार भत्ता, प्रशासकीय खर्च, तक्रार निवारण आदी तरतुदींचा समावेश आहे. जी रामजी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक, प्रशासकीय आणि आर्थिक चौकट निश्चित करणं हे या नियमांचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामविकास मंत्रालयानं म्हटलं आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीनं आणि नियोजनबद्ध रीतीनं केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होते. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेन

या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या, त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. तसंच चारही प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालय सूत्रांनी सांगितलं आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातल्या जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. प्रस्तावित राज्य देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या कायद्यात वक्फ जमिनींना वगळून हिंदू मंदिरांच्या मालमत्तांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा महासंघानं केला आहे. महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारनं याबाबत चर्चा करायला बोलावल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. जिनेव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या खरात आडगाव इथं एका बोअरवेलच्या खोदकामाच्या ठिकाणी 2 मजुरांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात 16 वर्षांचा एक मुलगाही जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सोलापूरमधले काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि आंबेडकरी नेते प्रवीण निकाळजे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज सकाळी निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. प्रवीण निकाळजे हे 2017 प्रभाग क्रमांक 20 निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. तर फ्रेंड, युवावाणी कार्यक्रमाच्या मागच्या भागात आपण स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसं मिळवायचं याविषयी सूरज देबाजी सर यांच्याकडून माहिती घेतली. आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपण याविषयी आणखी सविस्तर आणि मस्त अशी माहिती घेणार आहोत. तर मग ऐकूया आजचा युवावाणी हा कार्यक्रम. मूळचे इचलकरंजीचे आणि सांगलीच्या वाचन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून बीटेक इलेक्ट्रॉनिक्स या शाखेचे पदवीधर आणि सध्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी या पदावर कार्यरत असणारे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2024 साली घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ या पदी निवड झालेले सूरज देबाजी सर. आजच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं आणि सूरज देबाजे सरांचं भरभरून स्वागत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: या पदावर नियुक्ती झाल्यानंतर जो प्रशिक्षणाचा काळ असतो तो तुमचा सिंधुदुर्गमध्ये गेला, तो अनुभव काय होता?
1: गट अ आणि ब चे जे राजपत्रित अधिकाऱ्यांची राज्यसेवेतून ज्यावेळी निवड केली जाते तर त्याला एक प्रशिक्षण धोरण आहे शासनाचं, की ते कार्यक्रम आहे, प्रशिक्षण कार्यक्रम ज्याच्यामध्ये मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. सगळ्याच केडरचे जे सिलेक्ट झालेले त्या वर्षीचे अधिकारी आहेत ते एकत्र येऊन त्यांचं मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. त्यानंतर अनिवार्य संलग्नता काही असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला विधी संलग्नता आहे, न्यायालयीन संलग्नता आहे, आदि गाव संलग्नता, आदिवासी संलग्नता, दिल्ली दौरा, महाराष्ट्र दौरा, अशा प्रकारे आर्मी अटॅचमेंट, अशा वेगवेगळ्या संलग्नता असतात की जिथे जाऊन एक्सपिरियन्स घ्यायचा असतो वेगवेगळ्या त्या त्या सिच्युएशनमध्ये जाऊन. ते झाल्यानंतर तुमचं तांत्रिक प्रशिक्षण असतं की त्या वेगवेगळ्या पदावर जे निवड झालेले अधिकारी आहेत वेगवेगळ्या विभागातले, तर त्यांचं ते तांत्रिक वेगवेगळ्या त्या विभागाचं प्रशिक्षण घेतलं जातं. आणि त्यानंतर तुमचा असतो टप्पा जिल्हा संलग्नतेचा. जसं सिंधुदुर्गमध्ये आलो, जसं मी आता कौशल्य विकास विभागाचा एक अधिकारी म्हणून मला माझ्या डिपार्टमेंटनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला प्रोबेशनला दिलं, तसं महसूलमध्ये एखादं त्यांचं प्रशिक्षण धोरण कदाचित वेगळं असेल. म्हणजे जिल्हा संलग्नतेवेळी तुम्ही डिपार्टमेंटकडे जाता की डिपार्टमेंटच्या प्रशिक्षण धोरणानुसार तुम्ही त्या त्या ठिकाणी काम करता. तसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो, सुरुवातीचा फेज मला फक्त कार्यालयीन कामकाज कसं असतं, काय असतं बाबा, काय पद आहेत, आवक जावक काय आहे, पत्रव्यवहार कसा आहे, म्हणजे जे प्रोबेशनमध्ये ऐकलेलं, टिप्पणी काय आहे, ती टिप्पणी कशी लिहिली जाते, त्याच्यावर रिमार्क कसा दिला जातो, इनवर्ड काय, आउटवर्ड काय, त्या पत्रावर प्रत्युत्तर संदर्भ काय आहेत, जीआरचा संदर्भ कसा दिला जातो, हे पत्रव्यवहार समजायला लागले. त्यानंतर वेगवेगळ्या मीटिंग बघायला लागलो.

0: त्यावेळी कलेक्टर ऑफिसच्या वेगवेगळ्या मीटिंग्स असतात, त्यावेळी कार्यालय प्रमुखांना आमंत्रित केलं जातं. त्यावेळी आमचे कार्यालय प्रमुख मला सुद्धा लावून द्यायचे की सूरज तू जा, तू मीटिंग अटेंड कर. तिथे एक्सपिरियन्स वाढायला लागला. त्यानंतर इन बिटवीन तसंच स्किलच्या बॅचेसचं इन्स्पेक्शन असेल ह्या गोष्टी शिकत गेलो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक आमचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चालू झाली 9 जुलै 2024 जी आर आहे, त्यावेळी ती स्कीम लॉन्च झाली आणि त्या स्कीम मध्ये मी बऱ्यापैकी काम केलं. त्यावेळी म्हणजे स्कीम लॉन्च झाल्यापासून स्कीमचं मोबिलायझेशन असेल, स्कीम तळागाळापर्यंत कशी पोहोचेल, त्यासाठी आवश्यक असलेले कॅम्प, तहसील ऑफिसमध्ये कॅम्प, वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाहिराती असतील, वेगवेगळ्या आयटीएस कॉलेज असतील तिथे जाऊन पब्लिसिटी, तिथे मोबिलायझेशन, स्कीमची माहिती देणे, मुलांच्या पर्यंत पोहोचणे, उद्योग आस्थापना जाऊन माहिती देणे, एमआयडीसी असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इतर उद्योग आस्थापन असतील इथं जाऊन भेटी देणे, सरकारी कार्यालयांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून काय रिक्त आहेत, म्हणजे असं त्या स्कीम मध्ये मी भरपूर काम केलं. कारण तो पिकचा कालावधी होता आणि तिथं जरा जास्त काम केलं मी. त्यानंतर मग मी सेवा सोसायटीच्या मीटिंग अटेंड करणे, मग तिथं तिथले वेगवेगळ्या सेवा सोसायटींचे वाद असतील ते प्रत्यक्ष मीटिंग मध्ये, कारण सेवा सोसायटीची जे मीटिंगचा जो भाग आहे तर त्याचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात आणि सदस्यसचिव म्हणून आम्ही तिथं आमच्या डिपार्टमेंट रोल प्ले करत असतो. मग तिथं संबंध आला की लोकांचे कसे वाद कसे मिटवले जातात त्या मीटिंग मध्ये, कसं समजून घेतलं जातं काम, कामकाज त्यांना समजून घेऊन त्यांची समजूत घालून कसं काम पुढे घेऊन गेलं पाहिजे, तर ते तिथं मला रिअलाइज
1: सेटल होणं आणि मग आपलं पुढचं आयुष्य जे आहे ते छान, आपल्याला पाहिजे तशी प्रगती काही यावी पण मार्गदर्शन मिळत नाही. पण तुमच्या विभागातर्फे चांगलं हे केलं जात आहे सध्या. 2024 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सेवा परीक्षाची घेतली होती, त्यामध्ये तुम्ही सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ पदावर नियुक्त झालात आणि 28व्या क्रमांकानं. तर या यशाबद्दल आणि त्या प्रवासाबद्दल पण ऐकायला आवडेल.
0: हो निश्चितच, खूपच म्हणजे माझ्या जीवनातला खूप चांगला प्रवास होता. नेहमी राज्यसेवा 2021 ज्यावेळी रिझल्ट आला मुला झाल्यानंतर ती माझी रँक 215 होती राज्यामध्ये, आणि ज्या प्रमाणात यश मी एक्सपेक्ट केलं होतं की चांगलं यश मी त्यावेळी क्लास वन इन ते मार्क मेन्स मार्क चांगले आले होते, पण त्या मेन्सच्या मार्कावर क्लास वन होईन सुद्धा अपेक्षा होती, पण मार्क्स इंटरव्ह्यूमध्ये थोडाफार तफावत आली, मार्क कमी आले इंटरव्ह्यूला आणि माझी रँक खाली घसरली, त्यामुळे ते थोडं वाईट वाटलेलं मला की आपली रँक चांगली असती पण रँक खाली आली आपली. त्यावेळी क्लास टू म्हणून निवड झाली माझी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, पण मी थांबलो नाही. त्यावेळी ठरवलं की नाही आपला आकडा अभ्यास आहे चांगला, आपण फ्लोमध्ये राहू शकतो, अभ्यास करू शकतो, ठीक आहे. म्हणून मी सर्व्हिस जॉईन केली आणि त्यानंतर माझा अभ्यास चालूच होता. इवन प्रशिक्षण संस्थांमध्ये सुद्धा थोडा थोडा अभ्यास रोज असायचा माझा तिथं. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जॉईन केलो त्यावेळी खऱ्या अर्थाने मला त्या जिल्ह्याचा फायदा झाला की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले जे क्लायमेट आहे ते निसर्गरम्य वातावरण आहे, तिथली म्हणजे एक ओव्हरऑल म्हणजे लोकसंख्यासुद्धा कमी आहे, कामाचं नेचरसुद्धा खूपच म्हणजे काम जास्त अतिरिक्त भार नाही, जसं सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जसं वर्कलोड आहे तसं त्या जिल्ह्यामध्ये इतकं वर्कलोड नाही आहे, त्याचासुद्धा फायदा झाला मला अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये. बाकीच्या सगळ्या गोष्टी हँडल करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आमच्याच डिपार्टमेंटची अभ्यासिका आहे, कारण आमच्या डिपार्टमेंट ग्रंथालय सदृश अभ्यासिका ही योजना आमच्या विभागाची आहे, ग्रंथालय सदृश अभ्यासिका ज्याच्यामध्ये ग्रंथालयाची आमच्याच ऑफिसला लागून एक ग्रंथालय सुद्धा असतं, त्याच्यामध्ये पुस्तकं प्रोव्हाइड केले जातात मुलांना, अभ्यासासाठी ग्रंथालय आहे ती करू शकतात. मग तिथं थोडंसं डिपार्टमेंटचा तिथं भागच असल्यामुळे थोडं अभ्यासाची ती ज्योत राहिलीच टिकून की बाबा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग ती काम करत असताना मग सकाळी नियोजन असायचं माझं, कलेक्टर ऑफिस सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमची एक लायब्ररी होती ओरसला, त्याच्यावरती एक लायब्ररी होती, म्हणजे लायब्ररीची अशी काही कमतरता नव्हती, तिथंच अवेलेबल भेटलं मला, काम करतोय तिथंच अभ्यासिका आहे. मग तर ह्याच्याबरोबर मग मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभ्यासिकेत बसायचो की सकाळी माझं नियोजन असायचं, सकाळी 6 उठणे, व्यायाम करणे, 7 आवरून अभ्यासिकेत जाणे, 7 ते 10 तिथं अभ्यास करणे, 10:30 ऑफिसला जाणे. मग तिथून मग कामाचं नेचर कसं असेल त्याच्या मग नंतर ऑफिस सुटलं की त्यानंतर लगेच तिथं अभ्यासाला बसायचो, फ्रेश होऊन यायचो तिथंच अभ्यास, कारण राहायला सुद्धा तिथंच दोर असला, तिथंच येऊन फ्रेश होऊन परत येऊन बसायचो अभ्यासाला, तिथंच 9-10 तिथंच करायचो. म्हणजे हे ही जर्नी माझी चालूच होती, हे जो रिझल्ट आला 24 हे माझं जॉईन केल्यानंतर हे चालूच होतं, सकाळी जाणे काम करणे परत येणे परत संध्याकाळचं रुटीन परत जाणे, म्हणजे हे सायकल होतं. हे असं करत करत एक्झाम 2-3 पुढे गेली 24 ज्यावेळी जात आली त्यावेळी फॉर्म भरला मी, त्यावेळी एक्झाम 2-3 पुढे गेली, मग ही माझा प्रवास चालूच होता. म्हणजे ऍक्च्युली पूर्व परीक्षा झाली डिसेंबर 2024 तोपर्यंत माझा अभ्यास बऱ्यापैकी झाला होता आणि पूर्व परीक्षा पण चांगल्या मार्काने चांगले मार्क आले पूर्व परीक्षेला. त्यानंतर क्लिअर झालं की यार आपण रेसमध्ये आहे, क्लिअर आहे आणि आपल्याला ह्यावेळी पोस्ट भेटणार. मग त्यानंतर माझा अभ्यास चालू झाला, ठेवलाच मी तसाच. ही मॅरेथॉन आहे, ही काही स्प्रिंट नाही आहे, तुम्हाला थोडं करत जावं लागणार आहे. असं नाही की 2 मी फुल ताकदीनं अभ्यास करतो म्हणजे माझा रिझल्ट येईल, की 4 करतो म्हणून नाही, तर प्रवास होता माझा, तो एक वर्षभर माझी ती चालू होती प्रोसेस, काम

0: अभ्यास काम अभ्यास ते सातत्य कन्सिस्टन्सी कंटिन्युअस होती माझी.
1: बरोबर.
0: ते मी प्रोसेस एन्जॉय करत होतो, बर्डन म्हणून करत नव्हतो. की मला भारी वाटायचं की परत त्या अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करा, त्यात नवीन काय आहेत, नवीन आणि परत गोष्टी काय क्लिअर होतात काय, जे की मागच्या वेळी मला कळाले नव्हते अभ्यासातले फ्लॉज, ते मला आणि परत क्लिअर व्हायचे. आणि ते क्लिअर झाल्यानंतर जो आनंद यायचा तो मला आणि अभ्यास करायला मोटिवेट करायचा दुसऱ्या दिवशी. अरे यार नवीन काय तर आपल्याला कळलं, अरे ही अभ्यासाची पद्धत आहे. मग मी चांगल्या चांगल्या माझे जे इक्विपमेंट्स घेतले, मग आयपॅड घेतला, टॅब घेतला, त्या टॅबवर चांगल्या चांगल्या नोट्स काढायला लागलो, तिथून इनोव्हेटिव्ह केलं, त्यात पीडीएफ सेव्ह जतन करून ठेवायला लागलो, त्याच नंतर रिवाईज करता येईल. मग ते काम केलेलं जे आहे 7-8 महिन्याचं, ते नंतरच्या मुख्य परीक्षेला कामाला आलं माझ्या. जे नियोजन केलं होतं थोडंफार ते नंतर रिव्हिजनला असतील, किंवा केलेल्या अभ्यासाचं रिव्हिजन जे कट्टर कंटेंट जो गोळा करून ठेवलेला आहे तो रिव्हिजन करायला मला तिथं नंतरच्या मेन्सच्या कालावधीत मला मदत केला. त्यामुळेच एवढं मला कमी काम करत असताना सुद्धा मोठे यश मला संपादन करता आलं.
1: कारण बऱ्याचदा काय वाटतं की एकदा नोकरी लागली तर आता आपल्याला पुढच्या परीक्षा द्यायला जमेल की नाही, याच्या वरचं पद आपल्याला साध्य करायचं असतं पण जमेल की नाही. पण तुम्ही ती चिकाटी जी आहे ती सातत्यानं राखली आणि आपली महत्वाकांक्षा जी आहे ती तुम्ही कमी होऊ दिली नाही. एकूणच जाणवते की तुम्ही सेल्फ स्टडीला खूप जास्त महत्व दिलं, स्वतः अभ्यास करणं, स्वतःच्या नियोजनाप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पाडणं याला तुम्ही जास्त महत्व दिलंय. 2019 साली तुम्ही प्री आय एस ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर आणि पुण्याच्या यशदा या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा तुम्ही होता प्रशिक्षणादरम्यान. तर हा अनुभव काय आहे आणि आपल्या तयारीमध्ये या ज्या प्रशिक्षण संस्था आहेत यांचा कितपत वाटा असू शकतो?
0: खूपच चांगल्या ह्या संस्था आहेत, शासनाची योजना आहे की सगळ्यात महत्त्व तर अशा संस्थेचा आहेच आहे की ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये महाराष्ट्रातल्या मुलांनी जास्तीत जास्त रिप्रेझेंट करावं, ह्याचा खरा हा उद्देश हाच आहे या संस्थेचा. ज्यावेळी मी अभ्यास करत होतो इचलकरंजीमध्ये माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेत, त्यावेळी काही मित्र झाले होते माझ्या अभ्यासाबरोबरच अभ्यास करताना, तर त्यामध्ये अविनाश खोत नावाचा एक माझा मित्र होता की त्यानं मला प्रोव्होक केलं की सुरुवातीला तू सूरज तुझा अभ्यास चांगला आहे, तू कदाचित हिथं का ट्राय करत नाहीस, हिथं जा, तुला स्टायपंड चालू महिन्याला, राहण्याची अकॉमोडेशनची सोय होईल, तिथली लायब्ररी होईल, तिथं सगळं तुला फ्री भेटेल, कदाचित अभ्यासाच्या जर्नीमध्ये तुझा प्री मेन्सचा तिथं कालावधी निघून जाईल त्या संस्थेमध्येच अभ्यास करताना, तू बघ ते ट्राय कर. मग असं करत कर आम्ही सुरुवातीला फॉर्म भरला तो प्री आय एस ट्रेनिंग कोल्हापूरची, पण तिथं काय फेल झालो मी. परत 19 फॉर्म भरला मी, तसं कोल्हापूरला शिफ्ट झालो होतो मी 2-3 महिन्यासाठी, की थोडं चेंज म्हणून थोडं मित्रबरोबर कोल्हापूरला अभ्यासाला गेलो, युनिव्हर्सिटी एरियामध्ये अभ्यास चालू केला. मग तिथं ज्यावेळी फॉर्म भरला, पर्टिक्युलर त्याच एक्झामचा अभ्यास केलो मी की आपण प्री आय एस ट्रेनिंग सेंटरमध्ये जाऊ, अभ्यास करू, सिलेक्ट होऊ, तिथं जाऊन अभ्यास करू, जेणेकरून फायनान्शियल बर्डन असेल किंवा अभ्यासाचं नियोजन चांगली कंपनी भेटेल, अभ्यास करेल, मुलं एकत्र येतील, त्यांच्याबरोबर अभ्यास करता येईल, चांगल्या एक वातावरणात अभ्यास करेन असं एक अपेक्षा होती. म्हणून मी फॉर्म भरला तो, आणि सुदैवानं जो चेंज झाला होता आमच्यामध्ये की म्हणजे 2-3 वर्ष एकाच लायब्ररीमध्ये अभ्यास करून आणि सडन शिफ्ट होऊन 2-3 महिन्यासाठी कोल्हापुरात अभ्यास केला, थोडासा जो चेंज झाला होता त्याचा फायदा बरोबर त्या एक्झामला झाला. आणि तिथं माझी टेस्टिंग सेंटरमध्ये पण कसं ऑल महाराष्ट्रात एक्झाम होती ती प्रत्येक जिल्ह्याला, पर्टिक्युलर यशदाची ऑल जिल्ह्याला होती पण टेस्टिंग कोल्हापूरची फक्त कोल्हापुरातच होते जिल्ह्याची. मग दोन्ही एक्झाम दिल्या मी, टेस्टिंग सेंटर कोल्हापूरची पण दिली आणि यशदाची पण दिली, दोन्हीकडे पण सिलेक्शन झालं माझं. इथं 12 रँक आली आणि तिथं यशदामध्ये ऑल महाराष्ट्र रँक 2 आली माझी. मग मी ठरवलं की आपण कोल्हापूर टेस्टिंग जॉईन करण्यापेक्षा आपण यशदाला जाऊ, जेणेकरून तिथं अजून जरा मॉब चांगला भेटेल आपल्याला, आणि मी तिथं जॉईन केलं आणि निश्चितच त्याचा मला फायदा झाला. तो पहिला ब्रेक होता माझा जिथं माझी खरी सुरुवात झाली यशाची. तो एक आत्मविश्वास आणि जो म्हणतात ना म्हणजे एक्झाम पोस्ट मिळण्यात जो आनंद नव्हता तो तिथं सिलेक्शन झाल्याचा आनंद होता. मग तिथं गेल्यानंतर खरोखर युपीएससी करणारी जी मुलं होती किंवा राज्यसेवा सगळ्या बॅकग्राऊंडची महाराष्ट्रातल्या सगळ्या बॅकग्राऊंडची मुलं तिथं होती आणि तिथं अभ्यासाचे मग तिथं चांगली सवय लागली, रुटीन अभ्यास करणे, डिस्कशन करणे, परत त्यांच्याबरोबर जे त्यांच्या नोट्स कशा आहेत, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती काय आहेत, त्यांनी काय काय आतापर्यंतचे त्यांचे अनुभव काय आहेत अभ्यासातले, हे शेअरिंग व्हायला लागले तिथं एकत्र आल्या. आणि मग त्या परत मला कॉम्पिटिशनचा अंदाज येत गेला, कारण तिथं सगळे मुलं ना सगळे चांगले मार्क्स पाडलेली मुलं तिथं आलेली होती, युपीएससी सुद्धा करतायत, राज्यसेवा करतायत सगळ्या प्रिपरेशनमध्ये, त्यामुळे तेवढ्या कमी कालावधीमध्ये मला पुण्यात राहून वेगवेगळ्या ह्याची गरज पडली नाही की पुण्यात जाऊन कुठल्या तरी पेटेत अभ्यासिकेत करतो अभ्यास, जेणेकरून अभ्यास म्हणजे वातावरण जनरेशन होईल, तर ते न होता फक्त या थोड्या कालावधीमध्ये माझं झालं. मी कधी पुण्यात कधी असा अभ्यास सुरुवातीला 5-6 महिने केलं होतो, पण हे ज्यावेळी यशाला आल्यानंतर जे कॉन्फिडन्स बुस्टअप झाला तो ओव्हरच राहिला कॉन्फिडन्स की आपण एक्झाम कोणतेही क्रॅक करू शकतो. आणि तो प्रवास झाला, मग 20 कंबाईनचे मार्क्स चांगले आले, तिथं गेलो निघतच गेल्या पोस्ट. मग
1: जेव्हा इंजिनिअरिंग पदवी झाली तुमची, हा त्याच्यानंतर कॉलेजमध्ये प्लेसमेंट असतात.

0: त्यावेळेस आपली एक मनस्थिती असते की आपण लगेचच इन्कम मिळवायला सुरू करूया जेणेकरून आपल्या घरच्यांना पण मदत होईल, आपल्यावर आधीच खर्च पण झालेला असतो. मग त्यावेळेस ते नाकारून तुम्ही पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला, मग काही खास कारण काय ठरवलं होतं
1: ह्याच्या पाठीमागे? नाही, स्पर्धा परीक्षा करणं तर क्लिअरच होतं मला, पण हा एक विषय होता की थोडं एक दोन वर्ष काम करून आपण करू का, थोडं फायनान्शियल थोडंसे सेव्हिंग होतील आपली, चांगली कंपनी करू, जॉब करू, थोडे वर्क एन्व्हायरमेंटचा अंदाज येईल, कामाचं कल्चर समजून जाईल, हे क्लिअर होतं मला, पण तेवढं धाडस मी केलं नाही. म्हणजे ही भीती होती की आपण ह्यात जर अडकलो आता, म्हणजे कंपनी प्लेसमेंट जर घेतली तर कदाचित इथंच गुरफटून गेलो, तर कदाचित आपलं जेवढी जे फाउंडेशन करायसाठी जे 2-3 वर्ष लागतात ते कदाचित ह्याच्यामध्ये जायचे, त्यानंतर वेळ आपला नंतर जायचा पुढे, ही एक थोडी भीती होती, त्यामुळे मी केलं नाही, गेलो नाही. तर आणि दुसरा एक महत्त्वाचा की तुमच्या घरातल्यांचे फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं आहे, तर हा सुद्धा खूप रोल प्ले करतो. आणि सुदैवानं माझ्या घरातली तेवढी फायनान्शियल कंडिशन चांगली होती, त्यामुळे मी जाऊ शकलो. कदाचित माझी फायनान्शियल कंडिशन जर वीक असती तर कदाचित सुद्धा मला भाग पडला असते की जो करत तू कर असं एक ऑप्शन होता. पण घरातल्यांचा सपोर्ट जो म्हणतात, जो पालकांचा जो सपोर्ट, तो खूप प्रत्येकाच्या आयुष्यात खूप रोल प्ले करतो. तसं माझ्या सुद्धा आयुष्यात झालं की माझ्या वडिलांनी, आई वडिलांनी कधी कसलीच कशा गोष्टीची कमी पडू दिली नाही, की लहानपणापासून असेल एखादी वस्तू पाहिजे असेल, काही पैसे पाहिजे असतील, किंवा काही माझा निर्णय असेल तुला काय करायचं आहे, तर प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य आणि जी मागेल ती गोष्टी भेटलेली आहे त्याचा फायदा झाला. कदाचित दुसऱ्याचा तसं असेलही नसेल, कदाचित दुसरा असेल की त्याला फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगला नसेल, किंवा घरातले म्हणत असतील की तुला आता काम करावं लागेल, किंवा तुला हे करतच करावं लागेल असे असेल. तिथं सुद्धा म्हणजे एखादा विद्यार्थी करू शकतो, असं नाही की फायनान्शियल सपोर्ट फॅमिलीचा असेल तरच तो क्लिअर करतात एक्झाम, असं नाहीये. तर काम करत सुद्धा यशस्वी झालेली काही नाही, भरपूर एक्झाम्पल आहेत. कारण अल्टिमेटली एक्झाम पास करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी गरजेचं असतं ते मोटिवेशन आणि तुमची कन्सिस्टन्सी. तुम्ही घनाचे घाव हळूहळू ज्यावेळी घालत राहता त्या एखाद्या दगडावर, त्यावेळी ती इतकं ते तुमचे स्किल असेल, तुमचे एफर्ट्स असतील, ते इतके पुढे पुढे जसं जाणार तुम्ही, तरी इतके एफर्ट्स मजबूत होतात की तुमची सगळ्याच बाबतीत तुम्ही पुढे जाता. कामाच्या बाबतीत काम पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता, तुमचा अभ्यासाचं उलट आणि नियोजन चांगलं होऊ शकतं. कारण मला एक माझा ऑब्झर्वेशन आहे की जी काम करत जी मुलं अभ्यास करतायत, त्यांचं जर प्रोडक्टिव्हिटी खूपच जास्त असते जेवढी फुल टाइम करत असतात. हे सुद्धा माझ्या ह्याच्यानुसार मला कळालं, कारण मी फुल टाइम ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी माझी रँक 215 आली, पण ज्यावेळी काम करत अभ्यास करलो त्यावेळी राज्यात 28 आलो मी. म्हणजे हे मला रिअलाइज झालं की असं काही नाही, भ्रम मुलांनी ठेवू नये की मला कामच करायला लागले मग मी कसं करू, असं नसते. ज्यावेळी तुम्ही पाय टाकणार त्याचवेळी मार्ग तुमचा पुढे पुढे दिसत जाणार. जसं गौतम बुद्ध म्हणतात, तुम्ही रस्ता चालत शिका रस्त्यावर, तर तुम्ही तो तुमच्यातला जो ज्योत आहे तुमची आतली मनातली, ती सुद्धा मला तुम्हाला रस्ता दाखवत जाईल पुढे वाटचाल करत असताना. तर तो आहे, मला एवढंच म्हणायचं आहे की कसाही आपण आपल्या फायनान्शियल बॅकग्राऊंडकडे असेल किंवा आपली फॅमिली ह्याचा असेल, ह्याचं कसलंही मनात दुराग्रह न ठेवता पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे प्रत्येक फील्डकडे.
0: अडचणी या तुम्हाला त्रास द्यायला येत नसतात, तर त्यात तुम्हाला काहीतरी नवीन शिकवायला आणि तुमच्यातून काहीतरी चांगलं काढून घेण्यासाठी असतं. या दृष्टिकोनातून केलं तर आणखी म्हणजे लढाईचं जे बळ आहे ते वाढतं. आता तुम्ही या पदावर कार्यरत आहात, तर काय म्हणजे तुमचं स्वप्न काय आहे? प्रशासकीय सेवेमध्ये आणखी मोठी भरारी घ्यायची आहे, तुम्ही काय ठरवलंय स्वतःसाठी?
1: पुढे जायची अजून इच्छा आहे माझी, कदाचित मी जाईन सुद्धा पुढे असं वाटते मला. पण सध्याचा थोडासा अभ्यास, थोडीशी सध्याच्या सिच्युएशन मध्ये थोडी कमी आहे, कारण थोडस नियोजन करतोय की मी, मला सुद्धा क्लिअर आउट कसं असते प्रत्येक टप्प्याला कोणतेही पाऊल टाकण्याच्या आधी पुढे थोडीशी क्लॅरिफिकेशन अजून येणं गरजेचं असते. तर क्लॅरिफिकेशन मला अजून काय करायचं आहे हे अजून क्लॅरिफिकेशन मी सुद्धा अजून करत आहे, कि मला अजून खरोखरच अजून पुढची काय एक्झाम करायची आहे किंवा दुसरा काय अजून मार्ग निवडायचा आहे पर्याय, यासाठी मी थोडस होल्डओव्हर आहे. बाकी आता सध्या काम तर एन्जॉय करतोय मी माझं.
0: वा मस्त. आणि जसं तुमच्या तयारीमध्ये आपण बघितलं की घरच्यांचा तर सहभाग आहेच, महत्वाचा वाटा आहे, प्रशिक्षण संस्थांचा आहे, तुमच्या स्वतःच्या चिकाटीचा आहे, तुम्ही स्वतःवर सतत प्रयत्न करत गेलात स्वतःमधून काय काय काढून घेता येईल यासाठी तुम्ही कार्यरत आहात अजूनही. तसंच मित्रमैत्रिणींचा पण काही वाटा आहे का? मला ते ऐकून घ्यायला आवडेल.
1: हो, मित्रमैत्रिणींचा वाटा तर खूपच खूपच म्हणजे खूपच मोठा वाटा आहे त्यांचा, कारण सुरुवातच झाली मित्रमैत्रिणींच्या ह्यामधून अभ्यासाची. त्यांनी प्रत्येक मोमेंटला मला मदत केलेली आहे. सुरुवातच झाली माझी ज्यावेळी मी माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेत अभ्यास करत होतो, त्यावेळी सुरुवातीचा मित्र माझा प्रशांत बसले म्हणून होता, की त्याच्याकडून मी अभ्यास करायचो की बाबा हा ह्याची कन्सिस्टन्सी किती हे आहे, म्हणजे किती जबरदस्त आहे, अरे हो किती नॉन स्टॉप 3-4 तास बसून कंटिन्युअस अभ्यास करतात, मग आपण का करू शकत नाही.

0: मग त्यानंतर दुसरा मित्र झाला अविनाश खोत म्हणून, जी की त्यानं मला प्रशिक्षण संस्थेची ओळख करून दिली की नाही नाही तू गेलं पाहिजेस, तुझा अभ्यास चांगला आहे, तू हे फॉर्म भर. तू तिथं त्यानं मोठं केलं, जॉईन करण्यासाठी मोठं केलं. अक्षरशः माझ्या मनात सुद्धा नव्हतं की अशा संस्थेची एक्झाम देऊन आपण तिथं जाऊ जेणेकरून वातावरण बदल होईल. कोण केलं तर मित्रांनीच मदत केली की हे कर तू. म्हणजे मी त्यांच्याकडे विचारायला न जाता त्यांनीच मला केलं की मोटिवेट केलं की तू ही एक्झाम दे, तू पुढं जाशील अजून. म्हणजे किती महत्त्वाची म्हणजे मित्रांचा रोल आहे. त्यानंतर माझे मित्र पुढे गेले, सचिन निगवेकर म्हणून आहे, ते ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर मग माझे मित्र झाले प्रशिक्षण संस्थेमध्ये, त्यांनी सुद्धा मोटिवेट केलं की तू अभ्यास करायला पाहिजेस अजून. त्यानंतर माझं आत्ता सध्याच्या ह्याच्यामध्ये इचलकरंजीमधले मित्र आहेत की जे अजून एक्झाममध्ये आहेत, सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे पण ते पुढच्या एक्झामची सुद्धा तयारी करत आहेत. त्यांनी सुद्धा मला हेलं की मोटिवेट केलं आणि प्रत्येक मोमेंटला मला मदत केली. म्हणजे मी जॉईन करून मला बाकीचे ज्या आता मी जॉईन करून मी सिंधुदुर्गला होतो, इवन ते माझ्या घरातलं सुद्धा काही काम करायचे. मी जर त्यांना कॉल करून तिथं सांगितलं, कारण ते इथं घरी ते गावूनच अभ्यास करत होते, मग माझं काम काही पडायचं माझे माझ्या गावी घराकडे, मी सिंधुदुर्गला असल्यामुळे, पण ते माझं काम करायचे अभ्यास सांभाळत की मी काही काम सांगितलं की नाही कधी म्हणायचे नाही. इवन ज्यावेळी मी अभ्यासाला थोड्या काळावर सुट्टी घेतली होती, मग इकडे घरी आलो त्यावेळी मला लायब्ररी लावून देण्यापासून माझ्यासाठी जे साहित्य आणणं असेल, सगळी व्यवस्था करणे असेल माझी, इवन मला एक्झामसाठी सोडायला असेल किंवा इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामध्ये असेल मदत आणणे सोड, इथंपर्यंत मला मदत केलेली आहे. म्हणून माझं यश एकट्याचं नाही आहे, मला वाटते ह्याची जाणत आहे मला, सगळ्यांचं यश आहे, सगळ्यांचे. माझे आई वडील असतील, माझे मित्र असतील, नातेवाईक असतील, प्रशिक्षण संस्था असतील, माझ्या जर्नीमध्ये जे जे मला भेटत गेले, सगळ्यांचं यश आहे.
1: अगदी बरोबर आहे. सर, आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येतोय, जाता जाता काही खास संदेश तुम्हाला द्यायला आवडेल का?
0: हो, आयुष्यातील लढाई जी आहे ती कसं असतं, एखादी मॅच असली, एखादी मॅच आपण क्रिकेट खेळत असतो किंवा एखादी स्पोर्ट्स खेळत असतो, प्रत्येक मॅच ही आपण जिंकतो असं नसतं कधी, प्रत्येक मॅच ही जिंकण्यासाठीच खेळायची नसते किंवा जिंकेलच असं नसतं. तर ज्यावेळी तुम्ही ती मॅच हारता किंवा तुम्ही ज्यावेळी आयुष्यात एखादी तुमची संधी हुकते, त्यावेळी जी हार आहे ती सुद्धा एक प्रेरणादायी असली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येक वेळी जिंकणं हे कधी आयुष्यात हा भाग नसते. मी प्रत्येक गेलो आणि प्रत्येक जिंकणारच आहे मी, हा आयुष्याचा कधीच भाग नसतो प्रत्येकाच्या. जसे अप्स आहेत तसे डाऊन सुद्धा आहे, त्यामुळं ती हार सुद्धा तुमची इतकी प्रेरणादायी असली पाहिजे की तुम्हाला परत ती मोटिवेट केली पाहिजे तुमच्या आयुष्यात, आयुष्य जगण्यामध्ये, आयुष्यातला आनंद देण्यामध्ये, तुमचं आयुष्य अजून सुखकर आनंदी होईल. तर ती हार सुद्धा तुम्हाला पचवता आली पाहिजे, त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. मला एवढं सांगायचं.

0: तर श्रोते हो, स्पर्धा ही वाढतच जाणार आहे. स्पर्धेचं स्वरूप सुद्धा बदलत जाईल, पण आपल्यामधील स्पर्धात्मक जी कौशल्य आहेत, आपली जी क्षमता आहे, ती वेळोवेळी तपासत राहणं, ती वाढवत राहणं आणि काहीही झालं तरी आपली महत्वाकांक्षा आणि आपली चिकाट जी आहे ती कमी होऊ न देणं हे कुठेही यशाचं खरं गम आहे, असं सूरज आपुसो देबाजे सर, सध्या ते सांगली जिल्ह्यात कौशल्य विकास रोजगार उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्याकडून आज आपण जाणून घेतलं. तर आकाशवाणीतर्फे त्यांचे भरपूर अभिनंदन करूया आणि आजच्या या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानूया. सर नमस्कार.
1: धन्यवाद.
0: आणि आजच्या या कार्यक्रमात आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते.

0: अधिकांश हिस्सों में आगे बढ़ गया है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। शासकीय नोकरीतील आपल्या जबाबदारीचं पालन चांगल्या रीतीनं करावं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन। नागपुरात 308 जणांना नियुक्तीपत्रांचं वितरण। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश। आणि विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याला येत्या 25 मे पर्यंत उष्णतेचा रेड अलर्ट। आता सविस्तर बातम्या। भारताच्या विकासाच्या प्रहात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमानं संबोधित करत होते। मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणा संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे। पंतप्रधानांनी नमूद केलं, भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे।
3: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
2: 2047 पर्यंत भारताला विकसित भारत बनवण्याच्या वचनबद्धतेनं प्रत्येक भारतीय काम करत आहे आणि हे साध्य करण्यासाठी देश अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करत आहे असंही मोदी म्हणाले। 19व्या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या तरुणांना 51,000 अधिक नियुक्तीपत्र वितरित करण्यात आली। हा रोजगार मेळा देशभरातील 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला। केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीनं पालन करण्याचं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीहून 19व्या रोजगार मेळाव्याअंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 47 ठिकाणी आयोजित रोजगार मेळाव्यात 51,000 नवनियुक्तांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं। याप्रसंगी नागपूरच्या राजनगर स्थित राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय NFSC इथं आयोजित रोजगार मेळाव्याप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते। यावेळी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता प्रामुख्यानं उपस्थित होते। गडकरी यांच्या हस्ते केंद्र शासनाच्या विविध विभागात नव्यानं नियुक्त झालेल्या 308 जणांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले। याप्रसंगी त्यांनी नवनियुक्तांना संबोधित करताना सांगितलं की व्यक्तिगत आणि परिचय व्यावसायिक जीवनात यशस्वी होणं आवश्यक आहे, सोबतच राष्ट्रीय आणि सार्वजनिक जीवनात देखील सेवा करणं आवश्यक आहे। नागपुरात आयोजित रोजगार मेळाव्यात मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, डाक विभाग, IIIT, एम्स, टपाल विभाग यासारख्या विविध केंद्र शासनाच्या विभागात नवनियुक्तांना नेमणूक मिळणार आहे। जी रामजी या ग्रामीण रोजगार कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे। या पार्श्वभूमीवर आज जी राम कायद्याचा मसुदा नागरिकांची मतं मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला। या प्रस्तावित मसुद्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुकाणू समिती, संक्रमणकालीन तरतुदी, केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद, वेतन आणि बेरोजगार भत्ता, प्रशासकीय खर्च, तक्रार निवारण आदी तरतुदींचा समावेश आहे। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च 2026 12वी परीक्षेचं एकत्रित गुणपत्रक आणि प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपासून वितरित करण्यात येणार आहे। संबंधित उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत 3 वाजता विद्यार्थ्यांना हे दस्तऐवज दिले जातील। या परीक्षेचा ऑनलाईन निकाल 2 मे रोजी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाला होता। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरचा 10वा दीक्षांत समारंभ आज पार पडला असून यावेळी 443 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली। यात MBA 2024-26 बॅचचे 347 विद्यार्थी, एक्झिक्युटिव्ह MBAचे 95 विद्यार्थी आणि एका संशोधकाला पहिली एक्झिक्युटिव्ह PhD पदवी देण्यात आली। IIM नागपूरचे

चालक डॉक्टर भीमराया मेथ्री, बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष सी पी गुरुनानी, बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सदस्य आणि प्राध्यापक वृंद यावेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे जे एस डब्ल्यू ग्रुपचे सज्जन जिंदल यांनी भारताला भविष्य घडवणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे असं सांगत विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा आणि धैर्यानं नेतृत्व करण्याचं आवाहन केलं. विशेष अतिथी सिग्मा कॅपिटल लिमिटेडचे अध्यक्ष देवेन मेहता यांनी प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, विश्वास आणि धैर्य ही यशाची चार महत्वाची मूल्य असल्याचं नमूद केलं. सार्वजनिक क्षेत्र इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रति लिटर तर डिझेल दर 95.02 रुपये प्रति लिटर झाला आहे. याच महिन्यातल्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती. गेल्या 9 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20-30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळा बाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत पंधरवाड्यात 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. बुलडाणा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी इंधन टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आवश्यक तेवढं इंधन प्राधान्यानं उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले. महाराष्ट्रात इंधन टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वाशिम जिल्ह्यात सलग 9व्या दिवशी डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्याचं त्यांनी सांगितलं. मशागतीच्या हंगामात डिझेल अभावी पेरण्या उशिरा होऊन शेती उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली. नागपुरातील व्हेरायटी स्क्वेअर इथं युवक काँग्रेसच्या वतीनं वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल गुरुदेव पाटील आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता दिवस कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय अंतर्गत आज संध्याकाळी 6:30 वाजता नागपुरातून 2 मार्गांवर पथसंचलन आयोजित करण्यात येणार आहे. रेशीमबाग इथल्या डॉ हेडगेवार स्मारक परिसरात सुरू असलेल्या या वर्गात देशभरातील विविध प्रांतांमधून आलेले 880 स्वयंसेवक प्रशिक्षण घेत आहे. संध्याकाळी 6:55 महाल चौकात दोन्ही पथसंचलनांचा संगम होणार असून त्या ठिकाणी सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सर्वाधिकारी सरदार महेंद्रसिंग मग्गो आणि सह सरकार्यवाह अतुल लिमय उपस्थित राहणार अवलोकन करणार आहे. विदर्भाच्या अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 25 तारखेपर्यंत अत्यंत उष्णतामान राहणार असून या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. याच दरम्यान नागपूर, अकोला, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर भंडारा, गोंदिया, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात येलो अलर्ट असणार आहे. आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार 46.6 सेल्सिअससह ब्रह्मपुरी सर्वात उष्ण जागा ठरली असून त्या पाठोपाठ चंद्रपूरला 45.6, वर्धा आणि गडचिरोली इथं 45.4 तर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात 44.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. अकोला इथं 44.4, बुलडाणा इथं 39.6 तर गोंदिया इथं 43.8 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज संघात सामना होणार आहे. लखनौ इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळाव्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी युक्तिपत्रांचं वितरण. शासकीय नोकरीतील आपल्या जबाबदारीचं पालन चांगल्या रीतीनं करावं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. नागपुरात 308 जणांना नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याला येत्या 25 मे पर्यंत उष्णतेचा रेड अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पन्न प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25 ते 30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
1: जब भी हम सैन्य तयारियों की बात करते हैं तो आमतौर पर बंदूक टैंक मिसाइल फाइटर जेट्स की इच्छा होती है, लेकिन जिस प्रकार एक योद्धा के लिए उसका अस्त्र महत्वपूर्ण है, उतना ही महत्वपूर्ण उसका गोला बारूद भी होता है. आज जिस प्लांट का यहाँ पर उद्घाटन हो रहा है, यह एडवांस एक्सप्लोसिव आरडीएक्स और आधुनिक प्रपल्सन टेक्नोलॉजी पर पूरी तरह से आधारित होगा. यह निश्चित रूप से हमारे जो सशस्त्र बल हैं उसकी ऑपरेशनल आवश्यकताओं को पूरा करते हुए भारत के रक्षा उद्योग को मजबूत करने की दिशा में भी एक बड़ा कदम है.
0: या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉक्टर समीर कामत, निबेचे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रापूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती. आज ती सुमारे 35-30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचं स्वप्न आणि खासगी क्षेत्रांची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जगात शांतता तेच प्रस्थापित करू शकतात ज्यांच्याकडे शक्ती आहे. भारत आपल्या सामरिक शक्तीच्या जोरावर जगात शांतता प्रस्थापित करत भूमिका बजावेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले.
2: सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा. कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी पेट्रोलची मागणी वाढली दिसत आहे.
0: पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. महाराष्ट्र प्रशासना खासगी विना

अनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी तैनात करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. जनगणना कायदा आणि नियमानुसार जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांवर कोणतंही बंधन नसल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गौतम अंखड आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. या कामासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर तैनात केल्यानं शैक्षणिक कामकाजात व्यत्यय निर्माण होईल, तसंच विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षण हक्कावर गदा येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की त्यांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करणं, आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यात मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. ही समिती एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करणार असून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे असं बोर्डीकर यांनी सांगितलं. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 24 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना कवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा गंभीर आरोप आहे. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महाकाळ, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातही आज दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 43.2°C नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेल सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी डीटीच उपग्रह वाहिनी न्यूज ऑन ए आय आर लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्झ आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मानवी जीवनातल्या दोन प्रमुख घटना म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोन्ही घटनांची शासन दरबारी नोंद होणं आज गरजेचं नव्हे तर कायद्यानं बंधनकारकही आहे. मात्र अशी जन्म आणि मृत्यूची नोंदणी शहरी तसंच ग्रामीण भागात करताना काय नियम आहेत, त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून काय उपक्रम राबवण्यात येत आहेत, जन्मस्थळानुसार जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद नागरिकांनी कुठे करावी, अशा विविध पैलूंवर राज्याच्या राज्यस्तरीय ब्युरो आरोग्यविषयक माहिती आणि जीवनावश्यक आकडेवारी विभागाच्या उपसंचालक डॉक्टर बबिता कमलापूरकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया. डॉक्टर, मानवी जीवनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणं का आवश्यक आहे, याचं महत्व काय सांगाल?
1: खरं म्हणजे जन्म आणि मृत्यू हे अतिशय महत्वाच्या घटना आहेत आयुष्यातील, आणि या दोन्ही घटनांची नोंद आपल्याकडे होणे आवश्यक आहे. तर याच्यासाठी जो कायदा आहे तो जवळ 1 एप्रिल 1969 पासून केंद्र शासनाचा कायदा आहे की जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू या सर्व गोष्टींची नोंदणी, या सर्व महत्वाच्या घटनांची नोंदणी घेणे आणि त्यावरून आपण वेगवेगळ्या महत्वाचे निर्देशांक काढू शकतो की कुठल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये कुठे जन्माचा दर जास्त आहे, कुठे मृत्यूचा दर जास्त आहे आणि मृत्यू दर कुठल्या वयोगटात होतो. तर मृत्यू जो आहे तर हा मृत्यू कुठल्या कारणाने होतो आणि त्या कारणाच्या अनुसार आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळी नियोजन करू शकतो, पॉलिसी करू शकतो. म्हणून जन्म मृत्यूची नोंदणी हे आपलं अस्तित्वच आहे आणि हे अस्तित्व आपलं टिकवण्यासाठी किंवा आपले हे सर्व्हायव्हल जे आहे ते दाखवण्यासाठी जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंद ही करावी आणि कायद्याने ती बंधनकारक आहे.
0: जन्म मृत्यू नोंदणी 100% व्हावी यासाठी शासन स्तरावर काय उपक्रम किंवा प्रयत्न केले जात आहेत?
1: आपल्याकडे जे आहे जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यासाठी 1 एप्रिल 1969 चा हा जो कायदा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 1970 पासून लागू केला आहे आणि हा कायदा भारतभर लागू आहे. या कायद्याच्या अन्वयेच आपली ही जन्म मृत्यूची नोंदणी केली जाते. त्याच प्रकारे भारताप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ती कारवाई करतो. तर सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम द्वारे आपण सध्या ही नोंदणी करतो. सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही प्रणाली जी आहे किंवा हे नागरी नोंदणी प्रणाली हे एक सॉफ्टवेअर आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंदणी करतो. त्यासाठी आपल्याला हा जो ऍक्ट आहे 1969 ऍक्ट तो जो लागू झालेला आहे तो 1 एप्रिल 1970 पासून, तर तेव्हापासूनच्या या ऍक्टनुसार नोंदी करतो. हा सीआरए पोर्टल वापरताना आपण ग्रामीण आणि शहरी भागात हे वेगवेगळे निबंधक नेमलेले आहेत, तर हे इव्हेंट जे आहेत तर ते कसे नोंदवायचे या सुद्धा कायद्याने बंधन आहे की कुठल्या ह्याच्यात नोंदवले पाहिजेत आणि कसे नोंदवले पाहिजेत. तर नियम नोंदवताना आपण निबंधकाद्वारे हे नोंदणी करतो आणि याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडते म्हणजे ही घटना ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडले त्या कार्यक्षेत्रातील निबंधकाकडे ही नोंद होते.
0: जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 2000 याविषयी काय सांगतो याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती द्याल.
1: सुरुवातीला जो आहे तो 1 एप्रिल 1969 ला हा कायदा जो आहे भारतभर लागू आहे. त्याच्यामधील कलम जो 1 आहे त्या कलम 1 नुसार जन्म मृत्यू नोंदणीचा अधिनियम 1969 भारतभर लागू केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण 1 एप्रिल 1970 पासून लागू केलेला आहे. तर मॉडेल रूल्स जे आहेत 1999 हे जे केंद्र शासनाने तयार केले होते आणि या मॉडेल रूल प्रमाणे नंतर आपण आपल्या राज्याचे मॉडेल रूल्स म्हणजे नियम 2000 केलेले आहेत. तर याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आपण या जन्म मृत्यू नोंदी करतो. त्याच्यानंतर याच्यात सुधार केलेले आहे अमेंडमेंट 2023 मध्ये आणि त्यानंतर आपले महाराष्ट्राचे सुद्धा नियम त्या ठिकाणी तयार होतील, म्हणजे मॉडेल रूल्स 2023 नुसार आपले मग महाराष्ट्र नियम सुद्धा होतील त्याच्यामध्ये. आता नियम 2000 म्हणजे आपण जे बनवलेले आहेत की नियम 2000 राज्याचे नियम बनवलेले आहेत त्यामध्ये केंद्र शासनाने म्हणजे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या धर्तीवर त्यांनी जेव्हा जशी सुधारणा

0: केलेले आहेत, रूल्स बनवलेले आहेत, त्याप्रकारे आपण त्या रूल्समध्ये बदल केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तारीख आणि वेळ हा आपण नोंदणी करताना त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तर नोंदणीमध्ये आपण आस्थापना पण ठरवलेली आहे, हायरार्की ठरवलेली आहे की राज्यस्तरावर जे आहेत ते कोण असणार आहे, नंतर कार्यक्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये निबंधक कुठे असतील, जिल्हा निबंधक काय करतील, ही सगळी आपली महाराष्ट्राची आस्थापना आहे. तर या नियमानुसार आपण जेव्हा नोंदणी करतो तर विहित कालावधी विहित व्यक्ती या ज्या ठरवलेल्या आहेत तर यानुसार आपण नोंदणी केली जाते. तर याच्यामध्ये आस्थापनेमध्ये जे हायरार्की आहे, तर याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे या ऍक्ट मध्ये 32 कलम दिलेले आहेत. आता हे जे 32 कलम आहेत, तर या 32 कलमामध्ये जे कलम 30 आहे त्या अधिकाराचा जर वापर करून राज्य शासनामध्ये राज्यस्तरावर आपण नियम बनवतो आणि हे नियम जे आहेत त्या नियमानुसार आपली अंमलबजावणी ही केली जाते. आता या कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलम्स आहेत. तर एक आहे 7-2 म्हणजे निबंधक आहेत तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यू घटनांची नोंद म्हणजे व्यवस्थित माहिती करून घेऊन आणि खात्री करून फी किंवा मोबदला काहीही न घेता ती नोंदणी करण्याची कार्यवाही करतील. पण ही फी जी आहे तर ते विहित कालावधीमध्ये जर नोंद केली तर त्याला फीस लागणार नाही. आता हा विहित कालावधी कुठला आहे, तर ही जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू यांची जेव्हा ही घटना जिथेही घडतील त्याच्यानंतर 21 दिवसाच्या आत संबंधित जबाबदार व्यक्तींनी ही माहिती जी आहे ती या त्यांनी निबंधकाला द्यायची आहे. त्यांच्या निबंधकाला 21 दिवसाच्या आत जेव्हा ही माहिती निबंधकाकडे जाईल तेव्हा निबंधकाने ती माहिती 7 दिवसाच्या आत प्रमाणपत्र तयार करून त्यांना द्यायची आहे. तर आता ही जी माहिती दिल्यानंतर 7 दिवसात जेव्हा रजिस्ट्रार म्हणजे निबंधक हे जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र तयार करतील तर ते त्यांना देणे सुद्धा बंधनकारक आहे.
1: वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे घर, चालतं वाहन, रुग्णालय, धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाण, शेतमळा किंवा तुरुंग अशा ठिकाणी जन्म किंवा मृत्यूची घटना झाली तर त्याची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे हो?
0: आता हे जे कलम कायदा आहे, जन्म मृत्यूचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कलम 8 आणि 9 हे दिलेले आहे. तर या कलम 8-9 मध्ये प्रत्येक घटना कुठे घडलेली आहे त्यासाठी नोंदणीसाठी जबाबदार व्यक्तींना नेमलेलं आहे, म्हणजे व्यक्तींना जबाबदारी दिलेली आहे. जसं आहे 8 क ख ग घ अशा प्रकारे ते कलम आहेत. तर घरी जर जन्म झालेला असेल त्या घरातले कुटुंब प्रमुख किंवा त्या घरातले जे कोणी नातेवाईक असतील नेक्स्ट कुटुंब प्रमुख तर त्यांनी ती नोंदणी करायची आहे. तर ही नोंदणी कुठे करायची तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कोणी निबंधक असतील जन्म मृत्यूचे तर त्या निबंधकाकडे जायचं आहे आणि तिथे इन्फॉर्मंट हा फॉर्म भरून ती नोंदणी 21 दिवसाच्या आत करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रुग्णालयात आणि प्रसूतीगृह या ठिकाणी जर जन्म झाला तर त्या ठिकाणी संस्थापमुख यांनी ती माहिती द्यायची आहे. तर खासगी वैद्यकीय व्यावसायिक जे आहे किंवा खासगी दवाखाने जे आहेत तिथे जर समजा जन्म आणि मृत्यू घडले तर ती मृत्यूची घटना आणि जन्माच्या घटनेची माहिती विहित कालावधीमध्ये त्या निबंधकांना त्या कार्यक्षेत्रातील निबंधकांना द्यायची आहे. परंतु आता जून पासून आपण राज्यामध्ये की जेव्हा जन्म आणि मृत्यूची घटना शासकीय रुग्णालयात होते त्यावेळेस आपण शासकीय आरोग्य संस्थेत सर्व जन्म आणि मृत्यूच्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्यावेळेस जन्माच्या वेळेस आपण घरी जाताना मातेला जन्माचं प्रमाणपत्र देण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे त्यांनी डिस्चार्ज कार्ड सोबतच मातेने घरी जाताना त्या जन्म प्रमाणपत्र मिळणार आहे आणि डेथ सर्टिफिकेट जे आहे तर मृत्यू झाल्यानंतर त्या त्वरित विदिन 7 डेज त्यांना मिळेल. सार्वजनिक ठिकाणी या घटना घडलेल्या असतात तर त्या सार्वजनिक ठिकाणी जर ही घटना घडलेली असेल तर पोल अधिकारी किंवा पोलीस विभाग जे आहेत तर त्यांनी ती माहिती निबंधकांना द्यायची आहे.
1: ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जन्म आणि मृत्यूची नोंद कशी केली जाते त्या प्रक्रियेविषयी सविस्तर सांगा ना.
0: महाराष्ट्रामध्ये आहे तर नोंदणी करताना ग्रामीण आणि शहरी भागांना आपण वेगळे केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की राज्याचे जे प्रमुख आहेत ते मुख्य निबंधक आहेत. त्याच्यानंतर राज्याला उपमुख्य निबंधक नेमलेले आहेत. नंतर आपण जे आहे तर प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा निबंधक नेमलेले आहेत. तर ते जिल्हा आरोग्य अधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी ते जिल्हा निबंधक म्हणून आपल्याला कलमानुसार आपण नेमलेले आहेत. त्याच्यामध्ये कलम 6 नुसार त्यांची नेमणूक केलेली आहे. जिल्ह्याच्या नंतर अपर जिल्हा निबंधक म्हणून आपण डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत आणि विशेष म्हणजे आपले सगळे जे गटविकास अधिकारी आहेत राज्यातले त्यांना अपर दिग्बंधक म्हणून कलम 7 नुसार नेमणूक केलेली आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत तर ते ग्रामीण भागातील झालेल्या घटनांची नोंद करतील, जन्म आणि मृत्यूच्या. नंतर आहे शासकीय आरोग्य संस्था. तर शासकीय संस्थांमध्ये जेवढे काही जन्म होतील तर जन्माची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जर त्यांच्यामध्ये ज्या जन्म आणि मृत्यूच्या घटना घडल्या तर ते करतील. आणि ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय या इतर ज्या शासकीय आरोग्य संस्था आहेत तर या शासकीय आरोग्य संस्थाचे जे सगळे इन्चार्ज आहेत तर ते इन्चार्ज त्यांच्याकडे झालेल्या जन्माच्या आणि मृत्यूची घटनेची नोंद त्यांच्याकडेच घेऊ शकतील.
1: जन्म मृत्यू नोंदणी करताना दिरंगाई केली किंवा चुकीची माहिती दिली तर त्यासाठी दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे का?
0: आता हे जन्म आणि मृत्यूसाठी विहित नमुने दिलेले आहेत तर या विहित नमुन्यामध्ये आपल्या ती माहिती द्यायची आहे. तर हे जन्माची जी घटना आहे ती नोंदवण्यासाठी आपल्याला नमुना क्रमांक 1 आहे. तर या नमुना क्रमांक 1 मध्ये 2 बाबी आहेत, एक कायदेशीर बाब आहे आणि दुसरा सांख्यिकी भाग आहे. तर कायदेशीर बाबीमध्ये ज्या काही माहिती आहे की त्या बाळाचं नाव आहे, त्याचं जन्माचं ठिकाण आहे, दिनांक आहे, वेळ आहे, तर सर्व गोष्टी या व्यवस्थित लिहून देणे, आईचं नाव, वडिलांचं नाव हे सगळं अचूक लिहून देणं याची जबाबदारी इन्फॉर्मंट म्हणजे आता जे सांगितलं की कलम 8 मधील ज्या काही जबाबदार व्यक्ती आहेत त्या जबाबदार व्यक्तीने व्यवस्थित त्या कायदेशीर भागामध्ये नोंदणी देणं आवश्यक आहे. तर नमुना क्रमांक 1 मध्ये जन्माची आणि नमुना क्रमांक 2 असतो त्याच्यामध्ये मृत्यूची माहिती द्यायची आणि नमुना क्रमांक 3 मध्ये उपमृत्यू. ही या ज्या इन्फॉर्मंटनी ज्या माहिती देणाऱ्यांनी जबाबदार व्यक्तीने दिलेली माहिती ती दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली सही करायची आहे. आता कोणाला सही येत नसेल तर अंगठा सुद्धा करता येतो. तर ही माहिती घेतल्यानंतर खाली निबंधकाने पुन्हा बाबी तपासून त्या ठिकाणी त्या फॉर्मवर सही करायची आहे. तर या माहिती चुकीची जर माहिती दिली असेल तर कलम 23 अंतर्गत आपण त्या व्यक्तींना दंड करू शकतो. तसंच निबंधक जे आहेत त्यांनी तुम्हाला 7 दिवसात माहिती देण्यास टाळाटाळ केली, दिली नाही माहिती, तर त्यांना सुद्धा आपल्याला दंड करता येतो.
1: जन्म किंवा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही काळाने उशिराने नोंदणी केली तर ते चालतं का? त्याच्यासाठी काही विलंब शुल्क किंवा इतर काही प्रक्रिया आहे का याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: आता आपण सांगितलं की 21 दिवसामध्ये आपल्याला निबंधकांना माहिती द्यायची आहे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त उशीर झाला, समजा 21 दिवस ते 30 दिवस मध्ये जर नोंदणी केलेली असेल तर निबंधकांनाच अधिकार आहेत ते नोंदवायचे, पण त्याला फीस घेतलेली असेल. तर सध्या विलंब फीस ही 2 रुपये आहे. तर ही विलंब फीस घेतल्यानंतर निबंधक ती नोंदणी करू शकतात. आता 30 दिवस ते 1 वर्षापर्यंत जर ती घटनेची नोंदणी होत असेल तर जिल्हा निबंधक म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या परवानगी नंतर त्यांच्या परवानगीचे आदेश आल्यानंतर आणि विलंब शुल्क म्हणजे 5 रुपये आहे, तर ते 5 रुपये भरल्यानंतर आणि स्वयंघोषणा पत्र दिल्यावर ती नोंद आपल्याला निबंधकांना करता येते. 1 वर्षाच्या वरची जी नोंद आहे ज्या कार्यक्षेत्रामध्ये जन्म आणि मृत्यू घटना घडलेली आहे त्या कार्यक्षेत्रातील जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील, तहसीलदार असतील किंवा एसडीएम असतील किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सर असतील त्यांच्या माध्यमातून आपल्याला ती देते. बिलो दॅट जे आहे तर हे कलम 13 जे आहे तर हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या आदेशानंतर आणि विलंब शुल्क 10 रुपये भरल्यानंतर आपल्याला ती माहिती देता येईल.
1: श्रोते हो, क्षेत्र ग्रामीण असो शहरी, प्रत्येक नागरिक आणि समाजातल्या प्रत्येक घटकानं आपल्या कुटुंबातल्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आग्रह ठेवायला हवा. ज्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया जाणून घेणं प्रत्येक नागरिकासाठी गरजेचं आहे. चला तर मग शासनाच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते संगीता गोडबोल, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, निवेदन गौरी देशमुख.

एएससीकरिता प्रवेश देणे सुरू आहे. आजच संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकोम चंद्रपूर येथे.

103 मेगाहर्ट्स FM ध्वनीलहरीवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सायंकाळचे ठीक 7:30 झालेत. प्रसारित करीत आहोत कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी.

0: मंडळी नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमामध्ये मी सुशांत,
1: मी संगीता
0: आपले सर्वांचं मनपूर्वक
1: स्वागत करते. आज भारतीय सौर 3 ज्येष्ठ शके 1948 अर्थात शनिवार 23 मे 2026.

0: संगीता,
1: हा
0: आता खरीपाची लगबग सुरू झालेली आहे.
1: हो सुशांत,
0: आणि हा शेवटचा आठवडा.
1: हो ना, अंगाची अगदी लाही लाही होऊन राही आहे या उन्हामुळे.
0: हो ना, आणि याच उन्हामुळे माणसाला थोडासा थकवा येतोय.
1: हो,
0: गरगरल्यासारखं होतंय. म्हणून कुठलंही काम हे सकाळी 12 आणि सायंकाळी 3:30 नंतर करावं असं वैद्यकीय अधिकाऱ्याचं म्हणणं आहे.
1: ते तर बरोबरच आहे, पण बघ ना, संध्याकाळी सुद्धा आपण आपल्या चंद्रपूरचं हवामान बघितलं तर संध्याकाळी सुद्धा गारवा आपल्याला जाणवत नाही, एवढी उष्णता आपल्याकडे आहे. आणि अशा या उष्णतेच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायलाच हवी. आणि शरीराला तर मात्र पुढे घेण्यात येणाऱ्या हंगामाची तयारी करायची आहे. घरी लग्न राई चालू आहे, नातेवाईक मंडळींचं घरी येणं जाणं सुरू आहे, बच्चे मंडळी सध्या सुट्टी असल्यामुळे घरी आहे. म्हणजे अगदी एवढं सगळं हे असताना सगळ्यांची काळजी घेणं खरंच किती महत्वाचं आहे.
0: अगदी खरं बोललंय, पण काय होतं ना, शेतकऱ्याला 12 महिने काम करावं लागतात.
1: हो ना,
0: आणि हेच त्याच्यासाठी सुगी दिवस आपण म्हणू शकतो. कारण काय, आता हंगामाला थोडा उशीरच आहे.
1: हो,
0: नातवंडांना कि चिल्ल्या पिल्ल्यांना सुट्ट्या लागल्या, ते आलेले आहेत. लग्न विवाहामधले पाहुणे येतात किंवा आप्त परिवार येतोय, आणि त्याच्यासाठीच हा दिवाळी दसरा असतो.
1: हो, आणि सुशांत तू एक गोष्ट विसरला, अरे आता हा अधिक महिना सुरू झालाय. या अधिक महिना म्हटला तर आणखीन लेकी बाळी घरी येत असतात, ती एक वेगळी गंमत आणि एक वेगळा आनंद असतो.
0: कसं आहे ना संगीता,
1: हा
0: पूर्वी कसं होतं, मृग नक्षत्राला पाऊस येणार म्हटलं की तो यायचाच, पण आता आभाळाचा भरोसा काही झालेला नाही.
1: हो ना, जसं माणसं बदलत चालली तसं हवामान सुद्धा बदलत चाललेलं आपण अनुभवतो.
0: त्याला आपण हवामानाचा अंदाज म्हणतोय. बघा, एक भाकीत असते,
1: बरोबर,
0: कधी कडाक्याचं ऊन तर कधी ऐन कापणीच्या वेळी धोधो पाऊस.
1: हो,
0: निसर्गाचं हे बदलतं रूप बघून आपण म्हणतो देवा फासा उलटा टाकलाय.
1: पण शेतकरी बंधूंनो, जर आभाळाने आपलं वागणं बदललं असेल तर मात्र आपणही शेती करण्याची पद्धत का बदलू नये. आज आपण इथे

0: केवळ संकटांची चर्चा करायला जमलो नाहीये किंवा आपण संकटांविषयी म्हणा किंवा अशी चर्चा करण्यासाठी नाही, तर संकटावर तंत्रज्ञानाची मदत आपल्याला कशा प्रकारे करता येईल हे समजून घेण्यासाठी आज आपण आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे.
1: अगदी खरंय, आज आपण अशा युगात जगतोय जिथे हवामानाचा अंदाज कमी जास्त होत असतो, पण तंत्रज्ञान सांगतो की हा हवामानाचा अंदाज चुकला तरी आपण त्यात जिंकू शकतो. मग ती ठिबक सिंचनाची किमया असो किंवा मोबाईलवर मिळणारा अचूक हवामान अंदाज असो, आज अशाच काही स्मार्ट कृषी तंत्रज्ञानावर
0: चर्चा करणार आहोत का माहिती सांगणार आहोत?
1: हो, माहितीच सांगणार आहोत.
0: अच्छा, खूप छान सांगितलं सुशांत. मग आज आपल्याला म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगायचंय आपल्याला?
1: आज आपण बदलत्या हवामानात उपयुक्त कृषी तंत्रज्ञान याविषयी कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाई येथील विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर विजय सिडाम यांचं आपण भाषण ऐकूया.

बदलत्या हवामानात उपयुक्त कृषी तंत्रज्ञान ही पद्धत आजच्या युगात फार उपयुक्त आहे. हवामान बदलाचे निरनिराळे अनिष्ट परिणाम शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. कधी अति पाऊस तर पावसाचा तुटवडा. गेले 3-4 महिने असे अनुभव ठाई ठाई येत आहेत. कुठली चिन्हे नसताना थोड्या वेळात ढग जमा होऊन जोराचा पाऊस पडतो आणि पावसाचे हे पाणी जमिनीत न मुरता शेताबाहेर वाहून जाते. तर कधी शेतात पीक उभे असताना पावसाचे दीर्घ 4-5 आठवडे खंड पडतो. कधी अतिवृष्टी होऊन पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो आणि अनेकदा पावसाळा लवकर संपल्याने पीक पक्वे होण्याआधीच जमिनीतील ओलावा संपतो. याचा परिणाम उत्पादनाची प्रत खालावण्यात उत्पादनात घट होण्यात होतो. काढणीच्या वेळी धोधो पाऊस पडून हाती आलेल्या पिकाची नासाडी होते. हवामानात होणारे बदल थांबविणे शेतकऱ्यांच्या हाती नाही मित्रांनो, परंतु बदलत्या परिस्थितीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करून काही अंशी तो बदल त्या हवामानामुळे होणारे नुकसान निश्चित टाळू शकतो. असे एक तंत्रज्ञान म्हणजे BBF प्लांटर किंवा रुंद वरंबा सरी टोकन यंत्र होय. या यंत्राची रचना व कार्य चांगल्या प्रकारे आपण अनुभवू शकतो शेतामध्ये. हे टोकन यंत्र नेहमीच्या टोकन यंत्राप्रमाणे आहे. फक्त दोन्ही बाजूस त्याला रिझर्व बसलेले असतात. त्यामुळे दोन्ही बाजूला सरी तयार होऊन मध्ये गादीवापा तयार होतो. दोन्ही रिझर्वच्या मध्ये 3-5 फण असतात. पेरावयाच्या पिकाच्या गरजेनुसार फणातील अंतर कमी अधिक करता येते. तसेच याची संख्या देखील कमी अधिक करता येते. फणावर बियाणे आणि खतांचे बॉक्स असतात. प्रत्येक फणासाठी बियाणे आणि खतांचे वेगळे कप्पे असतात. पिकानुसार ओळीतील, दोन रोपातील किंवा अंतर हवे याप्रमाणे बियाणे बॉक्समधील चकत्या बदलत्या येतात. प्रत्येक फणासाठी वेगळा बॉक्स असल्यामुळे या टोकन यंत्राने सर्व फणातून एकच पीक पेरता येतो. तसेच प्रत्येक फणातून वेगळे पिकेही पेरणे शक्य होतात. शिवाय पिकानुसार रासायनिक खतांची मात्राही बदलता येते. रुंद वरंबा सरी टोकन यंत्राने मुख्य पिकामध्ये आंतरपीक पेरणे सहज शक्य होते. उदाहरणार्थ म्हणजेच सोयाबीन अधिक तूर या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करायचा असल्यास रुंद वरंबा सरी यंत्रास 45 सेंटीमीटर अंतरावर 3 फण ठेवावेत. मधल्या फणाच्या बॉक्समध्ये तुरीचे बियाणे आणि खत भरावे आणि 2 रोपांमध्ये 20 सेंटीमीटर अंतर राहील अशी चकती बसवावी. कडेच्या दोन्ही फणांच्या बॉक्समध्ये 5 सेंटीमीटर चकती बसवावी. म्हणजे सोयाबीनच्या ओळीतील रोपात 5 सेंटीमीटर अंतर राहील. पेरताना ट्रॅक्टरच्या चाकाप्रमाणे रिझर्वच्या सहाय्याने सऱ्या पडतील आणि मध्ये तयार झालेल्या गादीवाप्यावर मध्यभागी तूर आणि सऱ्यांच्या बाजूला सोयाबीन पेरले जाईल. यामुळे सोयाबीनच्या 2 ओळीनंतर तुरीची 1 ओळ याप्रमाणे

ने पेरणी होईल. सोयाबीनचे दोन ओळीतील सरी काढली जाईल. यामुळे सोयाबीनच्या जोड ओळीत 25 सेंटीमीटर आणि जोड ओळीत 90 सेंटीमीटर अंतर राहील, तर तुरीच्या दोन ओळीत 135 सेंटीमीटर अंतर राहील आणि दोन्ही पिकापासून भरपूर उत्पादन मिळते. शक्य असेल तिथे सोयाबीनच्या काढणीनंतर सऱ्यामध्ये तूर पिकाला एक किंवा दोन संरक्षित पाण्यात पाड्याही देता येतील. दोन ओळीतील आणि रोपातील अंतर कमी अधिक करण्याची सोय असल्याने अशा प्रकारे तूर ज्वारी खरीप ज्वारी अधिक तूर संकरित कापूस अधिक सोयाबीन सुधारित कापूस अधिक मूग उडीद अशा विविध आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे शक्य असतो. रुंद बरंबा सरी तंत्रज्ञानाचे फायदे. यामध्ये गादीवाप वाफा तयार होत असल्याने बियाणाची उगवण आणि पिकांची वाढ चांगली होते. मूलस्थानी जलसंधारण प्रत्येक 3 ते 5 ओळीनंतर सरी निघत असल्याने कमी कालावधीत जोरात आलेल्या पावसाने पाणी शेताबाहेर वाहून न जाता सरी आणि शेतात थांबून जमिनीत मुरते. जमिनीची धूप होत नाही. अवर्षण प्रवण भागात म्हणजे पावसाचा खर पडला तरी सरीत मुरलेल्या पावसाच्या अतिरिक्त पाण्यामुळे जमिनीतील ओल अधिक काळ टिकून राहिल्याने पिकाचे नुकसान कमी होते. हमखास पावसाच्या देशात बऱ्याच पीक उभे असताना अतिवृष्टी होऊन पिकात पाणी साचते. त्यामुळे जमिनीतील माती पाणी व हवा याचे संतुलन बिघडून पिकांची वाढ थांबते. पिके पिवळी पडतात. तूर मूंग उडीद सोयाबीन भुईमुंग यासारखे पिके उबडतात व मोठे नुकसान होते. रुंद वरंबा सरी पद्धतीमुळे पावसाचे अतिरिक्त पाणी सरीत साचते. पिकांची मुळे वरंब्यात असल्याने शेतात साचलेल्या पाण्याची ती बुडत नाहीत. यामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळते. गरज भासल्यास सरीतील पाणी शेताबाहेर काढणेही शक्य होते. रुंदवरंब्यात हवा खेळती राहिल्याने जमीन भुसभुशीत राहून उपयुक्त जीवाणूची वाढ होते. विशेष द्विदल पिकांच्या मुळावरील रायझोबियम जीवाणूच्या ग्रंथीचा आकार आणि संख्या वाढून हवेल नत्राच्या मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण होऊन द्विदल पिकाच्या उत्पादनात वाढ होते. शिवाय जमिनीची सुपीकता वाढल्याने द्विदल पिकावर आंतरपीक पद्धतीत घेतलेल्या कापूस ज्वारी पिकाची उत्पादकता वाढते. तसेच पुढील हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांची नत्र खताची गरज मोठ्या प्रमाणात भागवली जाते. रुंद वरंबा सरी टोकन यंत्राने पेरणी केल्याने बियाणात बचत होते. तसेच रासायनिक खतांचा उत्पादनासाठी अधिक कार्यक्षमतेने उपयोग केला जाऊ शकतो. रुंद सरी टोकन यंत्रामुळे तयार होणाऱ्या सरीतून पिकाला संरक्षित पाणी देणे सहज शक्य होते. यामुळे पाणी शेतात सर्वत्र न पसरता फक्त सरीतून दिले जात असल्याने उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन कमी पाण्यात अधिक क्षेत्र भिजवता येते. रुंद वरंबा सरी टोकन यंत्र हे तंत्रज्ञान कोरडवाहू नव्हे तर बागायत शेतीसाठी अतिशय उपयुक्त आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा अवलंब करता यावा यासाठी महाराष्ट्र शासना कृषी विभागाने कोरडवाहू शेती अभियानांतर्गत महाराष्ट्र कृषी औद्योगिक महामंडळाद्वारे अनुदानावर रुंदवरंबा सरी टोकन यंत्र उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे यंत्र बैलचलित तसेच ट्रॅक्टर चलित असे दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. ज्या शेतकऱ्यांकडे किंवा शेतकरी गटाकडे स्वतःचे ट्रॅक्टर आहे त्यांनी जरूर रुंद वरंबा सरी टोकन यंत्र अनुदानावर खरेदी करावे. हे तंत्र भाडे तत्वावर गावातील इतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे. या अवजारातील अनुदान खर्च अल्पभूधारक तसेच मोठ्या शेतकऱ्यांना देखील उपलब्ध आहे. खरंच मित्रांनो, बदलत्या हवामानामध्ये हे तंत्रज्ञान फार उपयुक्त आहे. तरी सरी बीबीएफ पद्धतीनेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लागवड करावी. धन्यवाद.

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मोसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्ला पत्रक जाणून घेऊ. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस आकाश आंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 44.8° सेल्सिअस ते 47.4° सेल्सिअस तर किमान तापमान 32.6 ते 34.7° सेल्सिअस राहून 1 किंवा 2 ठिकाणी खूप हलका ते हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. चेतावणी: चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघ गर्जना, वादळ वारा, खूप हलका ते हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. आता शेतकरी बंधूंना हवामान आधारित कृषी सल्ला. सामान्य सल्ला: 1 किंवा 2 ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून शेतकरी बंधूंनी धान पिकाची स्वच्छ हवामान परिस्थिती असताना मळणी राहिली असल्यास त्याची मळणी करून बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. धान पिकाची मळणीची कामे शक्य असल्यास ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावे. वादळी वाऱ्यासह हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी बंधूंनी उन्हाळी मूग, तीळ, भुईमूग पिकाची काढणी मळणी राहिली असल्यास त्यांनी स्वच्छ हवामान परिस्थिती असताना काढणी मळणी करून बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. वादळ वारा वाहण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकाला पीक वाढीची अवस्था बघून आधार द्यावा. वादळी वाऱ्यासह हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळाची गड आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी त्याचा दर्जा खराब होऊ नये म्हणून भाजीपाला आणि फळपिकाची बाजारायोग्य तयार फळाची काढणी विक्री करावी. हलक्या पावसाचा अंदाज लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खरेदीदार आणि इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्याद्वारा विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्या जागेवर न ठेवता शेडमध्ये ठेवावा. विजांचा कडकडाट, मेघ गर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. शेतात काम करताना मेघ गर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाचा उंचीपासून 2 ते 4 फूट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसेच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोष आणि घातक बुरशीचा नायनाट होईल. तसेच शेतात काडी कचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनविण्यासाठी वापर करावा. शेताची बांधबंदिस्ती करून घ्यावी. भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी. खरीप हंगामाकरिता

धान बियाणे आणि आवश्यक खताची उपलब्धता करून घ्यावी. खरीपासाठी बियाणे खरेदी. बियाणे खरेदी करते वेळी टॅग लेबल वरील संपूर्ण माहिती म्हणजे पिकाचे नाव, जात, गट क्रमांक, बीज परीक्षणाची तारीख, उगवण शक्ती, शुद्धतेचे प्रमाण, निव्वळ वजन, विक्रेत्याचे नाव आणि पत्ता तपासून घ्यावे. तसेच विक्रेत्याकडून बियाणे खरेदी केल्याची पक्की पोती घ्यावी. त्यामध्ये बियाण्याचे नाव, पीक, पान आणि बियाणे खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करून घ्यावी. मिरचीकाची फूल ते फळ अवस्था. तापमान वाढण्याची शक्यता असून मिरची पिकाला उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावे. ढगाळ हवामानामुळे मिरची पिकावरील फुलके आणि पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेंझाइट 5%

तसेच विक्रेत्याकडून बियाणे खरेदी केल्याची पक्की पावती घ्यावी. त्यामध्ये बियाण्याचे नाव, पीक, पान आणि बियाणे खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करून घ्यावी. मिरचिकाची फुल ते फळ अवस्था. तापमान वाढण्याची शक्यता असून मिरची पिकाला उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावे. ढगाळ हवामानामुळे मिरची पिकावरील फुलके आणि पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेंझाइट 5% 4 g/10 L पाण्यातून द्यावे. वांगी पिकातील फळ वाढीची अवस्था. तापमान वाढण्याची शक्यता असून वांगी पिकाला उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावे. शेंडे आणि फळे पोकरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथिन 25% प्रवाही 30 mL/10 L पाण्यात मिसळून फवारणी करावी. कलिंगड फळ अवस्था. पक्वतेनुसार टरबूज पिकाच्या फळाची तोडणी करावी. फळे काढल्यानंतर सावलीत एकत्र गोळा करावीत. रोगट, किडलेली, फुटलेली फळे बाजूला काढून चांगली फळे ताबडतोब बाजारात विक्रीसाठी पाठवावीत. आंबा पिकाची फळ काढणी. पक्वतेनुसार पक्व झालेल्या आंबा फळाची काढणी शक्यतो सकाळी 10 किंवा सायंकाळी 4 करावी. उष्णतेमुळे आंबा फळाचे तापमान वाढून साखेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. यासाठी काढणी केलेली फळे सावलीमध्ये ठेवावीत. पशुपालन बंधूकरिता सल्ला. तापमानाची वाढ लक्षात घेता जनावरांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्याची सावलीची व्यवस्था करावी. स्वच्छ आणि थंड पाणी पाजावे. पशुधनाकडून सकाळी 11 to 4 दरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन द्यावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी मका पिकाच्या आफ्रिकन टाल आणि ज्वारी पिकाच्या पुसाचारी SSG 898 या वाणाची लागवड करावी. कुक्कुटपालन सल्ला. उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून कुक्कुटपालन गृहात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची संख्या वाढवावी. थंड, स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था करावी. तसेच खाद्य सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस द्यावे. तापमानात वाढ होत असल्यामुळे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी कुक्कुटपालन शेडचे छप्पर, गवत, भाताचा पेंडा किंवा नारळाच्या झावळ्या यांनी झाकून त्यावर अतिउन्हाच्या वेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी. तसेच वारा वाहत असलेल्या दिशेने शेडच्या बाजूस पाण्यात भिजलेला बारदाना किंवा गोंडपाट बांधावा. शेतकरी बंधूंनी आपल्या शेतामध्ये पीक लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण अवश्य करावे. माती परीक्षणाच्या अहवालावरून आपल्या मातीमधील अन्नद्रव्याची कमतरता कळते, जेणेकरून रासायनिक खताचे नियोजन करता येते आणि खताची बचत होते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता राखली जाते. तर हे होतं ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिन्नेवाई यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. नमस्कार.

0: संगीता कार्यक्रमातून आता आपल्याला निरोप घ्यावा लागेल, परत भेटूया पुढील
1: किसानवाणी या कार्यक्रमात. मी संगीता,
0: मी सुशांत
1: सह निरोप घेतोय. नमस्कार.
0: या कार्यक्रमाचे सादर करते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.
1: आपण ऐकत होतात कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्यानं ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसानवाणी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित

0: करण्यात आला.
1: एकशे तीन मेगाहर्ट्झ एफ एम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. रात्रीचे ठीक 8 वाजले आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबईवरून कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत. सर्वप्रथम भावधारा कार्यक्रमात गीत आणि त्यानंतर राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: संस्कृतीचे इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनात,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन किंवा आनंदाचा।

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री नडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर.
1: यानंतर ठीक 8 वाजून 5 मिनिटांनी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा। महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधित करत

0: होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत असं ते म्हणाले.
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है. आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है. भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है. इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे. साथ साथ मैं चाहता हूँ मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले.
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे असंही मोदी म्हणाले. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार, रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवा तीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यातून मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संपर्क जाळं, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उभय देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असल्याचं रुबिओ यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितलं. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक येत्या मंगळवारी होणार असून त्याकरता रुबिओ भारत आले आहेत. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25-30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळी उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25-30% आहे. येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचे स्वप्न आणि खासगी क्षेत्राची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चापासून वाचवण्यासाठी खतांच्या वाढीव किमतीचा भार सरकारनं उचलला असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची मी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. नीट 2020 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचे नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये 5 लाखांचं बक्षीस असणाऱ्या झारखंड जनमुक्ती परिषद या बंदी घातलेल्या संघटनेच्या 2 नक्षलवाद्यांना झारखंड पोलिसांनी आज अटक केली. सब झोनल कमांडर शिवनारायण सिंह उर्फ शिवा आणि एरिया कमांडर शुकुलदेव उराव अशी त्यांची नावं आहेत. पोलीस अधीक्षक कुमार गौरव यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. चीनमध्ये काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 पोहोचली आहे. शांकी परगण्यातल्या कोळसा खाणीत हा गॅसचा स्फोट झाला होता. बचाव कार्य सुरू असून आत्तापर्यंत 201 खाण कामगारांची सुटका करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं कुस्तीपटू विनेश फोगटला 2026 आशियाई खेळांच्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. येत्या 30 आणि 31 रोजी या चाचण्या होणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचं धोरण संपूर्णपणे अपवादात्मक स्वरूपाचं असून फोगट सारख्या दिग्गज खेळाडूला तिनं घेतलेल्या विशेष मातृत्व रजेमुळे स्पर्धेतून वगळण्याचा अधिकार महासंघाला प्राप्त होत नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात लखनौ इथं सामना सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 7 षटकात 3 बाद 71 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.